नमस्कार रसिक श्रोते हो, सुप्रभात. मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्सवर तसंच 101.5 मेगा हर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आजच्या प्रातकालीन सभेत मी रेडिओ सखी वैष्णवी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 29 वैशाख, शके 1948 अर्थात 19 मे 2026. सकाळचे 5:58 आणि 20 सेकंद झाली आहेत. आजच्या प्रातकालीन सभेची सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. यानंतर 6 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदीतून दिल्या जाणाऱ्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मंगला जोशी यांच्या आवाजातील संस्कृत स्तोत्र आपण ऐकलं. आता ऐकूया संत नारायण स्वामी यांची रचना. सुरेश वाडकर यांनी गायलेल्या या रचनेला संगीत आहे बाळ बर्वे यांचं.

मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर ऐकूया अजित कडकडे यांनी गायलेली ही रचना. याला संगीत आहे केदार प्रभाकर यांचं.

कुमुद भागवत आणि सहकलाकार यांनी गायलेली ही रचना होती राम मोरे यांची. संगीतबद्ध केली होती मधुकर पाठक यांनी. आता ऐकूया पुढील रचना. गायक, गीतकार आणि संगीतकार आहेत अनूप जलोटा.

समूह स्वरातील या रचनेबरोबरच मंगलप्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त झाला. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी
1: सादर करते विवेक पान

0: तर श्रोते हो, आजच्या संतवाणीमध्ये आपण ऐकणार आहोत संत एकनाथ महाराज यांच्याविषयी. तर जरूर ऐका संतवाणी हा कार्यक्रम आज सकाळी 8:40. कृषीवाणी हा कार्यक्रम आपण प्रसारित करणार आहोत थोड्याच वेळात.
1: नारळातून हवंय भरघोस उत्पन्न, मग जुन्या पद्धतीनं करा रामराम. स्वराज्य अग्रो सोबत मिळवा बँकेच्या FD पेक्षाही जास्त परतावा. संपर्क 80 80 18 82 18.
0: कृषीवाणी या कार्यक्रमात आज आपण ऐकूया पानवेलींचं व्यवस्थापन याविषयीची माहिती, आणि याचं वाचन केलं आहे गायत्री भरणकर यांनी.
2: नमस्कार मंडळी. पानवेल हे बागायती आणि बहुवर्षीय असं पीक असून, ज्या ठिकाणी थंड सावली आणि बरासा दमटपणा असेल, त्याचप्रमाणे पाण्याचासुद्धा भरपूर पुरवठा असेल, अशा ठिकाणी भरपूर सेंद्रिययुक्त पदार्थ, भुसभुशीत स्फुरदयुक्त पोयट्याच्या उत्तम निचऱ्याच्या जमिनीमध्ये पानवेलीची लागवड जरूर करावी. हे पीक हवामान आणि जमीन या बाबतीत अतिशय संवेदनशील आहे, म्हणून उष्ण आणि कोरड्या हवामानापासून संरक्षण होण्यासाठी आजूबाजूला सजीव कुंपण करावं, म्हणजेच हातगा, शेवरी, तुती, पांगारा, शेवगा यांचं कुंपण करावं, किंवा बांबू, घाणेरी, लांब तुरट्या आणि शिंदीच्या पानांच्या मध्ये पाचड घालून तयार केलेल्या उंच अशा ताट्या सभोवती लावाव्यात. मंडळी, पानमळ्याची लागवड ही वेलीच्या बेण्यापासून जुलै ऑगस्टमध्ये केली जाते. बेणं लावल्यानंतर पाणी शिंपून द्यावं. बेण्याची लागवड केल्यानंतर 3 आठवड्यात त्याचा जम बसतो. सुमारे 1 महिन्यानं पहिलं नवीन पान वाढलेलं दिसतं आणि मग बेण्यापासून फुटलेले कोंब वाढू लागतात. तेव्हा अगोदरच वाढवलेल्या शेवरी, हातगा, शेवगा, पांगारा या झाडांच्या खोडाला बांधून ते वर चढवावेत. ही बांधणी 15 ते 22.5 सेंटीमीटर अंतरावर केळीच्या सोपटाने सैलसर करावी. पावसाळ्यात वेलींची वाढ जोमानं होते, त्या मानानं हिवाळ्यामध्ये हळूहळू होते. जसजशी वेल वाढत राहील, तसतशी जवळच्या झाडात खोडात त्याची बांधणी करत राहावं. मात्र आधारासाठी जी झाडं लावली जातात, त्यांना सरळ 12 ते 14 फूट उंचीपर्यंत फांद्याविरहित वाढलेलं ठेवावं, म्हणजे वेलींची बांधणी करता येते. या झाडाचा शेंडा 14 फुटांवर छाटावा, म्हणजे तिथे दाट फांद्या फुटतात आणि त्याची सावली वेलीवर पडते. मंडळी, पानमळ्याला पाण्याचं नियोजन अतिशय महत्त्वाचं आहे. एकदा बेणं लावलं की त्यानंतर 3 दिवस रोज आणि त्यानंतर 1 दिवस आड पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. उन्हाळ्यामध्ये 3-4 दिवसांनी पाणी द्यावं. हिवाळ्यामध्ये 8 ते 10 दिवसाच्या अंतरानं दुपारी पाणी न देता

0: सकाळी किंवा संध्याकाळी द्यावं. मात्र बुंधाशी पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी, पण जमीन मात्र सतत ओलसर ठेवावी. दरवर्षी एकरी 25 गाड्या कुजलेलं शेणखत, 5 टन मासळी खत, 5 टन भुईमुगाची पेंड मे जून ऑगस्ट सप्टेंबर आणि फेब्रुवारी मार्चमध्ये द्यावी. जसजशी वेलींची उंची वाढते तसतशी पानं खुडत जावीत. मंडळी, 10 फुटाच्या वर वेलीचा जोम कमी होतो त्यावेळी वेलीची उतरण करावी. ही उतरण फेब्रुवारी मार्चमध्ये करावी. उतरण करण्यापूर्वी शेंड्याची लहान पानं सोडून खालची सर्व पानं खुडावीत. उतरण करण्यापूर्वी बागेमध्ये गुंठ्याला एक ब्रास याप्रमाणे डोंगराच्या पायथ्याची कोरडवाहू माती आणून भरावी. उतरणीच्या दिवशी सकाळी पानवेल आधाराच्या झाडावरून काळजीपूर्वक सोडवून घ्यावी. उतरण झालेली वेल त्याच दिवशी गोल गुंडाळी करून जमिनीमध्ये निम्मी गाडावी आणि हलकं पाणी द्यावं. अशी उतरण वर्षातून एकदा करावी. मंडळी, पानवेलीची पानं खुडत असताना वेलीला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. पक्व झालेली गुणवान पानांची प्रतवारी करून स्वच्छ धुवून योग्य पद्धतीनं केळीच्या सोपटानं आवरण असलेल्या पॅकिंगमध्ये पानं मोजून विशिष्ट पद्धतीनं भरून घ्यावीत. असे तयार केलेले पानाचे डाग विक्रीसाठी पाठवावेत. तर मंडळी, अशा प्रकारे पानवेलीचं जर योग्य प्रकारे व्यवस्थापन केलं तर त्यातून आपण निश्चितच अधिक फायदा मिळवू शकतो. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.
1: कृषीवाणी यामध्ये आज आपण ऐकलीत पानवेलीचं व्यवस्थापन याविषयीची माहिती. याचं वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल आज दुपारी 2 वाजता. यानंतर आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुढील 2 कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत 6:45 आरोग्यम धनसंपदा, यामध्ये योग आणि आपलं आरोग्य याविषयी योग शिक्षिका वर्षा लोखंडे यांनी दिलेली माहिती. 6:50 परिसर, यामध्ये पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती. या माहितीचा भाग 3 आज आपण ऐकणार आहोत. तर सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा 6:45 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग तिसरा ऐकणार आहात. तज्ज्ञ आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
1: नमस्कार श्रोते हो, आजच्या भागात आपण बघूया विपरीत शयन स्थितीतील आसने म्हणजेच पोटावर झोपून करावयाची आसने. सर्वप्रथम बघूया नौकासन. हे आसन शयनस्थितीतही करता येते. या आसनात नौकेप्रमाणे शरीराचा आकार बनतो. पोटावर झोपावे. दोन्ही हात आधी सरळ वर उचलून डोक्याकडे न्यावेत. दोन्ही हातांचे तळवे जोडून नमस्कार स्थिती घ्यावे. हळूहळू हात खाली आणत जमिनीकडे न्यावेत. त्यानंतर श्वास भरत पुढून हात व मान मागून पाय व गुडघे वर उचलावेत. पाय सरळ, हात सरळ दिशेने खेचावेत. दोन्ही पायांचे गुडघे व चवडे देखील एकमेकांना जोडलेले असावेत. खांदे व हात वर उचलल्यामुळे मान खाली राहण्याची शक्यता असते. ती खाली न ठेवता वर उचलून कान दंडाजवळ येतील अशा रीतीने ठेवावे. संपूर्ण शरीर पोटावर तोलले जाते. सुरुवातीला खांदे पाय उचलता येत नाहीत. मांड्यासुद्धा उचलल्या जाणार नाहीत. सरावाने हळूहळू हे आसन जमू लागते. हे थोडे कठीण आसन असल्याने सुरुवात 5 सेकंदांपासून करून 15 सेकंदांपर्यंत कालावधी वाढवण्याचा प्रयत्न करावा.

0: ज्यांना पोटाचा त्रास असेल, पोटाची शस्त्रक्रिया झालेली असेल, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच हे आसन करण्यास हरकत नसते. प्रयत्नपूर्वक केलेले नौकासन पाठीच्या स्नायूंचे कार्य सुधरविते, त्यामुळे स्नायूंची लवचिकता वाढते. सोबतच हात, पाय, मांड्या यामधील रक्तसंचार जलद गतीने होण्यास मदत मिळते. आंतरइंद्रियांचे कार्य सुधारते. या आसनात मणिपूर चक्रावर लक्ष केंद्रित केल्यास पोटातील ग्रंथींना चालना मिळते. परिणामी पचन सुधारते. अतिरिक्त चरबी कमी होऊन स्थूलत्व कमी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. आता यानंतर बघूया भुजंगासन. नाक ज्याप्रमाणे फणा काढून शरीर रचना करतो त्याप्रमाणे शरीर रचना करायची असते. पोटावर झोपावे, कपाळ जमिनीला टेकलेले, पाय जुळलेले, बोटांकडील भाग जमिनीला चिटकलेला, हात शरीरालगत ठेवावे, हळूहळू श्वास घेत हात कोपऱ्यात वाकवून वक्षाजवळ स्थिर करावे. हातांचा आधार घेत कमरेपासूनचे संपूर्ण शरीर वर उचलावे. हात ताठ असू द्यावेत. मान मागे झुकवावी. श्वास रोखावा. नजर एका बिंदूवर केंद्रित करावी. आपल्या शारीरिक क्षमतेनुसार 3 ते 5 मिनिटे आसन स्थितीत राहण्याचा सराव करावा. हळूवार श्वास सोडत मान पुढे घ्यावी. अलगद हात कोपऱ्यात वाकवावेत. हळूवारपणे शरीर जमिनीलगत आणावे. संपूर्ण शरीर जमिनीवर टेकवावे. हात शरीरालगत घ्यावा. पूर्वस्थितीत येत आसनमुक्त व्हावे. आता यानंतर भुजंगासनाचाच दुसरा प्रकार बघूया, तिर्यक भुजंगासन. या आसनामध्ये शारीरिक स्थिती भुजंगासनाप्रमाणेच असणार. फक्त पायात खांद्यानितके अंतर घ्यावे. डाव्या खांद्यावरून मान मागे वळवून उजव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न करावा. हीच क्रियानंतर दुसऱ्या बाजूनेही करावी. अल्सर, हर्निया, आतड्यांचे विकार, टॉन्सिलचे विकार, कॅन्सर इत्यादी आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. स्पॉन्डिलिसिस, पाठ दुखी, खांदे दुखी, सर्व्हायकल स्लिप डिस्क यासारखे विकारांवर हे आसन अत्यंत लाभदायक आहे. तसेच मधुमेह, किडनी विकार, खोकला, दमा इत्यादी आजारातही आराम मिळतो. अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठता दूर होते. पोटावरील चरबी कमी होते. स्त्रियांमध्ये श्वेतप्रदर, अनियमित मासिक धर्म यासारखे त्रास दूर होतात. अंडाशय व गर्भाशयाचे विकारही दूर होण्यास मदत मिळते. याशिवाय पोटावर झोपून करण्याची बरीच आसने आहेत, जसे की शलभासन, सुप्त पद्मासन म्हणजेच विपरीत शयनस्थितीतील मत्स्यासन, विश्रांतीसाठी मकरासन वगैरे यांचाही आपण अभ्यास व सराव करू शकतो. धन्यवाद.
1: योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग तिसरा आपण ऐकत होतात. तज्ज्ञ वर्षा लोखंडे, सदरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: नमस्कार. हवामान बदलांची कारण काय? तर हवामानात नैसर्गिक बदल हे पूर्वीपासून होत आलेले आहेत आणि ते फार नॉर्मल आहेत. मात्र आता विविध मानवी घडामोडींमुळे जागतिक तापमानात जी वाढ झालेली आहे, आपण वीज प्रकल्प लावलेत, कोळशावर आधारित वीज प्रकल्प लावलेत, प्रत्येकाच्या घरात नाही कमीत कमी तर 2 गाड्या झालेल्या आहेत. आपण प्रत्येक ठिकाणी गाडी घेऊन जातो, त्यामुळे आपण कार्बन उत्सर्जन वाढवलेलं आहे. आपण इंधनासाठी गॅस कोळसा वापरायला सुरुवात केलेली आहे. तेव्हापासून आतापर्यंत जगात 1.2 सेल्सिअस एवढं तापमानात वाढ झालेली आहे. त्याशिवाय या इंधनांच्या वापरामुळे हवेत सोडले जाणारे वायू हे सूर्याची किरण अडवतात आणि त्यामुळे तापमानात आणखी वाढ होते. आता जर बघितलं तर 19व्या शतकापासून आतापर्यंत वातावरणातील कार्बन डायऑक्साईड, ज्याला आपण CO2 असं म्हणतो, या एकट्या हरितगृह वायूचं प्रमाण 50% वाढलेलं आहे. तर गेल्या 20 वर्षात त्यात 12% वाढ झालेली आहे. आता हरितगृह वायूचं

0: प्रमाण वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे जंगलतोड. आणि या जंगलतोडीवरती आपण फार महत्व द्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपण वैयक्तिकरित्या बऱ्याचशा गोष्टी करू शकतो जंगलतोड रोखण्यासाठी, हा क्लायमेट चेंज वातावरणातील बदल रोखण्यासाठी. आता जंगलतोड आणि जागतिक तापमान वाढ हे कसं संबंधित आहे, तर जंगलतोड हरितगृह वायू उत्सर्जनावरती नकारात्मक परिणाम करतं. जंगलतोड झाल्यामुळे कार्बन डायऑक्साईड वायूचं जे सिक्वेस्ट्रेशन आहे किंवा ज्याला आपण झाडं काय करतात की झाडं कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन तयार करून देतात ते फार कमी होतं. त्याचमुळे पूर जास्त येतात, वन्यजीवांचा नाश होतो, मानवी जीवनाची गुणवत्ता कमी होते आणि महासागरांचे आम्लीकरण त्यामुळे वाढतं आणि जैवविविधतेचे हळूहळू नुकसान होते. त्यामुळं आपली जी जैवविविधतेची जी सायकल आहे ती पूर्णतः डिस्टर्ब होते आणि त्यामुळे हे सगळे वातावरणामध्ये जे बदल आहेत यांना आणखी चालना मिळते. तर जंगलतोड भविष्यात अन्न असुरक्षिततेस कारणीभूत ठरू शकते. सध्या अन्न उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व जमिनीपैकी 52% जमिनींची धूप मध्यम किंवा गंभीरपणे प्रभावित झालेली आहे. दीर्घकाळात सुपीक मातीच्या कमतरतेमुळे कमी उत्पादन आणि अन्नाची असुरक्षितता होऊ शकते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज आपण ज्या शेतीमध्ये जे उत्पादन करतोय त्याच्यामुळे शेतकरी बांधव या गोष्टींना अग्री करतील की उत्पादनात कमी झालेली आहे आणि या वातावरणाच्या बदलांमुळे त्यांच्या सुपीकतेवरती, जमिनीच्या सुपीकतेवरती, उत्पादनावरती नक्कीच प्रभाव झालेला आहे. यामुळे जैवविविधतेचे नुकसान झालेले आहे. जंगलतोडीमुळे जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणे, जागतिक जैवविविधतेपैकी सुमारे 80% ही जैवविविधता जी आहे ही उष्णकटिबंधीय वर्षावनांमध्ये आढळते, म्हणजे आफ्रिकेच्या जंगलामध्ये आणि इतर जंगलांमध्ये. तर जंगले केवळ वन्यजीवांसाठीच अधिवासच पुरवत नाहीत तर वैद्यकीय संरक्षणालाही मदत करतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. विविध प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी जंगल हे एक महत्वाचे वातावरण आहे. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 6:55 होत आहेत. आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांविषयी, अर्थात आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर सकाळी 7 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी, 7:20 दिनविशेष. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास प्रसारित होईल सकाळी 7:25. 7:40 अनुरूप विवाह संस्थेचा प्रायोजित कार्यक्रम. 7:45 भावधारा. आज सकाळी 8:40 संतवाणी, यामध्ये आपण ऐकाल संत एकनाथ महाराज यांच्याविषयी. याचं लेखन केलं आहे धनंजय चितळे यांनी, निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर. सकाळी 9 लखलक चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीत. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आज आपण ऐकाल रत्नागिरीत सुरू असलेल्या उत्सवी नाट्य स्पर्धा आणि मिळणारा प्रतिसाद याविषयी परीक्षक अनुया बाम यांची अनघा मगदूम यांनी घेतलेली मुलाखत. आज सकाळी 10 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओ 90 निमित्ताने आकाशवाणीचा संचित हा कार्यक्रम. सकाळी 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल. दुपारी 12 आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करणार आहोत. दुपारी 12 वनिता मंडळ, यामध्ये कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात याचं लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी. तसंच ग्रीष्मानंद पुरकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. दुपारी 1:05 गीतबहार, 1:40 बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा. दुपारी 2:30 नादब्रह्म.

आमच्या सायंकाळच्या सभेत 5:02 गीतसंध्या यामध्ये आपण आनंद घ्याल हिंदी चित्रपट संगीताचा. 5:30 युववाणी यामध्ये मेन कॅरेक्टर एनर्जी स्वतःची गोष्ट स्वतः घडवताना याचं लेखन केलं आहे मैथिली जगताप यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 6:10 गीतबहार यामध्ये मराठी चित्रपट संगीत. 6:30 आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीत. 7:15 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल वृत्तविशेष. 7:30 आमचं घर आमचं शेत यामध्ये आपण ऐकाल फळबाग कलमे वाचवण्याकरता कोकण जलकुंड एक वरदान याविषयी डॉक्टर प्रवीण इंगळे यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत. 8:15 गझल. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम याप्रमाणे. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 मनी टॉक. 9:45 मंथन. हे सर्व कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 10:00 रजनीगंधा. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकाल पंडित मनोहर शिमोटे यांचं हार्मोनियम वादन, राग मधुकंस, पिलू ठुमरी आणि भैरवी ठुमरी. सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील. तर ही होती रूपरेषा आमच्या आजच्या विविधरंगी कार्यक्रमांची.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
1: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
2: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
1: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
3: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी.
4: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
5: नमस्कार श्रोतेहो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. गेल्या काही महिन्यांपूर्वी आपण स्वामी विवेक

विवेकानंद त्यांचं जीवन आणि त्यांना आलेल्या अनुभूती आणि त्यांचं सामाजिक आणि आध्यात्मिक कार्य या विषयावरती जवळजवळ 20 ते 25 दिवस काही गोष्टी ऐकल्या. त्यानंतर काही जण मला वैयक्तिक भेटले आणि त्यांनी मला असं सांगितलं की स्वामी विवेकानंदांचे जे गुरु रामकृष्ण परमहंस आणि गुरुमाता शारदामणी यांच्याबद्दल जर तुम्ही थोडंसं सांगितलं तर बरं होईल, फार कमी लोकांना त्याच्याबद्दल माहिती आहे. त्यानंतर मला वाटतं मी रामकृष्ण परमहंसांबद्दल पण 1-22 दिवस त्यांची जीवनगाथा त्यांच्याबद्दल काही बोललो, परंतु काळाच्या ओघामध्ये शारदामातांबद्दल बोलायचं राहून गेलं. आणि त्यानंतर बऱ्याच जणांनी सांगितलं की तुम्ही या विषयावरती बोला आणि त्यांनी तसा आग्रहच केला, म्हणून आज असं ठरवलं की आपण विवेकानंदांच्या गुरुमाता शारदामाता यांच्याबद्दल थोडंसं माहिती करून घेऊया. दुसरं एक कारण असं आहे की आता 1-12 दिवसांनी नवरात्र सुरू होत आहे आणि नवरात्रामध्ये नवरात्र हा उत्सव संपूर्ण देशामध्येच साजरा होतो आणि अत्यंत उत्साहाने आपण सर्व भारतीय लोक नवरात्री

0: म्हणून आज असं ठरवलं की आपण विवेकानंदांच्या गुरुमाता शारदा माता यांच्याबद्दल थोडंसं माहिती करून घेऊया. दुसरं एक कारण असं आहे की आता एक 10-12 दिवसांनी नवरात्र सुरू होत आहे आणि नवरात्रामध्ये नवरात्र हा उत्सव संपूर्ण देशामध्येच साजरा होतो आणि अत्यंत उत्साहाने आपण सर्व भारतीय लोक नवरात्रीचा उत्सव साजरा करतो. नवरात्रीला एक संस्कृती आहे, नवरात्रीला एक परंपरा आहे आणि खास करून हा एक स्त्री शक्तीचा उत्सव आहे, आदिशक्तीचा उत्सव आहे, आदिमायेचा उत्सव आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये म्हणजे पूर्व भागामध्ये तो खास करून बंगाल किंवा कलकत्त्यामध्ये बांगलादेशमध्ये अत्यंत उत्साहामध्ये आणि अत्यंत भक्तिभावाने साजरा केला जातो. माझ्या आयुष्यामध्ये मी जवळजवळ 2 ते 3 वर्ष कलकत्त्याला काढली आणि त्याच्यामध्ये मी वैयक्तिक अनुभव घेतला की बंगालचा शारदोत्सव कसा असतो. त्याला शारदीय नवरात्र म्हणतात आणि संपूर्ण बंगाल त्या 9 दिवसामध्ये भक्तिरसामध्ये न्हाऊन निघतं. जसा आपल्याकडे गणेशोत्सव असतो आणि गणेशोत्सवाचा जो उत्साह असतो तसाच उत्साह प्रत्येक बंगाली व्यक्तीच्या मनामध्ये असतो. या दिवसांमध्ये नवरात्राच्या जर तुम्ही कलकत्त्यामध्ये गेलात तर कलकत्त्याच्या रस्त्यामध्ये तुम्हाला देवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना झालेली दिसते, त्यांचे सांस्कृतिक वेगवेगळे देखावे दिसतात आणि बहुतेक देखावे बंगालची संस्कृती आणि भारतीय संस्कृती यांच्याशी जोडलेले असतात. म्हणजे या निमित्ताने आपली संस्कृती, आपल्या परंपरा, आपला धर्म याबद्दल लोकांना माहिती व्हावी याकडे या मंडळांचा विशेष कटाक्ष असतो. आता खास करून एक कलकत्त्यामध्ये मोहम्मद अली रोड म्हणून आहे, त्या मोहम्मद अली रोडवरची जी दुर्गापूजा आहे किंवा तिथला जो मंडप आहे हा अत्यंत प्रसिद्ध उत्सव आहे कलकत्त्यामधला. किंवा बडा बाजार म्हणून भाग आहे, त्या बडा बाजारमध्ये खूप मोठा दुर्गोत्सव साजरा होतो. त्याचबरोबर हाजरा किंवा कालीघाटमध्ये खूप मोठा दुर्गा उत्सव साजरा होतो. आता दुर्गा हे जे रूप आहे या शक्तीचं हे काय आहे आणि दुर्गोत्सव साजरा करण्याची परंपरा कधी आली किंवा कशा प्रकारे तो धार्मिकरित्या साजरा केला जावा याबद्दल आपण कधीतरी पुढे बोलूच. परंतु या निमित्ताने मला दक्षिणेश्वरला जाण्याचा योग आला. दक्षिणेश्वरला रामकृष्ण मठ आहे आणि त्या रामकृष्ण मठामधला नवरात्रोत्सव पण मी बघितला आणि त्या शारदोत्सवाची परंपरा अशी आहे की तिथला शारदोत्सव हा शारदा मातांनी सुरू केलेला आहे. किंवा या नवरात्राचं औचित्य साधून आपण थोडंसं या 15-20 दिवसामध्ये शारदा मातांबद्दल जर माहिती करून घेतली तर बरं होईल. म्हणून आजपासून आपण थोडंसं रामकृष्ण परमहंसांच्या ज्या पत्नी आहेत शारदा माता त्यांच्याबद्दल माहिती करून घेण्याचा प्रयत्न करूया.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
2: रूपा, तुझं गंगावन किती मस्त आहे. केस चक्क ओरिजिनल वाटतंय.
3: बावळटच आहेस. माझे हे लांब सडक केस चक्क ओरिजिनल आहेत.
2: काय
3: हो, आणि याचं सर्व श्रेय कचसनला आहे.
2: कचसन?
3: कचसन केसांवरचं एक अप्रतिम औषध.
4: लांब सडक मुलायम केश संभारासाठी संजीवन चिकित्सा मंदिर रत्नागिरी यांचं कचसन.
5: आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात अखिल भारतीय नाट्य परिषद रत्नागिरी आयोजित नटवर्य कैलासवासी रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्य स्पर्धेविषयी सांगत आहेत कोकणातील ज्येष्ठ अभिनेत्री अनुया बाम.
6: ह्या गावागाव स्पर्धा आम्ही म्हणजे आयोजन केलेलं आहे ना, प्रत्येक गावात आम्ही जातो परीक्षक म्हणून. तर अशा ठिकाणी आम्हाला असे अनेक कलाकार दिसतात, आढळून येतात की अरे हा कलाकार इथे उत्सवाच्या नाटकात इतकं चांगलं काम करतोय, तर हा एखाद्या सिरियल किंवा चांगल्या नाटकात सुद्धा चांगलं काम करू शकेल. याला
5: त्यांच्याशी संवाद साधला अनघा मगदूम यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. श्रोते हो, ही मुलाखत ऐकूया मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर. ट्यून करा 1143 किलोहर्ट्सवर किंवा 101.5 MHz FM वाहिनीवर किंवा न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: श्रोते हो, यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
7: मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष

0: म्हणून जाहीर झालं. त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्रीशक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.
1: म्हणजे खर तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळतंय.
0: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.
2: की हे जे खोपट आम्ही बांधलं होतं ना, आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
0: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दुपारी 12 वाजता. आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडंसं सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.

आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. अहिल्यानगर जिल्ह्यातील संरक्षण साहित्य उद्योगाचं 23 मे रोजी उद्घाटन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नौदलाच्या निवृत्त युद्ध नौकेचं रुपांतर पर्यटन केंद्रात. समुद्र तळाशी साकारणार पर्यटन केंद्र. नीट पेपर फुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 जखमी. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासह चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यामुळे त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात संरक्षण साहित्य उत्पादन उद्योग उभा राहत आहे. शिर्डीमधील सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन येत्या 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्लोब फोर्ज लिमिटेडचे संचालक आणि चेअरमन रविकांत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी काल ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन शिखर संमेलनात सहभागी झाले.

त्यांनी नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चाही केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याविषयी दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नॉर्वे आणि स्वीडन या दोन्ही देशांनी आपल्या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे. पाच देशांच्या दौऱ्याच्या पाचव्या टप्प्यात पंतप्रधान मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी काल तिरुवनंतपुरममध्ये शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासह 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियंका गांधी वद्रा आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांचं अभिनंदन केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्यातल्या 6 तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांसंदर्भात शिखर समितीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातल्या विविध तीर्थक्षेत्र, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी 993.72 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली. राज्यातील भाविक पर्यटकांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधांसह आरोग्य सुविधांची उपलब्धता करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचं प्रमुख कारण सिंचनाचा अभाव आहे. जलसंवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवन बदलू शकतं असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. प्रत्येक गावात जलसंवर्धन, नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामं लोकसहभागातून केली जावी असं आवाहनही त्यांनी केलं. ते काल नागपूरमध्ये जलक्रांती परिषदेत बोलत होते. जलसंधारण मंत्री संजय राठोड, नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर, सचिव मकरंद अनासपुरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. जलसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सत्कार करण्यात आला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवती रॉक दीपगृहाजवळच्या समुद्रात भारतातलं पहिलं अंडर वॉटर म्युझियम कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प साकारत आहे. अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: निसर्ग संपन्न कोकण किनारपट्टीच्या शिरपेचात या निमित्तानं आता एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. भारतीय नौदलातून 39 वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर निवृत्त झालेली युद्धनौका INS गुलदार सोमवारी रात्री उशिरा न्यूतीरॉक दीपगृहाजवळच्या समुद्र तळाशी स्थापित करण्यात आली आहे. युद्धनौकेत पाणी भरून ही नौका समुद्र तळाशी स्थापित करण्यात आली. गेल्या 9 महिने गुलदार विजयदुर्ग बंदरात होती. आज पहाटे तिला नियोजित स्थळी टगबोटीनं ओढून आणण्यात आलं. आता या युद्धनौकेचं रुपांतर समुद्राखालील अद्वितीय अंडर वॉटर म्युझियम मध्ये करण्यात येणार आहे. 2024 मध्ये या प्रकल्पाला शासनाची मंजुरी मिळाली होती. 1 ते 1.5 वर्षात या ठिकाणी प्रवाळ आणि माशांची घरटी तयार होतील. स्कुबा डायव्हिंग आणि 24 आसनी पाणबुडीच्या सहाय्यानं हे पाहता येणार आहे. पर्यावरणपूरक पर्यटनाचा आदर्श निर्माण करणारा हा प्रकल्प जैवविविधतेच्या दृष्टीनं सुद्धा अत्यंत महत्वाचा मानला जातोय. विशेष म्हणजे या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग हे केवळ समुद्र किनाऱ्यांपुरतं मर्यादित न राहता अंडर वॉटर टुरिझम डेस्टिनेशन म्हणून जागतिक स्तरावर ओळख निर्माण करणार आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
0: नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं लातूरच्या खासगी शिकवणी वर्गाचा संचालक शिवराज मोटेगावकर याला काल पुण्यातून ताब्यात घेतलं. दिल्लीतील राऊज एव्हेन्यू न्यायालयानं त्याला 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोध मोहीम राबवून सीबीआयनं संशयास्पद दस्तऐवज संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले. वाढत्या इंधन खर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव एसटी महामंडळाच्या विचाराधीन असला तरी तत्काळ भाडेवाढ केली जाणार नाही असं परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.

0: महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर घेतलेल्या बैठकीनंतर ते काल मुंबईत बोलत होते. डिझेल दरवाढीमुळे महामंडळावर दर महिन्याला 10 कोटी रुपयांचा तर वार्षिक सुमारे 124 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. एसटी महामंडळ सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहे, त्यामुळे भविष्यात भाडेवाढीचा निर्णय घ्यावा लागू शकतो असं सरनाईक म्हणाले. दरम्यान राज्यातील पेट्रोल पंपांवर आणि साठवणूक केंद्रांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. लोकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त खरेदी करू नये असं आवाहन तेल विपणन कंपन्यांनी केलं आहे. कांद्याच्या भावात झालेल्या घसरणीच्या निषेधार्थ काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं लासलगाव इथं आंदोलन करण्यात आलं. कांद्याला राज्य सरकारनं केवळ 1300 रुपये भाव घोषित केला आहे, तो 2400 रुपये प्रति क्विंटल करावा, बाजार समित्यांमधूनच कांदा खरेदी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यातील धानिवरीजवळ काल संध्याकाळी लग्नाच्या वऱ्हाडाचा ट्रक आणि कंटेनर एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात कमाल तापमान वाढत असून अकोल्यात काल पारा 46 अंशांच्या पुढे गेला होता. हवामान. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. अहिल्यानगर जिल्ह्यातील संरक्षण साहित्य उद्योगाचं 23 मे रोजी उद्घाटन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नौदलाच्या निवृत्त युद्ध नौकेचं रुपांतर पर्यटन केंद्रात. समुद्र तळाशी साकारणार पर्यटन केंद्र. नीट पेपरफुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू 20 जखमी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 7:20 आणि 30 सेकंद झाली आहेत. आज 19 मे. जाणून घेऊया दिनविशेष. 19 मे 1743 रोजी जीन पिएरे क्रिस्टिन यांनी सेंटीग्रॅड तापमान पातळी विकसित केली. 1910 हॅलो धूमकेतूचे शेपूट पृथ्वीला साठून गेलं. 1911 पार्कस कॅनडा ही जगातील पहिली राष्ट्रीय उद्यान सेवा सुरू झाली. 1905 रोजी भारतीय संगीत क्षेत्रातील गानहिरा हिराबाई बडोदेकर यांचा जन्म झाला. 1908 भारतीय लेखक कवी आणि नाटककार माणिक बंडोपाध्याय यांचा जन्म झाला. 1938 रोजी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते अभिनेते आणि दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांचा जन्म झाला. 1974 रोजी भारतीय अभिनेते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा जन्म झाला. 19 मे 1297 रोजी संत ज्ञानदेव महाराज यांची बहीण संत मुक्ताबाई यांनी एदलाबाद येथे समाधी घेतली. 19 मे 1904 रोजी आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार आणि टाटा उद्योग समूहाचे संस्थापक जमशेदजी नसरवांजी टाटा यांचं निधन झालं. श्रोते हो, दिनविशेष आपण ऐकलत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दी कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
2: वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध. नामवंत कंपन्यांची सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन.
1: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची

0: मोफत सोय उपलब्ध. संपर्क 96 07 17 84 83.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि चट

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
2: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
1: क्यों?
2: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
3: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच 7:25 दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित होईल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी, आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
0: सर. पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की हे आपले अकाउंट डिटेल्स आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात, तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
1: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे, आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात तर त्याच्यामधले साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटनी कनेक्ट झालेले आहेत. इंटरनेटनी कनेक्ट याचा अर्थ असा आहे, एक तर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत,

0: नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लगेच पट्टी देऊन टाकता कारण का ती रिलेव्हंट आहे, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाही आहे. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉप मध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे किंवा एखाद्या पेट्रोल पंप वरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटर मधून किंवा मॉल मधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटर मधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हर वरती कुठल्या तरी डेटा सेंटर तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल्स ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्या त्या त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे. बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात, हे तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेलं आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचं प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते. परत डार्क वेब म्हणून एक प्रकार आहे. डार्क वेब म्हणजे कसं आहे की ह्याच्यामध्ये कुठलाही व्यक्ती जेव्हा डार्क वेब मध्ये ऍक्टिव्ह असतो तर त्याची आयडेंटिटी कुठंच डिस्क्लोज होत नाही. ते मल्टी लेअर व्हीपीएन सिस्टीम असते की ज्याच्यामुळे तो कोण व्यक्ती माहिती टाकतो त्याचा आपण शोध घेऊ शकत
1: नाही.
0: मग अशी बऱ्यापैकी जी माहिती जी डार्कवेब वरती आलेली असते त्याच्यामधून सुद्धा हा डेटा ब्रीच होतो आणि तो डेटा एकदा सायबर गुन्हेगारांच्याकडे गेला किंवा त्यांचा डेटा कलेक्शन करण्याचे अनेक प्रकार आहेत. की तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, एखादा मुलगा असेल एखादा व्यक्ती त्याला मुलगी म्हणून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो, एखादी महिला असेल तर त्याला मुलगा म्हणून सिना तो फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, किंवा ओल्ड पर्सन असेल तर साधारणपणे सामाजिक कार्य किंवा काय करत आपल्या एज प्रोफाईलनुसार आपलं इंटरेस्ट बदलत राहतं. साधारणपणे 45 वर्षाच्या वर गेला की माणसाला सामाजिक कार्य करायचं आहे, सोसायटीमध्ये जायचं आहे, असं काहीतरी त्याचे
1: मनामध्ये.
0: किंवा 55 वर्षाच्या वर गेला की तो माणूस आणखी मग कुठं छोटी मोठी इन्व्हेस्टमेंट काही करायची आहे का ह्याचा विचार करत असतो, पुढची पिढी कशी सेटल होईल किंवा माझ्या ह्या पैशाचा उपयोग इतरांना कसा होईल, असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगळे इंटरेस्ट असतात. मग अशा वेळेला सायबर गुन्हेगार हे तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. मग फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलं की एखाद्या मुलाला एखादा प्रोफाईल आवडतो आणि मग फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही ऍक्सेप्ट केली, तो पलीकडे जो असतो तो मुलगीच असेल आणि तीच व्यक्ती असेल अशी गॅरंटी नाही.
1: बरोबर.
0: आणि जेव्हा तुम्ही फेसबुक वरती फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करता तेव्हा तुमचा डेटा, तुमचा आणि तुमच्या फ्रेंडचा जो डेटा तुमच्या फेसबुक वरती सेव्ह आहे तो सगळा डेटा तो काढून घेत. मग त्यामुळं तुमचे समजा फ्रेंड रिक्वेस्ट मध्ये तुमच्याकडे फ्रेंड असतील 5,000-4,000 हा सगळा डेटा त्याच्याकडे गेला. मग कधी कधी आपण काय करतो की फेसबुक आपल्याला असं वाटतं की हे फार खात्रीशीर आणि आपलं
1: हक्काचं
0: व्यासपीठ आहे, मग आपण आपला मोबाईल नंबर, आपले पत्ते, आपण एअर फ्लाईट मध्ये बसलो, फोटो काढला, त्याच्यावर टाकला, लग्नात गेलो, डान्स केला, तिथला एक फोटो काढला, किंवा कुठंतरी कार्यक्रमाला गेलो, तिथं हे सगळं आपण त्यात टाकतो. आणि बऱ्याच वेळा कसं असतं की त्याच्यामध्ये लोकेशनचं टॅगिंग पण येतं, त्यामुळे गुन्हेगारला हे पण कळतं की तुम्ही कुठे फिरता, तुमचा तुमचे इंटरेस्ट काय, हा सगळ्या प्रकारचा डेटा हा सायबर गुन्हेगारांच्याकडे जात असतो. हे सोशल मीडियावरती जे काही आपल्या जगभर जे सोशल मीडिया आहेत हे मार्केटिंग सेंटर्स आहेत, हे फक्त सेन्स करतात की मुंबईच्या लोकांचा कल काय आहे, पुण्याच्या लोकांचा कल काय आहे, दिल्लीच्या लोकांचा कल काय आहे, अगदी रिमोट प्लेसच्या लोकांचा कल काय आहे, एखाद्या धार्मिक स्थळाच्या आसपास राहणाऱ्या लोकांचा कल काय आहे, मग राजकारणाकडे कल कसा आहे, कुठल्या पक्षाकडे ओढा आहे किंवा कुठल्या विचारधारेकडे ओढा आहे, ह्याचा

0: सगळ्याचा सेन्स ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या डेटा कलेक्शन सेंटर्स ह्या लोकांना खोत असतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची माहिती, म्हणजे आपल्याला वाटतं की मी फेसबुक बघतो मला फुकटच आहे, मला काही पैसे द्यायला लागत नाही, मी व्हॉट्सअप वापरतो, मी इंस्टाग्राम वापरतो, जगभर 137 असे प्लॅटफॉर्म्स आहेत, चॅटिंग प्लॅटफॉर्म्स. मग काही प्लॅटफॉर्म्स मुलं वापरतात, काही महिला वापरतात, काही युवक वापरतात, काही ओल्ड पर्सन वापरतात, काही राजकारणामध्ये सक्रिय असणारी लोक वापरतात, काही सामाजिक कार्यामध्ये असणारे सक्रिय असणारी लोक वापरतात. मग हा जे चॅटिंग प्लॅटफॉर्म्स आहेत हे फक्त डेटा कलेक्ट करतात.
1: अच्छा,
0: त्यामुळं ही जी माहिती आहे, सायबर गुन्हेगार हितच विश्वासघात करतात लोकांना.
1: अच्छा,
0: की लोकांना काय वाटतं की माझा आधार कार्ड त्यांना माहित असं संबंधच नाही, ती माझी प्रॉपर्टी आहे, मला गव्हर्नमेंटने आधार कार्ड दिलेलं आहे, मला नंबर गव्हर्नमेंटने दिलेला आहे, माझा फोटो त्याच्यावर मीच ठेवलेला आहे, त्याला कसं काय जाऊ शकतो, ते माझंच आहे, ते खरंच असणार आहे माझं, हे विश्वासघात. पॅन कार्ड, तुमचा मोबाईल नंबर, मोबाईल नंबर. आता तुम्ही मोबाईल ही काही एजन्सी अशी आहे की वेगवेगळ्या कंपन्या आहेत,
1: बरोबर,
0: आणि ह्या वेगवेगळ्या कंपन्या तुम्हाला गॅलरी मधून सिम कार्ड देत असतात, हा डेटा तिथूनही ब्रीच होऊ शकतो. आणि सायबर गुन्हेगार हा रॅन्डमली कॉल करतो, असे म्हणतात की साधारणपणे 2 कोटी लोकांना ते संपर्क करतात.
1: अच्छा,
0: भारतातल्या 2 कोटी लोकांना रोज संपर्क करतात असा एक सर्वे सांगतो.
1: अच्छा,
0: मग त्याच्यामध्ये कुणाला ईमेलच्या माध्यमातून संपर्क केला जाईल, ईमेल आय डी त्यांच्याकडे असतात, तुमचा मोबाईल नंबर आहे, त्याच्यामध्ये टेक्स्ट मेसेज पाठवला जाईल, तुमचा व्हॉट्सअप वरती मेसेज येईल, तुमच्या फेसबुक वरती जिथं जिथं तुमच्याशी कनेक्शन एस्टॅब्लिश होऊ शकतं, तुम्हाला मेसेज पाठवला जाऊ शकतो, त्या ठिकाणी ते प्रेझेंट असतात.
1: अच्छा सर, आणखीन एक आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ, आणि आपण त्याला बळी पडतो, बरीच लोक बळी पडताना त्याला दिसत आहेत आपण, तर त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
0: हे जे सायबर जे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत, ह्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो, सायबरच्या गुन्ह्यामध्ये ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात, आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो, आता चांगला इंग्रजी बोलतो, मग तो खोटा असू शकत
1: नाही,
0: एक साधारण समजूत आहे. आणि त्यामुळं काय होतं की ते एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यायला पाहिजे म्हणून पण ऐकत राहतो. असं करत करत त्याच्यात जेव्हा तुमचं कम्युनिकेशन वाढतं, कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असतं एकमेकांसाठी, मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. टिप्स मध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा, आणि लोकांना वाटतं हे फ्रीज चाललेलं आहे सर, आणि ते फ्रीज असतं. आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे विक्टिम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले, आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे विक्टिम काय करतात, एक जो विक्टिम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉड मध्ये विक्टिम झालेला, तो दुसऱ्या विक्टिमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा व्यक्ती असू शकतो. मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात. माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्म मध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती, तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण मला पैसे परत मिळाले, मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या मागं, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची

0: वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील कारण का ते टॅक्स आणि इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही आहे माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, माझ्या एवढे होते मी गुंतवले. तिथून थोडं डिस्कनेक्ट झालं आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याच्या वेगवेगळ्या टिप्स असतात किंवा युट्यूब वरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंट मध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे. मुळात तिथं खेळूच नाही, हे सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोटं आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की सगळंच्या सगळं खोटं आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखादं ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
1: नक्कीच नक्कीच. श्रोते हो, सायबर गुन्हेगारी खरं तर हा विषय खूप मोठा आहे. तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास या कार्यक्रमात उद्या सकाळी ठीक 7:25 वाजून. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 7:39 आणि 45 सेकंद झाली आहेत. आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्थेचा.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे, कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
3: नमस्कार.
2: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
3: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली, आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षांपूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय याने अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
2: ओके.
3: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालयं कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
2: अच्छा.
3: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
3: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळं सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
2: अच्छा.

0: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100 पेक्षा जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 पासून आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेटभेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
1: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
0: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 मध्ये आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेटभेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
1: अच्छा.
0: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
1: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
0: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7,000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
0: धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: आपण ऐकलात कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था. हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 7:45 आणि 11 सेकंद झाली आहेत. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अरुण डाते यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे यशवंत देव यांनी.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: या योजनेत आतापर्यंत 8,85,00,000 अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत. जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.
3: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी गायलेलं हे गीत होतं विंदा करंदीकर यांचं, संगीतबद्ध केलं होतं यशवंत देव यांनी. या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी
1: सादर करते विवेक पान

श्रोते हो, संतवाणी हा कार्यक्रम जरूर ऐका. आज सकाळी 8:40 आज आपण ऐकणार आहात या मालिकेचा भाग तिसरा. यामध्ये आज आपण ऐकणार आहात संत एकनाथ महाराज यांच्याविषयी. श्रोते हो, यानंतर ठीक 8 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. तर सुरुवातीला 8 समाचार प्रभात.

0: सकाळचे 8:30 झाले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल नॉर्वेतील ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेला उपस्थिती. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीचा अहवाल लोकसभा अध्यक्षांकडे सादर. नीट पेपर फुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 अधिक जखमी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहरस्टोर यांच्यासमवेत भारत नॉर्वे उद्योग आणि संशोधन शिखर परिषदेला संबोधित केलं. दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीनं ही परिषद महत्वपूर्ण ठरली. या परिषदेला भारत आणि नॉर्वेमधील 50 अधिक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. भारतातील उद्योगस्नेही वातावरण, प्रतिभावान युवा शक्ती आणि गुंतवणूकदारांसाठी अनुकूल धोरणांमुळे नॉर्वेतील कंपन्यांना भारतात मोठ्या संधी उपलब्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. कराराची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर जहाज बांधणी, आरोग्य क्षेत्रातील नवकल्पना आणि हरित तंत्रज्ञान यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रात नॉर्वेनं भारतात अधिक गुंतवणूक करावी असं आवाहन त्यांनी केलं. नॉर्वेमध्ये पंतप्रधान मोदींना सर्वोच्च ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट सन्मानानं गौरवण्यात आलं. पंतप्रधान आज ओस्लोमध्ये भारत नॉर्डिक शिखर परिषदेलाही उपस्थित राहतील. या परिषदेचा उद्देश तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यांसारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांसोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं असा आहे. या पुढील टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इटलीच्या 2 भेटीवर रोममध्ये पोहोचतील आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. भारत एक सामर्थ्यशाली, आत्मविश्वासू आणि सक्षम राष्ट्र असल्याचं ऑपरेशन सिंदूरमधून अधोरेखित झालं असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. ते काल हनोई इथं प्रवासी भारतीयांना संबोधित करताना बोलत होते. अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या धोरणाशी भारत कटिबद्ध आहे, मात्र अण्वस्त्रांच्या हल्ल्याबाबत कोणत्याही धमकीला भारत बळी पडणार नाही, उलट प्रत्युत्तर देण्यास सज्ज असल्याचं सिंह यावेळी म्हणाले. महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात संरक्षण साहित्य उत्पादन

उद्योग उभा राहता है। शिर्डीमध्ये सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन येत्या 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील। या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्त्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्लोब फोर्स लिमिटेडचे संचालक आणि चेअरमन रविकांत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली। केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी काल थायलंड, इराण, नेदरलँड, स्वीडन आणि मॉरिशस या देशांच्या आरोग्य मंत्र्यांसमवेत एका उच्चस्तरीय द्विपक्षीय बैठक घेतली। जिनिव्हात होणाऱ्या 79व्या जागतिक आरोग्य परिषदेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यासंदर्भात समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात बैठकीत झालेल्या चर्चेत डिजिटल आरोग्य, औषध निर्माण, लवचिक सार्वजनिक आरोग्य प्रणाली आणि प्रगत जागतिक आरोग्य व्याप्तीला चालना देणं आदी मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं नड्डा यांनी नमूद केलं आहे। केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी काल तिरुअनंतपुरममध्ये शपथ घेतली। राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। सतीशन यांच्यासह 20 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियंका गांधी वद्रा आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांचं अभिनंदन केलं आहे। न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याशी संबंधित आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीनं आपला अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे काल सादर केला। हा अहवाल दोन्ही सभागृहांमध्ये सादर केला जाणार आहे। न्यायाधीश चौकशी समितीच्या सदस्यांनी हा अहवाल बिर्ला यांच्याकडे सोपवला। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांच्या नेत्यांनी केलेल्या विनंतीवरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील नियोजित लष्करी हल्ला तूर्तास स्थगित केला असल्याचं म्हटलं आहे। यासंदर्भात गांभीर्यानं वाटाघाटी सुरू आहेत असं कारण ट्रम्प यांनी दिलं आहे। अमेरिका आणि पश्चिम आशियातील इतर देशांना मान्य होईल असा एखादा करार लवकरच अस्तित्वात येऊ शकतो असंही ट्रम्प यांनी समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे। अमेरिकेनं रशियन तेलावरील निर्बंधांमधून दिलेल्या सवलतीचा कालावधी 1 महिन्यानं वाढवला आहे। अमेरिकेच्या अर्थ विभागानं काल एक आदेश जारी करून 17 एप्रिल रोजी किंवा त्यापूर्वी समुद्रमार्गे वाहतुकीत असलेल्या रशियन तेलावरील निर्बंधांमधून दिलेल्या सवलतीची मुदत 17 जूनपर्यंत वाढवली आहे। इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात झालेल्या संघर्षात आतापर्यंत 3000 अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत। यामध्ये 292 महिला आणि 211 मुलांचा समावेश आहे अशी माहिती लेबनानच्या आरोग्य मंत्रालयानं दिली आहे। कांगोमधील इतुरी आणि उत्तर किवू प्रांतात इबोला आजारामुळे 118 जणांचा मृत्यू झाला असून 300 संशयित रुग्णांची नोंद झाली आहे। युगांडामध्येही आरोग्य अधिकाऱ्यांनी एका मृत्यूची आणि एका संशयित रुग्णाची नोंद केली आहे। हा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। जागतिक आरोग्य संघटनेनं इबोलाच्या या उद्रेकाबाबत चिंता व्यक्त केली असून आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केली आहे। नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं लातूरच्या खासगी शिकवणी वर्गाचा संचालक शिवराज मोटेगावकर याला काल पुण्यातून ताब्यात घेतलं। दिल्लीत राऊज अव्हेन्यू न्यायालयानं त्याला 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे। या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली होती। त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयास्पद दस्तावेज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले होते। केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे। यासह चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यामुळे त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठीही निवडणूक होणार आहे। याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल। 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे। मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल। महाराष्ट्रात सर्व पेट्रोल पंपांवर आणि साठवणूक केंद्रांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे। लोकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त खरेदी करू नये असं आवाहन तेल विपणन कंपन्यांनी केलं आहे। मे महिन्याच्या 1-15 आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत झालेली जवळपास 20% वाढ लक्षात घेता भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांसारख्या तेल विपणन कंपन्यांनी हे आवाहन केलं आहे। घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरचाही पुरेसा साठा उपलब्ध असून ग्राहकांच्या नोंदणीनुसार पुरवठा सुरू

0: असल्याचं एका अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. मुंबई अपघातात मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पारगळ जिल्ह्यातील धानिवलीजवळ काल संध्याकाळी लग्नाच्या वऱ्हाडाचा ट्रक आणि कंटेनर एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. हवामान. देशात आज मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील काही ठिकाणी तीव्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये दिवसभर उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात विदर्भ राजस्थान उत्तर प्रदेशच्या काही भागात रात्रीही उष्मा कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर अंदमान निकोबार बेटं केरळम लक्षद्वीप ईशान्येकडील काही राज्यांसह तामिळनाडू पुदुच्चेरीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. देशाच्या उर्वरित भागातही वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल नॉर्वेतील ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेला उपस्थिती. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीचा अहवाल लोकसभा अध्यक्षांकडे सादर. नीट पेपरफुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातात 13 जणांचा मृत्यू 20 अधिक जखमी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि ही आहे आमची पहिली प्रसारण सभा आणि तुमच्यासोबत मी आहे रेडिओ सखी वैष्णवी. सकाळचे 8:40 आणि 5 सेकंद झाली आहेत. आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम संतवाणी. याचं निवेदन केलं आहे मंजिरी गोखले आणि सोनाली कानेटकर यांनी. लेखन आहे धनंजय चितळे यांचं. सादर करते विवेक वानखडे.

रामकृष्ण हरी चरित्रे विचित्रे पवित्रे अपारे मुढा पामरा तारिले सुविचारे जयाचे कृपेने समाधान चित्ता नमस्कार माझा गुरु एकनाथा। श्रोते हो, मराठीतील थोर संतकवी श्री कृष्णदयार्णव यांनी या श्लोकात एकनाथ महाराजांना वंदन करताना म्हटलं आहे की त्यांचं चरित्र अतिशय विलक्षण आणि पवित्र आहे। एकनाथ महाराजांच्या उपदेशानं अनेकांचा उद्धार झाला आहे। त्यांच्याच कृपेनं माझ्यासारख्या भक्ताच्या चित्ताला समाधान लाभलं आहे, म्हणूनच त्या गुरु एकनाथांना मी नमस्कार करतो। संत कवयित्री बहिणाबाई यांनी संत कृपा झाली इमारत फळ आली या आपल्या अभंगात ज्ञानेश्वर महाराजांनी या इमारतीचा पाया रचला, नामदेव महाराजांनी इमारतीचा विस्तार केला, एकनाथ महाराजांनी भागवताचा स्तंभ आधार म्हणून दिला आणि तुकाराम महाराज या इमारतीचा कळस झाले असं म्हटलं आहे। आज आपण ज्यांनी या इमारतीला आधार दिला त्या संत एकनाथ महाराजांच्या चरित्राचं चिंतन करणार आहोत।

0: म्हणजेच आत्ताच्या पैठण गावामध्ये एकनाथ महाराजांचे पूर्वज राहत होते. त्यांचे पणजोबा भानुदास महाराज हे फार मोठे महात्मे होते. आपल्या तपश्चर्येच्या आणि उत्कट भक्तीच्या जोरावर त्यांनी विजयनगरला नेलेल्या पांडुरंगांना पुन्हा पंढरीमध्ये आणून प्रतिष्ठापित केलं. वृंदावनी वेणू ही प्रसिद्ध रचना त्यांनीच लिहिली आहे. भानुदास महाराजांच्या मुलाचं नाव चक्रपाणी आणि त्यांच्या मुलाचं नाव सूर्यनारायण असं होतं. रुक्मिणीबाई ही सूर्यनारायण यांची पत्नी होती. हे उभयता मोठे भगवत भक्त होते. अशा या महान भगवत भक्त कुळामध्ये सूर्यनारायण आणि रुक्मिणीबाई यांच्या पोटी शके 1450 दरम्यान एकनाथ महाराजांचा जन्म झाला. ते लहान असतानाच त्यांच्यावरचं मातृपितृ छत्र हरपलं. पुढे त्यांचं संगोपन त्यांच्या आजी आजोबांनी केलं.
1: एकनाथ महाराजांची बुद्धी फार कुशाग्र होती. बालवयापासूनच त्यांनी उत्तम उत्तम स्तोत्र श्लोक पाठ केले होते. त्यांची मुंज झाल्यानंतर त्यांनी आपल्या विद्यागुरूकडून रामायण, महाभारत, पुराणं इत्यादी गोष्टींचं शिक्षण घेतलं. या सर्व धर्मग्रंथांमध्ये सद्गुरूंचं महत्त्व वारंवार वर्णन केलं आहे. भगवंतांची प्राप्ती करून घेण्यासाठी मनुष्य जन्म आहे आणि सद्गुरू कृपेशिवाय भगवत दर्शन होत नाही हे छोट्या एकनाथाला बालवयातच पक्क कळलं होतं. म्हणूनच वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी त्यांनी आपल्या आजी आजोबांना न सांगता देवगिरी किल्ल्याची वाट धरली.
0: त्यावेळी देवगिरी किल्ल्यावर जनार्दन पंत देशपांडे हे किल्लेदार होते. आपली कर्तव्य चोखपणे पार पाडणारे जनार्दन पंत हे परमार्थातील मोठे अधिकारी सत्पुरुष होते. श्री जनार्दन स्वामींनी बाल एकनाथाची कसून परीक्षा घेतली. त्याची बुद्धिमत्ता, परमेश्वर प्राप्तीविषयीची तळमळ त्यांच्या ध्यानी आली. म्हणून त्यांनी एकनाथाला आपल्या इथे राहण्याची परवानगी दिली. त्यांनी एकनाथांना छोट्या छोट्या गोष्टींचा हिशोब ठेवण्याची जबाबदारी दिली. एक दिवस आपली सर्व कामं आटोपल्यावर एकनाथांनी त्या दिवशीचा हिशोब लिहायला सुरुवात केली. खर्चाची बेरीज केली आणि शिल्लक रकमेचा पडताळा घेण्यासाठी आपल्याकडील रक्कम मोजली. त्यांच्या असं लक्षात आलं की हिशोबामध्ये एका पैशाचा फरक येत आहे. म्हणून त्यांनी पुन्हा पुन्हा बेरीज करायला सुरुवात केली. सर्व रक्कम वारंवार तपासली. खूप वेळानंतर त्यांना आपली झालेली चूक लक्षात आली आणि त्यांनी आनंदाने जोरात टाळ्या वाजवल्या. एकनाथ टाळ्या का वाजवतोय हे पाहण्यासाठी जनार्दन स्वामी आले तेव्हा नाथांनी झालेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. ज्याला परमार्थ करायचा आहे त्याचा व्यवहारही तितकाच नेटका असावा लागतो. जो प्रामाणिकपणे आचरण करतो तोच परमार्थिक उपासनेचा अधिकारी असतो असं संत सांगतात. लहानगा एकनाथ याचप्रमाणे अत्यंत प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य करत आहे हे पाहून श्री जनार्दन स्वामींना खूप आनंद झाला.
1: जनार्दन स्वामी दत्तभक्त होते, त्यामुळे दर गुरुवारी ते कार्यालयीन कामाला सुट्टी देऊन पूर्ण दिवस उपासनेत मग्न राहत असत. एका गुरुवारी देवगिरीवरती शत्रूचा हल्ला झाला. आपल्या सद्गुरूंची ध्यानसमाधी मोडू नये म्हणून एकनाथांनी स्वतःच जनार्दन स्वामींचं चिलखत धारण केलं, त्यांची शस्त्र घेतली आणि किल्ल्यातील सैन्याला बरोबर घेऊन शत्रूवरती तुटून पडले. आपले किल्लेदारच आपल्याबरोबर आहेत अशी कल्पना करत गडावरील सैन्यानं मोठा पराक्रम गाजवला आणि शत्रूचं आक्रमण परतवून लावलं. त्या दिवसाची उपासना पूर्ण झाल्यानंतर जनार्दन स्वामींना हा सर्व प्रकार कळला. त्यांना आपल्या शिष्याचं कौतुक वाटलं. या प्रकारे नाथांनी आपल्या गुरूंची कायावाचा मनोभावे पराकोटीची सेवा केली. त्यांनीच एकनाथी भागवताच्या 12व्या अध्यायात म्हटल्याप्रमाणे न करिता सद्गुरू भजन नवे भववृक्षाचे छेदन जरी कोटी कोटी साधन आने आन केलिया.
0: म्हणजे सद्गुरू भक्ती सोडून अन्य कितीही साधनं केली तरी परमार्थ सफल होणार नाही. म्हणूनच प्रत्येक साधकाने आपल्या सद्गुरूंची अनन्यतेने सेवा केली पाहिजे. संत एकनाथांनी सद्गुरू सेवेला आपल्या आचरणाने आदर्श घालून दिला. त्या गुरुसेवेवर प्रसन्न होऊन जनार्दन स्वामींनी एकनाथांवर कृपा केली. फाल्गुन वद्य षष्ठी या दिवशी एकनाथांना जनार्दन स्वामींकडून अनुग्रह लाभला. पुढे याच फाल्गुन वद्य षष्ठी या तिथीला सद्गुरू कृपेने त्यांना भगवान श्री दत्तात्रेयांचे

साक्षात दर्शन घडलं. तोच अनुभव जणू त्यांनी त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा या आरतीमध्ये शब्दबद्ध केला आहे. श्री सद्गुरूंच्या कृपेने आपल्याला श्री भगवंतांचं दर्शन घडलं याची जाणीव एकनाथ महाराजांना कायम होती. म्हणूनच की काय, त्यांनी आपल्या प्रत्येक रचनेत आपल्या नावाबरोबर आपल्या सद्गुरूंचं नावसुद्धा जोडलं आहे. श्री जनार्दन स्वामींकडूनच त्यांना श्री ज्ञानेश्वरी, श्रीमद भागवत या सद्ग्रंथांची शिकवण मिळाली. एकनाथ महाराजांना आपल्या सद्गुरूप्रती किती उत्कट भक्ती होती ते त्यांच्या ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथा तुझं नमो या अभंगातून किंवा गुरु परमात्मा परेशु ऐसा ज्याचा दृढ विश्वासू या अभंगातून आपल्याला दिसतं.

श्रोतेहो, काही काळानंतर जनार्दन स्वामी आपल्या शिष्यांसह तीर्थयात्रेला बाहेर पडले. त्यांच्याबरोबर असलेल्या चंद्रभट नावाच्या विद्वान पंडिताकडे चतुश्लोकी भागवत होतं. नाशिक परिसरात श्रीनाथ महाराजांनी सद्गुरूंच्या आज्ञेनं महर्षी वेदव्यासांनी सांगितलेल्या चतुश्लोकी भागवत या रचनेवर ओवीबद्ध भाष्य लिहिलं. हा त्यांचा पहिला ग्रंथ. हा ग्रंथ लिहिताना स्वतः जनार्दन स्वामी उपस्थित होते.

0: या ग्रंथलेखनानंतर त्यांनी एकनाथांना तीर्थयात्रेला पुढे पाठवलं आणि नंतर पैठणला जाण्याची आज्ञा केली. सद्गुरूंच्या सूचनेप्रमाणे नाथ महाराज तीर्थयात्रा करून पैठणला पुन्हा आपल्या घरी आले. बऱ्याच वर्षांनी घरी आलेल्या आपल्या नातवाला पाहून आजी आजोबांना खूप आनंद झाला. यथावकाश त्यांनी आपल्या या सर्वगुणसंपन्न नातवाचं लग्न करून दिलं. गिरिजाबाई या नाथांच्या पत्नी म्हणून घर सांभाळू लागल्या. या दोघांनी चांगला परमार्थपूरक प्रपंच कसा करावा याचा आदर्श घालून दिला.
1: एकनाथ महाराज आणि गिरिजाबाई यांना गोदावरी, हरिपंडित आणि गंगाबाई अशी तीन मुलं झाली. गोदावरीचा मुलगा म्हणजे मुक्तेश्वर हाही आपल्या आजोबांसारखाच प्रतिभासंपन्न कवी होता. त्यांनी लिहिलेला महाभारत हा मराठी ओवीबद्ध ग्रंथ आजही खूप प्रसिद्ध आहे. गिरिजाबाई या अत्यंत शांत, सुशील आणि दयाशील होत्या. नाथांच्या घरी समाजातल्या सर्वांनाच आश्रय मिळत असे. जर कोणी भुकेलेला रात्री अपरात्री आला तरी त्याला गिरिजाबाई स्वतः स्वयंपाक करून जेवायला घालत असत. घरातील सर्व जबाबदाऱ्या गिरिजाबाईंनी मोठ्या आनंदाने पार पाडल्या आणि घराबाहेरील सर्व कामं नाथांकडील उद्धव यांनी कायमच सांभाळली.
0: एकनाथ महाराजांनी आपल्या घरी हरिकीर्तन करण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे गोकुळाष्टमीचा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जात असे. एका उत्सवाला स्वतः सद्गुरू श्री जनार्दन स्वामी उपस्थित असल्याची नोंद आहे. नारदीय कीर्तन पद्धतीत ललित करण्याची पद्धत एकनाथ महाराजांनी सुरू केली असाही संदर्भ काही ठिकाणी मिळतो. उद्धवाच्या विनंतीवरून एकदा एकनाथ महाराजांनी श्रीमद भागवत ग्रंथावर प्रवचन सेवाही केली. दानामध्ये श्रेष्ठ मानलेल्या अन्नदानाचा त्यांनी आमरण पुरस्कार केला. याबरोबर सर्व समाजाला आपल्या रचनांमधून आणि कीर्तन प्रवचनांमधून त्यांनी ज्ञानदानही केलं. त्यामुळे पैठण गावात त्यांची लोकप्रियता वाढू लागली. नाथांचं मोठेपण काही लोकांना बघवलं नाही, त्यातून निंदकही वाढले, पण नाथांनी मोठ्या सहनशीलतेनं या लोकांनाही समज दिली.
1: नाथ भागवत या ग्रंथात 31व्या अध्यायात ते म्हणतात, जे या ग्रंथा आदर करीती अथवा जे का उपेक्षिती, केवळ जे कोणी निंदिती तेही आम्हा ब्रह्ममूर्ती सद्गुरु कृपे. म्हणजे जे कोणी या ग्रंथाला पूज्य म्हणतात ते, तसंच जे कोणी या ग्रंथाची उपेक्षा करतात, त्याची निंदा करतात, तेही आम्हाला सद्गुरू रूपच आहेत. एका अभंगात श्री नाथ महाराजांनी निंदकांना काशीची उपमा दिली आहे. ज्याप्रमाणे काशीला गेल्यावर आपली पापं नष्ट होतात, त्याचप्रमाणे हे निंदक निंदा करून आपली पापं धुवून टाकतात असं ते म्हणतात. निंदक अमुची काशी, अमुची पातके अवघी नाशी.
0: कर्नाटकमध्ये असणाऱ्या एका सावकारानं विठ्ठल रुक्मिणीच्या सुंदर मूर्ती तयार करून घेतल्या. त्या मूर्तींची आपल्या घरी प्रतिष्ठापना व्हावी अशी त्या सावकाराची इच्छा होती. पांडुरंगांनी पाठोपाठ 3 दिवस त्या सावकाराला स्वप्नामध्ये दृष्टांत दिला की एकनाथ हा माझा अनन्य भक्त पैठण या गावी आहे, मला त्याच्याकडे घेऊन जा. त्या सावकारानं मोठ्या आदरानं या मूर्ती एकनाथ महाराजांकडे आणून दिल्या. नाथांनी भगवंतांच्या इच्छेप्रमाणे त्यांची आपल्या घरी विधिवत स्थापना केली. श्रोतेहो, भगवंत केवळ मूर्तीरूपानेच एकनाथांकडे आले नाहीत, तर प्रत्यक्षही त्यांनी नाथांच्या घरी मनोभावे सेवा केली. आणि म्हणूनच म्हणावंसं वाटतं, नदी दिव्य गोदातटी निवासी, सदा प्रिय जो सज्जना वैष्णवांसी, जयावर्णिता प्रेम आल्हाद चित्ता, नमस्कार माझा गुरु एकनाथा.

0: श्रोते हो, संत एकनाथ महाराजांचं जीवनकार्य विलक्षण आहे. त्यांनी अभंग रचनेबरोबरच कीर्तन, प्रवचन, भारुडं, गवळणी या सगळ्याद्वारा समाज प्रबोधनाचं मोठं कार्य केलं. या सगळ्याविषयी आपण जाणून घेणार आहोत संतवाणी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. रामकृष्ण हरी.
1: निवृत्ती द्या देव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नाम देव तुकाराम.
2: निवृत्ती द्या देव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नाम देव तुकाराम.
3: आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम संतवाणी.
0: लेखक धनंजय चितळे. निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर.

श्रोतेहो, सकाळचे 9:49 सेकंद झालेली आहेत. आता ऐकूया लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कयामत से कयामत तक या चित्रपटातील मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे आनंद मिलिंद यांचं.

अलका याज्ञिक आणि बाबुल सुप्रियो यांनी गायलेलं हे गीत होतं समीर यांचं. अलबेला या चित्रपटाकरता संगीत होतं जतीन ललित यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेली मजरूह सुलतानपुरी यांची रचना. राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे क्या कहना या चित्रपटातील.

0: द्या।
1: कमी वेळा जास्त नफा,
2: बस एका क्लिक वर कमाल आहे।
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका। RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलू.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं हे गीत होतं समीर यांचं. मन या चित्रपटाकरता संगीत होतं संजीव दर्शन यांचं. आता ऐकूया आशा भोसले, सुखविंदर सिंग आणि सोनू निगम यांच्या आवाजातील नितीन रायकर यांचं गीत प्यार तूने क्या किया. या चित्रपटाकरता संगीत आहे संदीप चौटा यांचं.

प्यार तूने क्या किया या चित्रपटातील या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: आता ऐकूया कार्यक्रम इंद्रधनुष्य. आज आपण यामध्ये ऐकणार आहोत रत्नागिरीत सुरू असलेली उत्सवी नाट्यस्पर्धा आणि मिळणारा प्रतिसाद याविषयी नाट्यपरीक्षक अनुया बाम यांची अनघा मगदूम यांनी घेतलेली मुलाखत.

0: नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी अनघा योगेश मगदूम आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, कोकणी माणसाचं आणि रंगमंचाचं एक अतूट नातं आहे. इथल्या पिढ्या पिढ्यांनी रंगमंच गाजवला आहे. अगदी साता समुद्रापार इथल्या कलेचा झेंडा रोवला गेलाय. दशावतार, नमन, खेळे यापासून पारावरच्या नाटकांनी अनेक दिग्गज कलाकारांना घडवलं, मोठं केलंय. म्हणूनच नाटक या कलेकडे जगामध्ये वेगवेगळ्या दृष्टिकोनातून, म्हणजे व्यावसायिक, स्पर्धा, पारंपरिक दृष्टीनं पाहिलं गेलं असेल, तरीही कोकणात नाटक आणि नाटक घडवणारा रंगमंच हे कोकणी माणसाच्या श्वासाशी जोडलं गेलेलं नातं आहे. म्हणूनच गावजत्रेला, उत्सवाला आजही नाटकं सादर होतात आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. याच उत्सवी नाटकांना प्रोत्साहन देण्यासाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेनं नवा उपक्रम सुरू केलाय. याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत. यासाठी आज स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलंय कोकणातील ज्येष्ठ अभिनेत्री आणि या उपक्रमाच्या परीक्षिका अनुया बाम मॅडम यांना. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: आपलं खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमात.
1: धन्यवाद.
0: एक वेगळा उपक्रम, उत्सवी नाटकांची स्पर्धा.
1: हो.
0: तर सध्या रत्नागिरीच्या गावागावामध्ये भरवल्या जाणाऱ्या या उत्सवी नाटकांची

0: स्पर्धेविषयी आम्हाला सांगा.
1: कसं झालं, आपले राज्याचे उद्योगमंत्री, मराठी भाषा मंत्री आणि आपले पालकमंत्री माननीय डॉक्टर उदयजी सामंत यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही एक स्पर्धा आहे. त्याने असं ठरवलं की स्पर्धेला नाव द्यायचं तेव्हा तो कलाकारसुद्धा आपल्या रत्नागिरीतलाच असला पाहिजे, म्हणून त्यांनी कैलासवासी नटवर्य रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्य स्पर्धा अशी आयोजित केली. आणि तुला सांगते, ही स्पर्धा जाहीर केल्यानंतर आम्हाला इतका प्रतिसाद मिळाला म्हणजे आश्चर्य वाटण्यासारखा होता की गेल्या वर्षी साधारण 1/11/24 ते 31/5/25 या कालावधीत 46 नाटकं या स्पर्धेमध्ये आली.
0: पहिल्याच वर्षी?
1: हा, पहिल्याच वर्षी. एकेका दिवशी 3-3, 4-4 ठिकाणी आमचे परीक्षक जात होते. आम्ही एक अशी परीक्षकांची फळी निर्माण केलेली आहे की ज्यांनी अनेक वर्ष नाटकात कामं केली आहेत, ज्यांचा भरपूर अनुभव आहे, तंत्रज्ञ आहेत, त्याच्यात लेखक आहेत आणि अभिनय केलेले सुद्धा आहेत, अशा एक लोकांची आम्ही एक फळी तयार केली. आणि त्या लिस्टवरचे 2-2 परीक्षक आणि 1 समन्वयक असा प्रत्येक गावामध्ये पाठवला जातो. आणि उत्सवी नाटकं त्यामुळे तिथे असं प्रत्येक वेळेला काटेकोरपणे नियम पाळून चालत नाहीत, जसे राज्यस्पर्धेला असतात की अमुक वेळेतच तुमचं नाटक सादर करा, 10 वाजता करा, कारण त्या गावात अनंत अडचणी निर्माण होत असतात. कधी आयत्या वेळेला लाईट जातो, कधी काहीतरी होतं, त्यामुळे साधारण 10:30 ते 11 आम्ही वेळ दिलेली असते. आणि खरंच तुला सांगते की या माणसांनी जेव्हा कलाकारांनी आमच्याकडे फॉर्म पाठवला भरून, त्या फॉर्म नंतर आम्ही त्याच्यात टाईप केलेलं होतं की असं असं या वेळेत नाटक सादर करायचं, तर असं कुठेही झालं नाही की 12:30 वाजले 11:30 वाजले. नाही तर पूर्वी उत्सवाची नाटकं अशी होईची, पण आता ते लोक सुद्धा त्या नियमानुसार वेळ पाळून नाटक करायला लागले आणि अतिशय सुंदर रिस्पॉन्स मिळाला. 46 नाटकं एका वर्षात होणं केवढी आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला असं वाटत होतं की अनेक माध्यमं आलेत, आता मोबाईल आलाय, कितीतरी प्लॅटफॉर्म आहेत, रील्स येत आहेत, लोक म्हणजे त्याच्यामध्ये काम करतात, वेब सिरीज आहे, शॉर्ट फिल्म आहेत, पण तरी सुद्धा ही गावागावात होणारी पारावरची नाटकं, उत्सवाची नाटकं आम्हाला वाटत होतं की नाही आता बंद पडली, पण नाही, उलट ती दुप्पट संख्येने साजरी होत आहे.
0: आता
1: कितीतरी लोक काय होतं की देऊया की नको आपण फॉर्म, भरूया की नको असं त्यांना अजून वाटतं, पण जेव्हा आम्ही जातो तिथे परीक्षक म्हणून आणि जेव्हा मध्यंतरात आम्ही त्यांना सांगतो, आम्ही एक अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे ही आमची स्पर्धा आयोजित केली गेलेली आहे, तर तिथे गेल्यानंतर आम्ही आमच्या संस्थेतर्फे एक शील्ड तयार केलेलं आहे, कैलासवासी नटवर्य रमेशजी भाटकर यांचं त्याच्यात चित्र दिलेलं आहे. आणि प्रत्येक कलाकाराला, तंत्रज्ञाला आम्ही तिथे सर्टिफिकेट देतो, प्रत्येकाला आम्ही तिथे मध्यंतरात ते सर्टिफिकेट त्यांना देऊन त्यांना सन्मानित करतो, त्यामुळे किती खूप छान वाटतं त्यांना आणि आनंद होतो एकदम.
0: पहिल्या वर्षी 46 नाटकं पाहायला मिळाली, दुसरा वर्ष जे आता चालू वर्ष आहे ते कसं होतं?
1: आता ह्या चालू वर्षी म्हणजे इतका चांगला रिस्पॉन्स की 56 नाटकं,
0: वा,
1: म्हणजे 10 नाटकं वाढली त्याच्यात, अजून सुद्धा फॉर्म येण्याची शक्यता आहे असं वाटतंय. आणि तुला मी माझा अनुभव सांगते, कारण मी साधारण 73 सालापासून पारावरच्या नाटकात काम करते अनेक गावातून, तेव्हा काही तिथे सुविधाही नव्हत्या, पण तेव्हा असलेली गर्दी आणि आता असलेली गर्दी त्याच्यात काहीही फरक जाणवलेला नाही.
0: हे किती छान आहे.
1: आणि आता एवढी माध्यमं आलेली आहेत, आमच्या वेळेला माध्यमं नव्हती, टीव्ही नव्हता, काहीच नव्हतं तेव्हा, मोबाईल नव्हता. आता लोकांना नाटकं बघायला मिळतात त्याच्यावर, त्या प्लॅटफॉर्मवर त्यांना अभ्यास करायला मिळतो, नवीन नवीन संहिता मिळतात त्यांना. काही गावात ना लेखक आहेत, ते स्वतः नाटक लिहितात, हा, आणि ते नाटक लिहिल्यानंतर ते सादर करतात आपल्या कलाकारांकडून त्या गावातल्या रंगमंचावर. त्यामुळे आम्ही बक्षिसं सुद्धा आता अशी ठेवलेली आहेत की म्हणजे गेल्या वर्षी जी बक्षिसं होती त्यामुळे थोडी कमी होती, कारण तो पहिलाच अनुभव होता आमचा. आता यंदा थोडी बक्षिसांमध्ये आम्ही वाढ केलेली. गेल्या वर्षी जेव्हा बक्षिसं ठेवली होती तेव्हा 1, 2, 3 असे नाटकाचे क्रमांक होते, 3 नाटकं आम्ही काढली होती, उत्कृष्ट अभिनेता आणि उत्कृष्ट अभिनेत्री, उत्कृष्ट दिग्दर्शक, तेव्हा तंत्रज्ञानाचे असे आम्ही बक्षिसं ठेवले होते, प्रकाश योजना, नेपथ्य, वेशभूषा, पार्श्वगायन याची बक्षिसं नव्हती. जेव्हा गेल्या वर्षी आमचा बक्षीस समारंभ झाला सावरकर नाट्यगृहात, तेव्हा सांगायचं म्हणजे न्यायाधीश मुंबई हायकोर्टाच्या त्या मृदुल रमेश भाटकर ह्या जातीनिशी आमच्या बक्षीस समारंभाला उपस्थित होत्या, तेव्हा त्यांनी तिथे ऑन द स्पॉट जाहीर केलं की मी सुद्धा काही रक्कम या बक्षिसासाठी देते, आणि त्याच्यातनं आम्ही एक विनोदी अभिनेता म्हणून एक बक्षीस जाहीर केलेलं त्या रकमेतून. आणि त्यामुळे

0: एक अजून बक्षीस वाढलं आणि आता मग यंदाच्या बक्षिसांमध्ये आम्ही वाढ केलेली आहे. यंदा कॅटेगरी निर्माण केली की व्यावसायिक काम करणाऱ्या त्यांच्यात 3 नंबर काढायचे लेडीजमध्ये, आणि ज्या गावातल्या काम करणार आहेत त्यांच्यात 3 नंबर काढायचे, आणि त्याशिवाय प्रकाश योजना, पार्श्वसंगीत, वेशभूषा, नेपथ्य ही आम्ही बक्षिसं यंदा वाढवलेली आहे.
1: त्यामुळे नाटकाची सगळी अंग ज्यांना नाटक उभं राहतं त्या प्रत्येकाला आता तुमच्याकडे.
0: आणि त्याशिवाय 1, 2, 3 जे क्रमांक होते त्यात आम्ही उत्तेजनाचं सुद्धा बक्षिसं देणार आहोत की त्यांना त्यामुळे प्रेरणा मिळेल गावागावातल्या लोकांना.
1: या स्पर्धेकडे बघताना ना वेगळे पण असं जाणवतं की कुठली स्पर्धा म्हटली की त्या स्पर्धेला एक कालावधी असतो, सलग 10 दिवसांचा, सलग 15 दिवसांचा. तर तुमच्या या स्पर्धेमध्ये कालावधी दिसत नाहीये, उलट अनेक महिने म्हणजे 3 महिने, 4 महिने, 5 महिने सलग ही स्पर्धा सुरूच आहे. 6 महिने सुरू असते ही स्पर्धा आणि तुम्ही तारखा नाही देत, तर ज्या तारखेला ते नाटक असं तिथे तुम्ही जाता, तर त्याबद्दल सांगा.
0: म्हणजे आता समजा एखाद्या गावात एखादं नाटक बसवत असते, आमचे काही छापील फॉर्म आहेत आणि मग तो फॉर्म भरून दिल्यानंतर त्याच्यावर सगळं त्यांनी लिहायचं असतं. एक कलाकारांची लिस्ट तोडायची असते, स्क्रिप्ट द्यायची असतात परीक्षकांसाठी, म्हणजे आम्ही प्रिपेअर राहतो की कसं नाटक आहे काय ते आम्ही वाचन करतो, आणि मग किती तारखेला नाटक कुठच्या गावात आहे त्याची पण आम्हाला बांधणी करता येते की एखाद्या दिवशी 3 नाटकं असतात 3 गावांना, कधी 5 असतात, कधी 4 असतात, कारण उत्सव आपल्याकडे भरपूर उत्सव असतात ना सगळीकडे गावागावातून. त्यामुळे मग तशी परीक्षकांची योजना करावी लागते, समन्वयक नेमावा लागतो, तशी शील्ड, बक्षिसं, सर्टिफिकेट याचा बंच तयार करायला लागतो, आणि मग त्या त्या गावात आम्ही परीक्षक म्हणून जातो परीक्षण करायला. पण त्यांना सांगितलेलं असतं बा मध्यंतरात आम्हाला असं असं करायचंय, तुम्हाला शील्ड द्यायचं आहे, सर्टिफिकेट द्यायचे आहेत. त्यामुळे आम्ही असंच केलेलं आहे की प्रत्येक कलाकाराला तिथे बोलावतो, तंत्रज्ञाला बोलावतो आणि ते सर्टिफिकेट आम्ही त्यांना देतो, आणि शील्ड जे असतं ते मुख्य त्यातला जो कोणी मुख्य असतो मंडळाचा त्याच्याकडे आम्ही सुपूर्त करतो. आणि तिथेच आम्ही असं सांगतो की राज्य नाट्य स्पर्धेमध्ये आता तुम्ही उतरायला शिका, म्हणजे तुमच्यातलं बळ वाढवा, आता तुम्ही छान नाटक करताय तर तुम्ही त्या स्पर्धेचाही आता अनुभव घ्या. आणि त्याप्रमाणे तुला सांगते की यंदा आपल्या राज्य नाट्य स्पर्धेमध्ये गेल्या वर्षी फक्त 9 नाटकं होती, 9 का 10, आणि यंदा 18 नाटकं झाली, एवढा या स्पर्धेमुळे फरक पडलेला आहे.
1: म्हणजे आत्मविश्वास निर्माण होतोय गावागावामध्ये निमित्ताने.
0: अगदी नक्की. आणि काही नाटकवाल्यांनी, काही म्हणजे उत्सवी नाटकाच्या कलाकारांनी यावेळेला असं डेअरिंग केलं नी की आपल्या सावरकर नाट्यगृहामध्ये त्यांनी तिकीट लावून आपला प्रयोग लावलं नी.
1: वा.
0: असे जवळजवळ 4-5 संघांनी इथे प्रयोग लावलं नी, म्हणजे हे सुद्धा एक त्यांच्यात आलेलं धाडस आहे.
1: नक्कीच.
0: आणि हे केवळ आणि केवळ ह्या स्पर्धेमुळे घडलेलं आहे, कारण ही आपल्या भारत देशातली सुद्धा ही पहिली म्हणायला हरकत नाही. म्हणजे कुठे जशी स्पर्धा होत नाहीये, कारण झाडीपट्टीची नाटकं विदर्भात होतात पण तिथे अशी स्पर्धा भरवली गेलेली नाही.
1: गाव जत्रांचा आपण उल्लेख केला किंवा उत्सवांचा उल्लेख केला, तर कोणत्या प्रकारच्या उत्सव असतात जिथे ही नाटकं प्रकर्षानं मोठ्या संख्येने होतात?
0: गुढीपाडवा असतो, दसरा असतो, अक्षय तृतीया असते, नंतर रामनवमी, हनुमान जयंती, महावीर जयंती, बुद्ध पौर्णिमा, स्वामी जयंती, असंही असतं की गावाच्या पूजा असतात, तर त्या वार्षिक पूजेला गावाचं नाटक असतं आणि ते करायचंच असतं दरवर्षी. आणि तिथे कसं असतं की आता समजा एखाद्या गावात नाटक आहे तर पंचक्रोशीतली दशक्रोशीतली लोक येतात आणि परत ही लोक त्यांच्या गावात जातात, अशी देवाणघेवाण असते. म्हणजे कलेची देवाणघेवाण असते, तसंच झालेलं आहे की तुमच्याकडे आम्ही येतोय, तुम्ही आमच्याकडे या, आणि त्यांच्या नाटकात काय चांगलं होतं ते बघतात, मग त्या लोकांना ते भेटतात, अरे कुठून आणले तुम्ही लाईट्स, कुठून आणले ते पार्श्वसंगीतवाले, तुमचा मेकअपमन कोण होता, मग आपण याला बोलूया का यंदा आपल्याकडे, असं पण त्यातनं फायदा होतो त्यांना. पूर्वी कसं होतं, एकच कोणतरी असायचा गावागाव आणि तोच सगळ्या गावातनं फिरायचा साधारण दशक्रोशीत पंचक्रोशीत, पण आता भरपूर झाले उपलब्धी सगळीकडे, त्यामुळे अनेक प्रकारचे लोक निर्माण झाले. प्रकाश योजनाकार आहेत, नेपथ्यकार आहेत, पार्श्वसंगीतवाले आहेत, आणि असं एकमेकांना बोलवून ते सहकार्य करतात आणि आपलं नाटक अजून चांगलं कसं होईल याचा ते अभ्यास करतात.
1: तुमची नाट्य कारकीर्द सुरू झाली 30-12 वर्षाच्या नाटकांपासून झाली आणि 73-74 काळानंतर इतक्या वर्षानंतर तुम्ही आता नाटकांचे परीक्षक म्हणून जाताय, तर अर्थातच खूप फरक झालेला आहे सगळ्याच बाबतीतला. तर तो काय वाटतो तुम्हाला?
0: म्हणजे पूर्वी कसं व्हायचं, एक ठराविक स्टेज लावलेलं असायचं, एक घराचा सीन म्हणजे घराचा नेपथ्य तेवढंच लावलेलं असायचं, मग त्याच्यात जंगल सीन असेल किंवा एखादं दुसऱ्याचं घर दाखवायचं असेल तर ते त्यांना दाखवता यायचं नाही, म्हणजे त्याला मर्यादा असायच्या. पण आता तसं नाही होत, 2-2 सेट सुद्धा बदलतात
1: गावामध्ये सुद्धा
0: बदलतात किंवा त्यामध्ये काय करायचं तर इथे पटकन जिना लावतात, तिकडे

0: ते ब्लॅकआउट करतात, म्हणजे हे प्रकाश योजनेची ही असते कौशल्य असं त्यातलं. पार्श्वसंगीताचा उपयोग करतात आणि वेशभूषा रंगभूषा याच्याकडे पण खूप चांगलं लक्ष देतात, कॉस्च्युमचा विचार करतात चांगला. आणि एक म्हणजे नाटक आपण काय करतोय तर आलं आणि ओरडत गेलं कुठल्या तरी मोठ्या पिच हाय पिच मध्ये बोललं, कारण तेव्हा स्पीकर नसायचं त्यावेळेला. आता स्पीकर आहे, तर स्पीकरवर आपण कसं बोलायचंय, पात्रांचं ट्युनिंग हे कसं जमलं पाहिजे याचा सुद्धा बऱ्याच ठिकाणी मला अभ्यास बघायला मिळाला. हा म्हणजे ही एक खूप छान प्रगती झालेली आहे आणि ही माध्यम असल्यामुळे त्याच्यातनं पण त्यांना शिकता येतं. आणि मग दिग्दर्शक जेव्हा नाटक बसवतो तेव्हा त्याचा विचार करतो की यातला आपल्याला काय करता येईल, आपल्या गावात सगळंच काही साध्य करता येत नाही त्यांना, पण तरी सुद्धा त्यांच्या कुवतीच्या मनाने ते खूप करतात. आणि त्यामुळे नाटक कसं होतं आताच्या दृष्टीने बघताना ते लोकांना पचनी पडतं आणि विषयही छान छान असतात, चांगली चांगली नाटकं करण्याचं धाडस दाखवतात. काही गावातले लेखक असतात ते खूप छान नाटकं लिहितात, म्हणजे आम्हाला ते समजलं आता ह्या वेळेला दोन्ही वर्षीच्या स्पर्धेत. अजून जर त्यांना चांगला गायडन्स मिळाला आपल्याकडून, काही आपण जर लेखनाच्या कार्यशाळा घेतल्या तर हे लेखक चांगलं अजून ह्याच्यापेक्षा नाटक लिहू शकतील. काही ठिकाणी गाणी लिहिलेली आहेत, हा तर ती गाणी सुद्धा लाईव्ह म्हणजे पेटी आणून तिथे तबला आणून तशी तिथे गायली जातात. आता कलाकार म्हणजे त्यांची जाण आता खूप दिसायला लागली आम्हाला, त्याच्यातनं चांगलं करतात नाटक, म्हणजे कुठेही असं वाटत नाही की हे स्पर्धेत उतरलेलं नाटक आहे याचं ते भान ठेवतात आणि त्यानुसार ते स्पर्धेतलं नाटक म्हणून आता सादर करतात. हा फरक आहे आता पूर्वीच्यातला आणि आताच्यातला.
1: अगदी मनापासून एक प्रश्न असा विचारावा असा वाटतो की पारावरची नाटक म्हणजे झापाचे स्टेज, बाळ्यांचं स्टेज, फळ्यांचं स्टेज, ते संवाद साधताना सुद्धा अभिनेते त्यांचा आवाज यायचा, म्हणजे ते पार्श्वसंगीत वेगळं आणि नाटकाचं पार्श्वसंगीत वेगळं,
0: स्पीकर म्हणजे दोनच
1: स्पीकर, तर ह्या सगळ्या सुविधा किती अल्प असायच्या. तिथपासूनच आत्ताचं हे नाटक कोकणातलं किंवा रत्नागिरीतलं म्हणूया इथपर्यंत आलंय, तर गावागावामध्ये हे बदल तुम्हाला दिसतात का?
0: चांगलेच दिसतात. आता कुठेच असं रंगमंच बघायला मिळत नाही, कारण आता पक्के रंगमंच बांधलेले आहेत सगळीकडे आणि ग्रीन रूम बांधलेले आहेत. अरे कितीतरी ठिकाणी मला ह्या दिसल्या की लेडीज साठी वेगळ्या, जेंट्स साठी वेगळ्या, मेकअप करण्यासाठी एक पाठीमागे अशी छानशी पडवी केलेली असते किंवा मोठी स्पेस असते, त्यामुळे लेडीज सुद्धा आता आनंदाने काम करतात, त्यांना कुठलाच स्ट्रगल करावा लागत नाही की तू जरा इथे चादर लाव, इथे तू जरा उभी राहा किंवा हा पडदा इकडे ओढून घे असं करावं लागत नाही. त्यांची रूम स्पेशल असते, इकडे जेंट्स लोकांची असते. आणि नाटक करताना देहभान विसरून नाटक करणं आणि अभिनय हा कसा आहे माहितीये का, शास्त्र शिकवता येतं पण प्रतिभा ही तुमच्याकडे मुळात असावी लागते.
1: बरोबर.
0: आणि जर शास्त्र शिकल्यानंतर तुमच्या कलेला प्रतिभेची जोड मिळाली तर तुमची कला अधिकच म्हणजे तुम्ही त्याच्यात पारंगत होता आणि ती चांगली स्ट्रॉंगली तुम्ही रसिकांपर्यंत पोचवू शकता.
1: टीव्ही, मोबाईल आणि आता समाज माध्यम इतकी झालेली आहेत की हातात आलंय सगळं हे.
0: अगदी.
1: आणि तुमच्या काळात किंवा जुन्या काळामध्ये कष्ट खूप करावे लागत होते.
0: बरोबर.
1: आता तसं नाहीये.
0: नाही
1: तरी सुद्धा एखादं नाटक घडवायचं म्हटलं तरी सुद्धा त्याला जीव ओतून काम करावं लागतं प्रत्येक गोष्टीला, म्हणजे फक्त अभिनयच नाही तर उरलेल्या सगळ्या अंगांसाठी सुद्धा. तर तो उत्साह किंवा परिश्रम करणं हे कुठे कमी जाणवतंय की उत्साह तितकाच आहे आज नव्या पिढीबद्दल बोलायचं?
0: नव्या पिढीचं मी सांगायचं झालं तर आता मी उत्सवी नाटकाच्या स्पर्धेत असतात नवीन कलाकार, काही काही अगदी झोकून देऊन काम करतात. पण जेव्हा मी बाहेर परीक्षक म्हणून जाते तेव्हा अनेक ठिकाणी मी असं बघितलंय म्हणजे आत्ताच्या नवीन पिढीचं की ही जिवंत कला आहे, याला रिटेक नसतो. इथे एकदा तुम्हाला टाळी मिळाली, तुमचं एकदा वाक्य चुकीचं जाऊ नाही तर बरोबर जाऊ, एकदा गेलं की गेलं, त्याला रिटेक नाही. तर आताची जी मुलं आहेत ना, तर ती त्यांच्याकडे टॅलेंट भरपूर आहेत, कारण माध्यमांचा ते वापर करतात चांगला. फक्त त्यांच्या त्रुटी काय आहेत, तर त्यांच्याकडे पेशन्स नाही आहेत. झटपट सगळं हवाय त्यांना, म्हणजे आपण म्हणतो ना पी हळद हो गोरी, तर थोडंसं यश मिळालं की लगेच ती खुलून जातात. म्हणून मी त्यांना असं सांगेन की स्वतःची कुवत, स्वतःची ताकद ही ओळखा, क्रोधावर तुम्ही थोडंसं नियंत्रण ठेवा आणि इतरांना सुद्धा तुमच्याबरोबर चांगली वागणूक द्या. किंवा कोणी ज्येष्ठ आलेत तुमच्याकडे, तुमचे मित्र आलेत तुमची कला बघण्यासाठी, तर सगळ्यांशी तुम्ही छान वागा, त्यांच्याशी चांगली मानाने त्यांना मान द्या, चांगली वागणूक द्या आणि विचार करून बोला. जे काय बोलाल ना ते विचार करून बोला आणि सुखाचा गुणाकार,

0: दुःखाचा भागाकार करायला शिका. हे फार महत्वाचं आहे,
1: कारण
0: प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक वेळेला यश मिळेलच असं नाहीये. त्यामुळे ह्या सगळ्याची तुम्ही सवय ठेवली पाहिजे. आणि टीका, तक्रार हे सगळं करण्यात वेळ घालवू नका तुम्ही. टीका प्रत्येक जण करतच असतो, पण हे सगळं कशासाठी करायचं? पेक्षा तुम्ही अवलोकन करा की माझं काय चुकलंय, किंवा कोणी काय सांगितलं तुम्हाला तर राग येता का नाही त्याच्यात. मी तर म्हणते की तुम्ही उलट विचारा, मी ऐवजी आपण म्हणायला शिका. म्हणजे मी हा अहंकार आहे ना, तर तेवढा तो शब्द टाळा तुम्ही, आणि आपण असं म्हणायला शिका. आणि दुसऱ्यांच्या चांगल्या गुणांचं तुम्ही कौतुक करा, चूक झाली तर मान्य करा, आणि पाठ मात्र मजबूत ठेवा. ती कशासाठी? तर शाबासकी सुद्धा पाठीवरच मिळते आणि धोका सुद्धा पाठीमागूनच येतो. एवढं लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. तेव्हा ही जर तुम्ही सगळी पथ्य पाळलीत आणि सगळ्यांचे आभार मानायला कधीही विसरू नका. चूक मान्य करणं आणि आभार मानणं या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. तेव्हा पेशन्स ठेवा आणि आपली कला अधिक कशी फुलेल इकडे लक्ष द्या. म्हणजे ही जर सगळी पथ्य आत्ताच्या पिढीने पाळली ना, बाकी ते सगळं आहेच टेक्निक, म्हणजे तुमच्या आवाजावर तुमचं प्रभुत्व असणं, व्हेरिएशन्स निर्माण करणं, चेहऱ्यावरची एक्सप्रेशन्स, तुमचे लुक्स, तुमचं पोश्चर, पाठांतर आणि तुमचं शुद्ध बोलणं, हे नाटकासाठी फार महत्वाचं असतं. आणि समजा टीमवर्क असतं स्टेजवर, तर माझंच पाठांतर झालं आहे आणि मी आता माझं काम करून मोकळे झालं, त्याचं चुकतं आहे, मला ते माहिती आहे त्याचं वाक्य काय येते, तर अशा वेळी तुम्ही बघत नाही राहायचं स्टेजवर. त्याचं जे वाक्य आहे ना, ते तुम्ही कुठल्या कलेने घ्यायचं. आता समजा तुझं एखादं वाक्य तू विसरलेस, तर हा म्हणजे तुला असं म्हणायचं होतं ना, असं आपण म्हटलं पाहिजे, त्याला समयवर आणून द्यायचं, की त्याला त्याचं पटकन क्लिक झालं पाहिजे, हा हे माझं वाक्य होतं.
1: सांभाळून खूप,
0: म्हणजे सांभाळून घेण्याची जी कला आहे ना, हा एक मोठेपणा आहे. म्हणजे दुसऱ्या कलाकाराला आपण सांभाळून घेणं, म्हणजे तुम्ही खूप मोठे होता त्यामुळे. तर हे आत्ताच्या पिढीने शिकलं पाहिजे. नुसतं मी माझं काम केलं आणि निघून गेलो, बाकीचं बाकीचं आपलं बघतील, असं नाही का. हे टीमवर्क आहे, हे सगळ्यांचं आहे, तर सगळ्यांनी हे आपण एकमेकांना सांभाळून घेत केलं पाहिजे. अशी ही कला जिवंत कला आहे.
1: बरोबर. मला असं वाटतं की आजच्या नव्या पिढीला तुम्ही यशाचं गमक सांगितलंय.
0: यश आणि सुख आपल्याला जोडीने मिळतात, पण तरी सुद्धा आपल्याला जे हवं असतं ते मिळणं म्हणजे यश, आणि जे मिळालंय त्यामुळे होणारा आनंद म्हणजे त्याला म्हणायचं सुख.
1: खरंय.
0: तर अशी ही यशाची माझ्या मते असलेली एक व्याख्या आहे.
1: ही स्पर्धा तर रत्नागिरी तालुक्यापुरती मर्यादित आहे. दोन वर्ष खूप चांगला प्रतिसाद पण मिळतोय. तर एक ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून तुम्हाला काय वाटत, या स्पर्धेमुळे काय फायदा होईल?
0: ह्या गावागाव स्पर्धा आम्ही म्हणजे आयोजन केलेलं आहे ना, प्रत्येक गावात आम्ही जातो परीक्षक म्हणून. तर अशा ठिकाणी आम्हाला असे अनेक कलाकार दिसतात, आढळून येतात की अरे हा कलाकार इथे उत्सवाच्या नाटकात इतकं चांगलं काम करतोय, तर हा एखाद्या सिरियल किंवा चांगल्या नाटकात सुद्धा चांगलं काम करू शकेल, याला जर योग्य मार्गदर्शन, कारण त्याचं पोश्चर चांगलं असतं, त्याची शब्दफेक चांगली असते, पाठांतर चांगलं असतं, आणि हा जर माणूस एखाद्या चांगल्या ग्रुपमध्ये अजून चांगला गेला हा कलाकार, आणि त्याला चांगला पाठिंबा मिळाला, चांगलं पाठबळ मिळालं घराकडून, तर हा चांगला उदयाला येणारा हा कलाकार आहे असं मला वाटतं. आणि असे अनेक कलाकार आहेत, म्हणून आम्ही आमच्या स्पर्धेत काय केलंय की प्रत्येक संघातला एक लक्षवेधी कलाकार,
1: अरे वा,
0: म्हणून आम्ही एक बक्षीस ठेवलंय, म्हणजे कोणच नाराज होत नाही. असं केलंय, गेल्या वर्षी पण होतं, यंदा पण आहे. सगळ्या बाजू सगळी अंग त्याची चांगली वाटतात, त्याला आम्ही लक्षवेधी कलाकाराचं बक्षीस देतो. त्यामुळे सगळे ग्रुप जे असतात त्यांना खूप बरं वाटतं आमच्या संस्थेला, आमच्या संघाला एक तरी बक्षीस मिळालं,
1: म्हणजे प्रोत्साहन यामुळे मिळतंय.
0: आणि तुला सांगते, दिग्दर्शक चांगले आम्हाला आढळले, नाटकाचं नियोजन, त्याची बांधणी, म्हणजे काही काही ठिकाणी जर इतके तरुण तळपदार असे दिग्दर्शक होते, म्हणजे मी त्यांना काही काही वेळेला बोलावून त्यांचं नाव वगैरे विचारलं, कुठे तू काम केलं आहेस, आत्तापर्यंत किती नाटकात ना, कारण ते काही सगळं दिलेलं नसतं त्याच्यात, मग तो आपल्याशी संवाद कसा साधतोय त्याच्यातनं पण समजतं आपल्याला ह्याची बोलीभाषा, याचं एकंदरीत बोलणं कसं आहे. तर असे आम्हाला खूप दिग्दर्शक चांगले मिळाले ह्या वेळेला, म्हणजे छान छान त्यांनी दिग्दर्शनाची बाजू इतकी चांगली सांभाळली होती आणि काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला होता. प्रकाश योजनाकार, त्यातले खूप चांगले प्रकाश योजना शिकलेले असे आढळले आम्हाला, त्यांना सुद्धा अजून चांगले जर काही कार्यशाळा त्यांनी केल्या तर ते पण अजून चांगले कलाकार म्हणून उदया

0: ला येतील. मेकअप काही ठिकाणी आम्हाला चांगला दिसला केलेला. आणि तुला सांगते की लेडीजच्या बाबतीत मला बोलायचं आहे की मी जेव्हा काम करत होते तेव्हाही लेडीजची अशीच वानवा होती. अजून म्हणावी तशी संख्या काही लेडीजची वाढत नाहीये. म्हणजे गावातल्या ह्याच्यात सुद्धा गेल्या वर्षी आम्हाला फार थोड्या लेडीज मिळाल्या की गावातल्याच लेडीज नाटकात काम करतात. ते पण आम्ही परीक्षक म्हणून जातो तेव्हा सांगतो आमच्या भाषणात की लेडीजला तुम्ही म्हणजे घरातल्यांना सुद्धा पालकांना सुद्धा सांगायचं आहे की तुम्ही तिला पाठिंबा द्या. नाटकात काम करणं म्हणजे काही वाईट नव्हे आणि तुम्ही आमच्या आपल्या ग्रामस्थांबरोबर काम करताय, ते आपले बंधू आहेत. आपल्या गावात तुमची कला तुम्ही दाखवा ना. तुमच्यात जर ते सुप्त गुण असतील तर तुम्हाला दाखवायला हरकत नाही आपल्या गावातल्या संघाबरोबर काम करून. आता काही लेडीज तयार होत आहेत आणि असे काही फरक जाणवले आणि हा त्याच्यातला फायदा आहे. म्हणजे आता ह्या मुली जेव्हा बाहेर काम करायला येतील, आता कॉलेजमध्ये यूथ असतं, यूथ फेस्टिवल असतो, काही राज्यस्पर्धेत सुद्धा आता येऊ शकतील ह्यातल्या मुली ग्रामीण विभागातल्या. तसं काही क्षेत्र खूप चांगलं आहे आणि पुढे जाऊन किती तुम्हाला करता येणार आहे ह्याच्यात. व्यावसायिक रंगभूमीवर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला भरपूर रंग आहेत ह्याच्यात करण्यासारखी. लेखकाला काहीतरी करता येत आहे, तुम्ही सिरियलचं लेखन करू शकताय, प्रकाश योजनावाल्याला काही करता येत आहे, रंगभूषाकार तिथे जाऊ शकतो. कारण हल्ली पर्सनल सुद्धा तुम्ही ठेवता ना रंगभूषाकार, म्हणजे काही काही लेडीज आहेत, जेंट्स आहेत, अभिनेते अभिनेत्री तर त्यांना असे हवे असतात. तर ह्यांनी जर असे मुंबईला जाऊन वगैरे चांगल्या शहरात जाऊन कोर्स केले तर तो एक व्यवसायाचा भाग होऊ शकतो ना त्यांच्या आयुष्यातला. आणि त्यांना येणारी कला आहे त्याचा विकास होऊ शकतो. तर असा हा फायदा आहे या सगळ्या स्पर्धेचा फायदा आहे असं म्हणायला लागेल. आणि पुढल्या वर्षी अशी स्पर्धा भरणार आहे आमची आणि याचा आम्ही दिमागदार असा बक्षीस समारंभ गेल्या वर्षीही केला होता, यंदाही करणार आहोत.
1: म्हणजे रत्नागिरीतल्या ग्रामीण भागामध्ये जे लपलेले गुणवंत आहेत, कलाकार आहेत, तर त्या कलाकारांना व्यासपीठ देण्याचं आणि त्यांना ओळख देण्याचं काम ही उत्सवी नाट्य स्पर्धा करते आणि शासनाच्या अखिल भारतीय नाट्य शाखेकडनं हे काम केलं जातं. हे खूप
0: रत्नागिरी शाखेकडून
1: हे खूपच छान आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेने ही स्पर्धा आयोजित केली आणि तुम्ही जसं सांगता तसं हे टीम वर्क आहे, तर तुमच्या या टीम बद्दल सांगा.
0: हो, म्हणजे आमचे अध्यक्ष आहेत नाट्य परिषद शाखेचे समीर जिंदुलकर आणि आमची मोठी टीम आहे. म्हणजे परीक्षकांची टीम आहे, नंतर आमचे खजिनदार, आमचे समन्वयक, असे सगळेजण त्याच्यात आहेत. प्रत्येकाची मेहनत आहे त्याच्यात. म्हणजे कोण असं म्हणत नाही की हे माझं काम नाहीये, हे त्याचं काम नाहीये. प्रत्येकजण हिरिरीने काम करत असतो आणि म्हणूनच ही स्पर्धा इतकी छान रीतीने पार पडली आणि यंदाही झालेलीच आहे स्पर्धा. आता बक्षीस समारंभ होईलच आणि पुढल्या वर्षीही, म्हणजे जितके वर्ष चालेल तितके वर्ष आम्ही स्पर्धा चालवणार. आणि याची ख्याती एवढी झालेली आहे, म्हणजे आपले जे नाट्य परिषदेचे अध्यक्ष आमचे प्रशांत दामले तर आले होते ते इथे आपल्याला भेट द्यायला आमच्या शाखेला. त्यांचे प्रयोग पण होते इथे, तर त्यांनी फार कौतुक केलं. अरे कसं काय तुम्ही नियोजन करता म्हणाले, म्हणजे इतक्या गावागावात जाऊन तुम्ही असं नियोजन करता, गावात परीक्षक जातात, हे आम्ही कधी ऐकलेलंच नाही आतापर्यंत. असं प्रत्येकाचीच कौतुकाची थाप मिळते याला आणि छान होत आहे म्हणजे सगळं. त्यामुळे आम्हाला पण एक हिरिरी येते की चांगलं चाललंय, छान, अजून काहीतरी केलं पाहिजे, अजून काहीतरी केलं पाहिजे. कारण आता काय होतंय, तालुका झालाय, म्हणजे तालुक्यात ह्या होतातच आहेत 2 वर्ष स्पर्धा, पण आता बाहेरच्या जिल्ह्यातली लोक आम्हाला विचारत आहेत. म्हणजे गुहागर असेल, चिपळूण, आमच्याकडे का नाही तुम्ही ह्या भरत, म्हणजे आम्ही नुसतं तरी स्पर्धेत नाटक आम्हाला बक्षीस देऊ नका, पण आम्ही सादर करतो नाटक.
1: तुमच्याकडे मॅडम प्रदीर्घ अनुभव आहे या नाट्य क्षेत्राचा, तर आप तुम्ही काय संदेश द्याल ह्यातून सगळ्याच कलाकारांना.
0: हो, हा, मी एवढं सांगेन की जबाबदारी आणि संयम याचं शिक्षण कुठल्या शाळेत दिलं जात नाही, तर ते स्वतः अवगत करायचं असतं. आणि मला असं सांगायला आवडेल की प्रतिभा ही परमेश्वराकडून आपल्याला मिळत असते, म्हणून नतमस्तक व्हायला पाहिजे, म्हणजे परमेश्वरा ठिकाणी. प्रतिष्ठा ही समाजाकडून मिळते आपल्याला, म्हणून आपण समाजाचे आभारी राहिलं पाहिजे. आणि मनोवृत्ती आणि अहंकार हा आपल्याला स्वतःकडूनच निर्माण होत असतो, तेव्हा त्याच्यावर आपण स्वतः नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि त्यापासून सावध राहायला पाहिजे. म्हणजे तुम्ही एक उत्कृष्ट कलाकार, उत्कृष्ट रसिक होऊ शकता.
1: असं वाटत होतं की माध्यमांच्या आक्रमणामुळे नाट्य चळवळ कुठेतरी थांबतीये का किंवा त्याच्यावर परिणाम होतोय का असं वाटत असतानाच रत्नागिरीमध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या माध्यमातून उत्सवी नाट्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि गावागावामध्ये आजही नाट्यकला जिवंत आहे ह्याची जाणीव झाली आणि ह्याची तुम्ही खूप छान माहिती दिली आणि सगळं चित्र डोळ्यासमोर राहिलं की आजही नाटक गावागावामध्ये जिवंत आहे आणि ते कलाकार आहे ज्यांना हे नाटकं करण्याची

0: जी उत्साह तितकाच आहे. किती छान सांगितलं मॅडम तुम्ही हे. आणि ही जी सगळी चळवळ सुरू आहे किंवा ही सगळी चळवळ ग्रामीण भागामध्ये आहे याचं सगळं चित्रण आज तुमच्या माध्यमातून आम्हाला दिसलं किंवा जाणवलं, तर खूप छान माहिती आपण दिलीत आणि आपण वेळ काढून इथे आलात याबद्दल खूप खूप आभार, धन्यवाद.
1: मी सुद्धा आकाशवाणीची आभारी आहे, धन्यवाद.

इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर ठीक 10 वाजता ऑल इंडिया रेडिओ 90च्या निमित्ताने आकाशवाणीचा संचित हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीचं औचित्य साधून आपण ऐकणार आहोत एक विशेष माहितीपर कार्यक्रम संकटातील सोबती. विविध आपत्ती काळामध्ये आकाशवाणीनं बजावलेल्या अतुलनीय आणि ऐतिहासिक कामगिरीचा आढावा घेणाऱ्या या कार्यक्रमाचं निवेदन केलं आहे प्रीती किरकिरे आणि रोशन जाधव यांनी. आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत रोशन जाधव.

0: श्रोते हो नमस्कार. गेल्या 90 वर्षांपासून भारताच्या कानाकोपऱ्यात घुमणारा एक आवाज जो पिढ्यांपिढ्यांचा साक्ष आहे. हा आवाज केवळ लहरींच्या स्वरूपात प्रवास करत नाही, तर तो विश्वासाच्या रूपाने प्रत्येक घरात स्थिरावतो.
1: अगदी खरंय. आज आपण तंत्रज्ञानाच्या अशा वळणावर आहोत जिथे माहिती एका सेकंदात मिळते. पण 90 वर्षांपूर्वी जेव्हा आकाशवाणीनं आपला प्रवास सुरू केला, तेव्हापासून ते आजच्या न्यूज ऑन AIR या ॲपपर्यंत आकाशवाणीची एक गोष्ट मात्र कायम आहे, आणि ती म्हणजे संकटसमयी धावून येणारी तत्परता.
0: आपत्ती, मग ती मानवनिर्मित असो किंवा नैसर्गिक, आकाशवाणी कधीही आपले कर्तव्य विसरले नाही. केवळ बातम्या देणे ही आमची भूमिका नव्हती, तर संकटात सापडलेल्या प्रत्येक माणसाला तुम्ही एकटे नाही आहात हा धीर देणे हे आमचे ध्येय राहिले आहे.
1: भारतीय लोकशाहीच्या इतिहासामध्ये 60 आणि 70 दशक हे अग्निपरीक्षेचं होतं. सीमेवर युद्ध सुरू असताना देशांतर्गत शांतता आणि एकता राखणं हे मोठं आव्हान होतं. त्याकाळी रेडिओ हेच संवादाचं मुख्य आणि एकमेव प्रभावी साधन होतं.
0: अगदी बरोबर. जेव्हा शत्रूंच्या विमानांच्या घोंगावण्यामुळे शहरांमध्ये ब्लॅकआउट केला जायचा, तेव्हा लोक अंधारात एका रेडिओभोवती एकत्र यायचे. सीमेवरून येणाऱ्या बातम्या आणि निवेदकांचा तो कणखर आवाज लोकांमध्ये लढण्याची जिद्द निर्माण करायचा. याच काळात देशाचं मनोधैर्य उंचावण्यासाठी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिलेला तो ऐतिहासिक संदेश आजही आपल्याला प्रेरणा देतो.

0: हा केवळ नारा नव्हता, तर ते एका राष्ट्राचं संकल्पसूत्र होतं। शास्त्रीजींच्या या आवाजाला आकाशवाणीनं देशाच्या प्रत्येक खेड्यापर्यंत पोहोचवलं। युद्धाच्या काळात अफवांना रोखणं हे सगळ्यात मोठं काम असतं। आकाशवाणीनं त्या काळात सत्य माहितीचं प्रसारण करून लोकांचा गोंधळ उडू दिला नाही।
1: आणि मित्र हो, आकाशवाणीची खरी परीक्षा युद्धापेक्षाही भयंकर अशा नैसर्गिक आपत्तींच्या वेळी झाली आहे। 1993 लातूरचा भूकंप, पहाटेची वेळ होती, जमीन हादरली आणि हजारो आयुष्य ढिगाऱ्याखाली गाडली गेली। अशा वेळी संपर्क तुटलेल्या त्या भागाला दिशा दाखवण्याचं काम आकाशवाणीनं केलं।
0: मुंबई केंद्रावरून त्या काळी प्रसारित होणारी प्रत्येक घोषणा ही कोणासाठी तरी जीवनदान ठरणार होती। रक्ताचा तुटवडा असो किंवा औषधांची गरज, आकाशवाणीनं मदतीचे पूल बांधले। त्यावेळच्या एका विशेष प्रसारणाची ही एक छोटीशी झलक।
2: आकाशवाणी श्रोतेहो, एक आवाहन, कृपया नागरिकांनी भयभीत होऊ नये, कोणत्याही अफवांवर कृपया विश्वास ठेवू नये, आपल्या नजीकच्या मदत केंद्राशी संपर्क साधावा, मदत कार्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या शासकीय यंत्रणांना कृपया सहकार्य करा। टोल फ्री क्रमांक आहे।
1: आपण ऐकला तो आवाज, त्यात एक प्रकारचा संयम आणि काळजी आहे। आपत्ती काळात निवेदकाला आपली स्वतःची भीती बाजूला ठेवून लोकांसाठी बोलावं लागतं। ही केवळ व्यावसायिक कर्तव्य नाही, तर ही माणुसकीची सेवा आहे। आपत्तीच्या अशा कठीण समयी आकाशवाणीच्या निवेदकाला स्वतःची अस्वस्थता बाजूला सारून कमालीचा संयम राखावा लागतो। याविषयी आकाशवाणी मुंबईचे निवेदक दिनेश अडावतकर आपल्याला त्यांचा अनुभव सांगतात।
2: आकाशवाणीच्या प्रसारणादरम्यान कधीकधी एखाद्या आव्हानात्मक प्रसंगाला तोंड देण्याची पाळी येते, आणि अशा आपत्काळात, म्हणजे नैसर्गिक आपत्ती असेल किंवा मानवनिर्मित आपत्ती असेल, एक लोकप्रसार माध्यम म्हणून आकाशवाणीनं आपली भूमिका प्रत्येक वेळी अत्यंत जबाबदारीनं निभावलेली आपल्याला दिसून येईल। प्रसंगी आपली नेहमीची प्रसारणाची चौकट ओलांडून सुद्धा आकाशवाणीनी लोकसंप्रेषणाचं हे काम अशा प्रसंगी केलेलं आहे। मला आठवतं, गुजरातमधल्या भुजमध्ये जो भूकंप झाला होता, त्याचा सौम्य असा प्रभाव मुंबईत सुद्धा जाणवला। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन होता, ध्वजवंदनाचा राष्ट्रीय सोहळा आटोपून आम्ही पुन्हा स्टुडिओमध्ये आलो आणि त्याच सुमारास स्टुडिओतला स्पीकर आणि त्याच्यावरची फुलदाणी एकाएकी हलायला लागली। जमिनीला सुद्धा सौम्य अशी कंपनं जाणवली। काय होतं हेच क्षणभर आम्हाला कळेना, आणि आताच्यासारखी समाज माध्यमं तेव्हा इतकी सक्रिय नव्हती, त्यामुळे थोडंसं भीतीदायक वातावरण निर्माण झालं। नंतर बातम्यांमध्ये भुज आणि परिसरात तीव्र भूकंपाचा धक्का बसलेला आहे, तिथे प्रचंड जीवित आणि वित्तहानी झालेली आहे हे समजलं। संपूर्ण देश निसर्गाच्या या प्रकोपापुढे हतबल होऊन शोकसागरात बुडून गेलेला होता। बचाव आणि मदत कार्याची माहिती आकाशवाणीवरून वेळोवेळी प्रसारित केली जात होती, आणि मदतीसाठीचे क्रमांकसुद्धा सातत्यानं आम्ही सांगत होतो। आणि अशाच प्रकारचा अनुभव महाराष्ट्रातल्या लातूर किल्लारीच्या भूकंपाच्या वेळीसुद्धा आम्ही घेतला। त्यावेळी आकाशवाणीने संदेशवहनाचं अत्यंत महत्त्वाचं असं काम केलं। आपद्ग्रस्तांचे नातलग असतील किंवा मदत आणि बचाव यंत्रणा, आपद्ग्रस्त यांच्यातला दुवा बनून एकमेकांची ख्याली खुशाली

0: आपण सुखरूप आहोत, कुठे आहोत, सुरक्षित आहोत की नाही, अशा प्रकारचे निरोप विशिष्ट फोन नंबरच्या माध्यमातून संबंधितांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य आकाशवाणीने अहोरात्र म्हणजे अक्षरशः जागल्याची भूमिका घेऊन पार पाडलं. याशिवाय पोलीस, शासनाचे महत्त्वाचे संदेश, हेल्पलाईन क्रमांक, आरोग्यविषयक टिप्स हे सगळंसुद्धा वेळोवेळी श्रोत्यांपर्यंत पोहोचवून बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदाला सार्थ ठरेल अशी कामगिरी आकाशवाणीने याप्रसंगी केली.
1: अगदी खरंय. 26 जुलै 2005 मुंबईत आलेला पूर आणि त्यानंतरची ती रात्र मुंबईकर कधीच विसरू शकणार नाहीत. जेव्हा निसर्गाच्या कोपापुढे तंत्रज्ञान, मोबाईल नेटवर्क आणि वीज या सगळ्या गोष्टी हतबल झाल्या होत्या, तेव्हा आकाशवाणीची अस्मिता वाहिनी खऱ्या अर्थानं मुंबईकरांसाठी लाईफलाईन ठरली होती. त्या कठीण काळात आकाशवाणीने बजावलेली भूमिका आजही एका दीपस्तंभासारखी वाटते.
2: हो, तेव्हा निवेदकांनी आणि ड्युटी ऑफिसर्सनी जी तत्परता दाखवली त्याबद्दल त्यांचे काय अनुभव होते ते आपण आकाशवाणीच्या तेव्हाच्या ड्युटी ऑफिसर नेहा खरे यांच्याच शब्दात ऐकूया.

26 जुलै 2005चा दिवस हा खरंच मुंबईकरांना विसरता येणं अशक्य आहे. माध्यमामध्ये काम करत असताना जबाबदारीसुद्धा खूप मोठी होती. एकतर बाहेर वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली होती. मुंबईने खऱ्या अर्थाने महाप्रलय अनुभवला होता आणि खूपच सगळीकडे पाणी साचलेलं होतं. वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. फारसं बाहेर जाणंही शक्य नव्हतं. ऑफिसने अर्थातच आमच्या सहकाऱ्यांनासुद्धा लवकर जाण्याची मुभा दिली होती. त्याप्रमाणे काही कर्मचारी निघाले, काही जण त्यातले रेल्वे स्टेशनवरती अडकून पडले, त्यातले काही पुन्हा आकाशवाणीमध्ये आले. आणि आम्ही अर्थातच आपल्याला शो मस्ट गो ऑन, त्यामुळे आपल्याला प्रसारण सुरू ठेवायचं आहे आणि लोकांच्या उपयोगी पडायचं आहे या भावनेतून इथे काम करत राहिलो. अर्थात त्यावेळेला FM वाहिनी आपली सुरू होती. रात्री 9 ते 10 कार्यक्रम असायचा आणि त्याच्यासाठी RJ बाहेरून येणं हे शक्य नव्हतं. त्यामुळे आयत्या वेळेला मग मी प्रसारणासाठी बसले, सुरुवात केली आणि त्या दिवशी म्हटलं की आज हे सगळं जे काही आपण अनुभवतोय त्यात आपण एकमेकांना एक दिलासा देणार असं काही बोलूया, किंवा तुम्हाला कुठच्याही प्रकारची मदत हवी असेल तर आकाशवाणी हे माध्यम तुमच्यासाठी उपलब्ध आहे, तर तुम्ही आमच्याशी जरूर संवाद साधा. त्या काळात मोबाईलसुद्धा फारसे नव्हते कुणाकडे. तर अगदी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एक फोन आला होता एका बाईंचा. त्या म्हणाल्या, अहो माझा मुलगा शाळेसाठी ट्रेनने जातो आणि तो अजून आला नाही आहे. आणि बोलता बोलता त्या अक्षरशः रडायला लागल्या फोनवरच की मला आता खूप काळजी वाटते, अजून माझा मुलगा घरी आलेला नाही आहे, परतला नाही आहे. तर अशा वेळेला आपण काय करू शकतो? मी त्यांना फक्त एवढंच म्हटलं की आपण प्रार्थना करूया आणि तुमचं बाळ लवकरच परत येईल घरी, असे दिलासा देणारे 2 शब्द तेवढेच आपल्या हाती होते. त्याप्रमाणे त्यांना म्हटलं, तुम्ही शांत राहा आणि नक्की येईल तुमचा मुलगा, सुखरूप घरी येईल. आणि काय आश्चर्य, कार्यक्रम संपता संपता त्या बाईंचा पुन्हा फोन आला, अहो तुमची प्रार्थना देवाने ऐकली आणि माझा मुलगा परतही आला. खरंच त्यांच्यासारखेच आनंदाश्रू माझ्याही डोळ्यात उभे राहिले. असे अनेक मुंबईकर कुठे कुठे त्या दिवशी अडकले होते प्रवासात, कुणी थांबलं होतं, कुणी ट्रेनमध्ये अडकलं होतं, कुणी कुठे, तर आपापल्या घरी ही माहिती पोहोचवण्यासाठी त्यांना आकाशवाणीचा मोठा उपयोग झाला. आकाशवाणीच्या आपल्या डायल इन नंबर्सवरती फोन करून लोकांनी आपली ख्याली खुशाली ही आपल्या जीवलगांना कळवण्यासाठी आमच्याशी संपर्क साधला होता. अशा संकटाच्या प्रत्येक वेळेला, म्हणजे मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले असतील किंवा इतरही काही नैसर्गिक आपत्ती असेल, त्या प्रत्येक वेळेला आकाशवाणी लोकांसाठी ही नेहमीच उभी राहिलेली आहे. आणि म्हणून अशा या माध्यमामध्ये आपण काम करतोय ही जबाबदारी आणि त्याचबरोबर काम करण्याचं समाधान हे खूप मोठं आहे. अर्थात आपल्या श्रोत्यांनाही माहिती आहे की

0: आकाशवाणी हे त्यांच्यासाठी सुद्धा किती जिव्हाळ्याचं आणि आपुलकी असलेलं असं माध्यम आहे. इथे 24 तासाचं प्रसारण एफ एम रेनबो आणि एफ एम गोल्ड वाहिनीवर सुरू असतं, तर त्यासाठी कंट्रोल रूम आणि ड्युटी रूम हे आपले जे दोन विभाग आहेत हे अहोरात्र काम करत असतात. म्हणजे तिथे सतत कोणी ना कोणीतरी कार्यरत असतं. रेडिओवर जे काही प्रसारित होतं त्याची नोंद ठेवण्याचं काम आणि वेळेनुसार सगळे कार्यक्रम प्रसारित होत आहेत की नाही हे पाहणं ड्युटी रूमचं काम असतं. ड्युटी रूममधल्या आपल्या सहकाऱ्यांचं काम असतं आणि कंट्रोल रूममधले आपले जे सहकारी असतात ते त्याचा तांत्रिक भाग जो आहे लोकांपर्यंत आपला आवाज पोहोचवण्याचं काम हे ते करत असतात. तर रात्रभर अर्थात ही सगळी मंडळी तिथे जागी होती. काही ना काही काम त्यांचं सतत सुरू होतं. आर जे पोचू शकले एखाद दोन ते त्यांची ड्युटी अर्थातच वाढत गेली काही जणांची आणि आमच्यापैकी काही मंडळींनी अधिकारी मंडळी ते सुद्धा आम्ही कार्यक्रमामध्ये प्रेझेंटर म्हणून सहभागी झालो त्यावेळेला. आणि रात्री अर्थातच सगळे मग एकत्र जमून काही कार्यक्रमांविषयी चर्चा किंवा त्याचबरोबर एकीकडे चिंताही होती की आपल्या घरातली मंडळी ठीक आहेत ना, सुरक्षित आहेत ना, ही सगळी काळजी प्रत्येकालाच होती. कोणाची लहान मुलं घरी होती तर त्यांना कोण बघेल, कुणाची मुलं पाळणा घरात होती ती घरापर्यंत पोहोचलेत का, पाळणा घरातच त्यांची राहायची सोय झाली आहे वगैरे, अशा सगळ्या चिंता ज्या बाहेरच्या मंडळींना होत्या त्या अर्थातच माध्यमामध्ये काम करणाऱ्या विशेषतः आयांना होत्या. आणि त्यामुळे तोही संपर्क अधूनमधून काही जणींचा सुरू होता. पण अर्थातच आपलं जे काम आहे, कर्तव्य आहे, ते सर्वप्रथम या न्यायाने सगळेजण कार्यरत होते की आत्ता आपली खरी गरज आहे त्यावेळेला आपण लोकांना आधार द्यायला उभं राहायला हवं.
1: विचार करा, बाहेर पाऊस कोसळत असताना आणि स्वतःच्या घराची कोणतीही माहिती नसताना आमचे हे सहकारी स्टुडिओमध्ये बसून लोकांपर्यंत सुरक्षिततेचे संदेश पोहोचवत होते. हीच ती पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंगची ताकद आहे.
2: आपत्ती म्हणजे केवळ पूर किंवा भूकंप नाही. आपल्या देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्यांसाठी अवकाळी पाऊस किंवा चक्रीवादळ ही सर्वात मोठी आपत्ती असते.
1: अगदी खरंय. चक्रीवादळ किनारपट्टीकडे येण्यापूर्वी जो इशारा आकाशवाणीवरून दिला जातो तो हजारो मच्छीमार बांधवांचे आणि शेतकऱ्यांचे प्राण वाचवतो. तौक्ते असो किंवा निसर्ग चक्रीवादळ, रेडिओवरून वारंवार दिल्या जाणाऱ्या सूचनांमुळे लोकांचं वेळेत स्थलांतर करणं सोपं झालं.
3: जर आपण मासेमारी व्यवसायात असाल तर चक्रीवादळाच्या काळात खूप जास्त सतर्क राहा. जाळ्यात जास्त मासळी पकडण्याच्या नादात स्वतः चक्रीवादळाच्या जाळ्यात अडकू नका. अगदी साधारण वाटणाऱ्या पण जीवनरक्षक सूचनांचं पालन करा. हवामानाच्या ताज्या अंदाजासाठी रेडिओ ऐकत राहा, टीव्ही पहा आणि वर्तमानपत्र देखील वाचत राहा. मोबाईल फोन नेहमी चार्ज ठेवा. फोनची बॅटरी वाचवण्यासाठी SMS चा वापर करा. रेडिओसाठी अतिरिक्त बॅटऱ्या सोबत ठेवा. आपल्या नौका होड्या सुरक्षित बांधून ठेवा. चक्रीवादळाची सूचना मिळाल्यानंतर मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नका. सावधानतेतच खरी हुशारी आहे.
2: शेतात राबणारा बळीराजा आजही हवामानाचा अंदाज घेण्यासाठी आकाशवाणीवरच विश्वास ठेवतो. संकट ओसरल्यावर पुन्हा कसं उभं राहायचं, पिकांचं नुकसान कसं टाळायचं याचं शास्त्रशुद्ध मार्गदर्शन याच स्वरांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळत आलं आहे.

0: आणि मित्र हो, 20व्या शतकातील संकटांनंतर अगदी काही वर्षांपूर्वी आपण एका अदृश्य शत्रूचा सामना केला, तो म्हणजे कोविड-19 काळ, जेव्हा संपूर्ण देश लॉकडाऊनमुळे घराघरांमध्ये बंदिस्त झाला होता।
1: त्या काळात सोशल मीडिया आणि इंटरनेटवर अफवांचं पीक आलं होतं, ज्यामुळे लोकांमध्ये मानसिक तणाव वाढला होता। अशा वेळी आकाशवाणीने कोरोना जागृतीची विशेष मोहीम हाती घेतली। थेट फोन इन कार्यक्रमांद्वारे डॉक्टर आणि मानसोपचार तज्ज्ञांना थेट श्रोत्यांशी जोडलं, ज्यामुळे लोकांच्या मनातील शंका आणि भीती दूर

0: झाली.
1: लॉकडाऊनच्या काळात जेव्हा वाहतूक पूर्णपणे बंद होती तेव्हाही आमचे वार्ताहर आणि तंत्रज्ञ स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्यावर हजर होते. आपत्तीच्या ह्या नव्या स्वरूपातही आकाशवाणीनं घरात एकटं पडलेल्या ज्येष्ठांना आणि नागरिकांना गाणी आणि माहितीच्या माध्यमातून एक कौटुंबिक आधार दिला.

0: आज सोशल मीडियाचा काळ आहे. माहिती एका क्लिकवर मिळते, पण त्याचसोबत फेक न्यूजचं संकटही तितकंच वाढलंय. अशावेळी आपत्तीच्या काळात आजही लोक रेडिओकडे वळतात, कारण
1: आकाशवाणीने गेल्या 90 वर्षात दिलेली माहिती कधीही चुकीची नव्हती. 90 वर्षांचा हा काळ केवळ जुन्या आठवणींचा नाही, तर तो एका अढळ विश्वासाचा आहे.
0: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आणि भूकंपाच्या ढिगाऱ्यापासून ते महापुराच्या पाण्यापर्यंत आकाशवाणीनं सदैव तुमची साथ दिली आहे आणि पुढेही देत राहील.
1: संकटाच्या प्रत्येक क्षणी आशेचा एक किरण बनून घुमणारा हा आवाज उद्याच्या पिढीलाही असाच मार्ग दाखवत राहील. 90 वर्षांच्या या प्रवासाचा भाग असणाऱ्या प्रत्येक श्रोत्याचे आम्ही मनापासून आभार मानतो.
0: आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या ह्या दैदिप्यमान प्रवासाला आणि आपत्ती काळात देशाला सावरणाऱ्या सर्व वीरांना आमचा पुन्हा एकदा मानाचा मुजरा.
1: धन्यवाद.

0: श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्ती निमित्त आपण एक विशेष कार्यक्रम ऐकलात, संकटातील सोबती. विविध आपत्ती काळामध्ये आकाशवाणीनं बजावलेल्या अतुलनीय आणि ऐतिहासिक कामगिरीचा आढावा घेणाऱ्या या कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं प्रीती किरकिरे आणि रोशन जाधव यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव आणि ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.

0: अगं आहेस कुठे? हल्ली विनिंग वॉकला पण येत नाहीस.
1: अगं काय सांगू, या वाळवणांमध्ये ना माझा अख्खा दिवस जातो.
0: अगं ते सोड, मी तुला फोन का केलाय? अगं आकाशवाणीची ती जाहिरात ऐकलीस की नाही?
1: हो पण नक्की कसली म्हणतेस तू?
0: काय तू, अगं आकाशवाणीच्या गौरवशाली प्रसारणाच्या 90व्या वर्षपूर्ती निमित्त आकाशवाणी रत्नागिरी आपल्यासाठी अगदी विशेष कार्यक्रम घेऊन आले. अगं आणि मी तुला फोन का केला, त्या कार्यक्रमामध्ये आपण जे रेडिओ वर ऐकतो ना ते निवेदक पण म्हणे दिसतील ना आपल्याला, भेटतील.
1: अगं पण नक्की कार्यक्रम कसला आहे, नाट्य संगीताचा आहे की शास्त्रीय संगीताचा आहे?
0: ते महत्वाचं आहेच म्हणून मी तुला फोन केला ना, तुझा आवडतीचं सुगम संगीत आहे.
1: वा माझ्या आवडीचं, मग जायचं ना आपण दोघींनी.
0: हो तर, अगं त्यासाठीच फोन केला ना मी तुला. आणि कधी आहे माहितीये का? बुधवारी 20 मे रोजी संध्याकाळी 7 आहे हा सावरकर नाट्यगृहात. आणि हो 7 आहे आणि आकाशवाणीचा आहे, म्हणजे 7 बरोबर सुरू होणारच. तेव्हा

0: वेळेत ये बरं.
1: हो मी येते, पण मला सांग तिकीट तू काढणार आहेस की मी काढून ठेवू?
0: अगं तेच सांगते मी, ऐक तर, प्रवेश विनामूल्य म्हणजे आपल्याला तिकीट वगैरे काही काढावंच लागणार नाही.
1: काय सांगतेस काय, मी
0: मग
1: यांना पण सांगते मग.
2: हा मी पण येणार आहे, मी पण येणार
0: नक्की आहे. हा कधी आहे सांग बरं, नाहीतर विसरशील तू नेहमी प्रमाणे.
1: आहे लक्षात, बुधवारी 20 मेला संध्याकाळी 7 वाजता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.
0: बरोबर. अगं आणि ऐक ना, आपण जरा ना लवकरच भेटूया.
2: म्हणजे आपल्याला मी काय म्हणतोय, तू इकडे येतेस ना, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. डबा दे पटकन.
1: चल ग, चल ठेवते.
0: हा बाय बाय बाय, भेटू मग.
1: हो नक्की.
3: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
4: हिरवीगार वनराई,
3: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
4: अफाट अथांग पसरलेला समुद्र,
3: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
4: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
3: कोकणची खाद्य संस्कृती.
4: दर गुरुवारी सकाळी 8:40
3: सादर करते विवेक वानखडे.
5: श्रोते हो, आता ऐकूया नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील हे गीत.

0: पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लवकरच.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: श्रोते हो, सकाळचे 10:30 आणि 32 सेकंद झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम. एन सी आर टी यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

एनसीआरटी यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 11 वाजतात. आता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदीतून दिल्या जाणाऱ्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात तुमचं मी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत स्वरसाम्राज्ञी आशा भोसले यांची काही निवडक गाणी. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया विश्वजीत आणि बबीता यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 1968 साली आलेल्या किस्मत या चित्रपटातील नूर देवासी यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे ओ पी नय्यर यांनी.

आता ऐकूया 1963 साली आलेल्या फिर वही दिल लाया हूँ या चित्रपटातील मजरूह सुलतानपुरी यांची रचना संगीतबद्ध केली आहे ओ पी नय्यर यांनी.

हमसाया या चित्रपटातील हे गीत होतं शिवान रिझवी यांचं, संगीतबद्ध केलं होतं ओ पी नय्यर यांनी. आज आपण आशा भोसले यांची गाणी ऐकत आहोत आपल्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. आता ऐकूया मेरे सनम या चित्रपटातील मजरूह यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे ओ पी नय्यर यांनी.

0: आकाशवाणीच्या गौरवशाली प्रसारणाच्या 90व्या वर्षपूर्ती निमित्त आकाशवाणी रत्नागिरी घेऊन येत आहे विशेष सुगम संगीत मैफिल.
1: बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.
0: गायक कलाकार वैदेही करंबेळकर आणि अभिजित नांदगावकर.

0: तेव्हा सुरांनी नटलेल्या या अविस्मरणीय सोहळ्यामध्ये तुम्हीही आमच्या सोबत नक्की सहभागी व्हा.
1: बुधवारी 20 मे 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजता
2: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.

श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आज आपण ऐकत आहोत आशा भोसले यांच्या स्वरातील काही गाणी. आणि आत्तापर्यंत आपण ऐकलीत ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेली गाणी. आता आपण ऐकणार आहोत आर डी बर्मन यांचं संगीत असलेली गाणी. आता ऐकूया तिसरी मंजिल या चित्रपटातील मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत.

खुशबू या चित्रपटातील हे गीत होतं. गीतकार होते गुलजार. आता ऐकूया द ग्रेट गॅम्बलर या चित्रपटातील आनंद बक्षी यांची रचना.

0: अगं आहेस कुठे? हल्ली इव्हिनिंग वॉकला पण येत नाहीस.
1: अगं काय सांगू, या वाळवणांमध्ये ना माझा अख्खा दिवस जातो.
0: अगं ते सोड, मी तुला फोन का केलाय? अगं आकाशवाणीची ती जाहिरात ऐकलीस की नाही?
1: हो पण नक्की कसली म्हणतेस तू?
0: काय तू, अगं आकाशवाणीच्या गौरवशाली प्रसारणाच्या 90व्या वर्षपूर्ती निमित्त आकाशवाणी रत्नागिरी आपल्यासाठी अगदी विशेष कार्यक्रम घेऊन आले. अगं आणि मी तुला फोन का केला, त्या कार्यक्रमामध्ये आपण जे रेडिओवर ऐकतो ना, ते निवेदक पण म्हणे दिसतील ना आपल्याला, भेटतील.
1: अगं पण नक्की कार्यक्रम कसला आहे? नाट्य संगीताचा आहे की शास्त्रीय संगीताचा आहे?
0: ते महत्वाचं आहेच म्हणून मी तुला फोन केला ना. तुझा आवडतीचं सुगम संगीत आहे.
1: वा, माझ्या आवडीचं. मग जायचं ना आपण दोघींनी?
0: हो तर. अगं त्यासाठीच फोन केला ना मी तुला. आणि कधी आहे माहितीये का? बुधवारी 20 मे रोजी संध्याकाळी 7 आहे हा सावरकर नाट्यगृहात. आणि हो, 7 आहे आणि आकाशवाणीचा आहे, म्हणजे 7 बरोबर सुरू होणारच. तेव्हा वेळेत ये बरं.
1: हो हो मी येते, पण मला सांग तिकीट तू काढणार आहेस की मी काढून ठेवू?
0: अगं तेच सांगते मी, ऐक तर. प्रवेश विनामूल्य, म्हणजे आपल्याला तिकीट वगैरे काही काढावंच लागणार नाही.
1: काय सांगतेस काय? मी यांना पण सांगते मग.
2: हा मी पण येणार आहे, मी पण येणार.
0: नक्की ये हा, कधी आहे सांग बरं, नाहीतर विसरशील तू नेहमी प्रमाणे.
1: आहे लक्षात, बुधवारी 20 संध्याकाळी 7 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.
0: बरोबर. अगं आणि ऐक ना, आपण जरा ना लवकरच भेटूया.
2: अगं मी काय म्हणतोय, तू इकडे येतेस ना, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. डबा दे पटकन.
1: चल ग, चल ठेवते.
0: हा बाय बाय बाय, भेटू मग.
1: हो हो नक्की.
3: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
4: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

0: श्रोते हो, शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकू शकता ॲडव्होकेट केतन फडके यांची कुळ वहिवाट याविषयी संकेत चक्रदेव यांनी घेतलेली मुलाखत सकाळी 9:30 वाजता.
1: म्हणजे जेव्हा कुळ कायदा अस्तित्वात आला त्यावेळी लोक कसत होते, पण त्यांच्या हक्काची नोंद कुठेही नव्हती. हा कुळ कायदा अस्तित्वात आल्यानंतर 1/4/1957 हा दिवस कृषक दिन किंवा टिलर्स डे म्हणून घोषित करण्यात आला.
0: तेव्हा नक्की ऐका कुळ वहिवाट याविषयी ॲडव्होकेट केतन फडके यांची संकेत चक्रदेव यांनी घेतलेली मुलाखत शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात.

श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून आता निरोपाची वेळ झाली आहे. तर आजच्या या कार्यक्रमातून मी वैष्णवी आता आपला निरोप घेते. पुन्हा भेटूच, तोपर्यंत नमस्कार.

गातर हे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर 12 वाजल्यापासून पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 12 वाजता असणार आहे कार्यक्रम वनिता मंडळ. तर आजच्या पहिल्या प्रसारण सभेतून मी वैष्णवी आता आपला निरोप घेते. पुन्हा भेटूच, तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मुलांना उन्हाळ्याच्या म्हणजेच मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्यात, पण बाहेर सूर्यदेव इतका तापलाय की भर उन्हात बाहेर कुठे फिरायला जाणंही कठीण झालंय. मग अशा वेळेत घरातच थंडगार पेय, सरबत, आईस्क्रीम याचा मनमुराद आनंद घेत आपण उन्हाळा सुसह्य करण्याचा प्रयत्न करतोय. ही झाली तुमच्या आमच्या घरातली दिनचर्या. पण सुखदा आणि रोहित इतक्या कडाक्याच्या उन्हात काय बरं बेत आखतायत? त्यांच्या काय गप्पा रंगल्या आहेत? ते हा उकाडा सुसह्य करण्यासाठी काय करतायत? चला ऐकूया त्यांच्या गप्पा. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत चेतना झांजे, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: हुश, काय बाई तरी लोकांचं दुटप्पी वागणं. एकीकडे म्हणायचं गरमी आहे गरमी आहे, पण रस्त्यावरचा ट्रॅफिक मात्र काही कमी होत नाहीये. रोहित, जरा बाहेर जाऊन बघ किती झळा लागतायत त्या.
1: झळा ज्याला लागल्या जीवा,
0: अरे
1: त्या केवळ

0: सांगाव्या असं माझं झालंय. सख्खा नवरा जिथे आपलं म्हणणं ऐकायला तयार नाही.
1: अगं हे बघ सुखदा, असं काही रागवायची गरज नाहीये, मी ऐकतोय बोल. आणि काय ग दुटप्पी वागणं कोणाचं काय?
0: आता मला सांग रोहित, बाहेर जर का गरमा आहे उकाडा आहे तर लोकांनी घरात बसायचं की नाही?
1: अगं पण काय झालं ते तर सांग, मुळात तू एवढी गरम का झाली आहेस? थांब थांब थांब थांब एक मिनिट थांब. हे बघ मी ह्या पंखा फास्ट करतो. हे बघ इथे बस घाम पूस आधी आणि शांतपणे सांग काय झालं.
0: अरे मी की नाही मॅचिंग ब्लाऊज पीस आणायला बाजारात गेले होते, मग येता येता भाज्या आणि फळं घेतली, उसा तरच पेले बस. पण ह्या केवळ चार गोष्टी करण्यासाठी किती वेळ गेला माझा, तब्बल 3 तास.
1: साहजिक आहे तू ब्लाऊज पीस शोधण्यासाठी म्हणजे भिंग घेऊन बसली अशी.
0: अरे काय रे,
1: मग दुकानदाराशी नेहमीचा डायलॉग, तद्दन वेगळी शेड दाखवणे तो म्हणाला असणार बाबे इतना तो 19-20 चलताही है ना वगैरे वगैरे.
0: तर काही दाखवतात रे दुकानदार, म्हणजे काय गळ्यातच मारायला बघतात जणू काही. ती नलू मामींच्या सारंगच्या लग्नातली इरकल आहे ना रे, एकतर तो फिरता असा मस्त वांगी रंग आहे.
1: सुखदा ते फिरता रंग वगैरे प्रकरण मला आज पर्यंत समजलेलं नाही. मला सांग रंग फिरला तर मग बाईनं गिरकी मारायची नाही का, म्हणजे काट्याने काटा काढणं
0: काही काही. म्हणजे ज्या गोष्टीतलं आपल्याला कळत नाही त्या तुगाच आपली विद्वत्ता पूर्ण मत कशाला द्यायची.
1: ठीक आहे गप्प बसलो मी, पण ते तब्बल 3

0: आज कशासाठी लागले ते तर सांग. 19-20 ऐवजी आज 25-30 वगैरे झालं का?
1: काय रे रोहित, आधीच मी वैतागून आले बाहेरून, त्यात तुम्हाला पाणी सुद्धा दिलं नाहीस आणि वर असा काहीतरी म्हणजे पीजेनचा मारा अक्षरशः.
0: सॉरी सॉरी सॉरी, पाणीच काय, थांबतुला छानस लिंबू सरबत बनवून देतो. म्हणजे बनवून ठेवलेलंच आहे. आता अगदी सिरियसली विचारतो, काय झालं काय?
1: मी मार्केटला भर दुपारी 12 वाजता गेले. गर्दी केवढी माहितीये का? दुकानात शिरायला जागा नाही.
0: आणि मग बाहेरूनच ती साडी उंच धरून दाखवून उड्या मारून मारून, भैया भैया भैया इसमें किरमिजी रंग दिखाओ, मतलब जांभळा म्हणजे कम चाहिए और गुलबट निळसर जास्ती चाहिए वगैरे वगैरे सांगत असं खरेदी केलीस का?
1: मी आता आतल्या खोलीत जाते, तुला काही ऐकायचं नाहीये ना, जाऊ दे.
0: थांब थांब थांब थांब थांब, अगं सॉरी सॉरी सुखदा, हे बघ आधी हे सरबत घे. आता बोल, मी एकदम आळी मिळी गुपचळी. हा तर तू सांगत होतीस गर्दी होती, पुढे काय झालं?
1: सरबत बरं झालंय. तर

0: मी मार्केटला भर दुपारी 12 वाजता गेले. गर्दी केवढी माहिती आहे का? दुकानात शिरायला जागा नाही.
1: आणि मग बाहेरूनच ती साडी उंच धरून दाखवून उड्या मारून मारून, भैया भैया भैया इसमें किरमिजी रंग दिखाओ, मतलब जांभळा म्हणजे कम चाहिए और गुलबट निळसर जास्ती चाहिए वगैरे वगैरे सांगत असं खरेदी केलीस का?
0: मी आता आतल्या खोलीत जाते, तुला काही ऐकायचं नाहीये ना, जाऊ दे.
1: थांब थांब थांब थांब थांब, अगं सॉरी सॉरी सुखदा, हे बघ आधी हे सरबत घे. आता बोल, मी एकदम आळीमिळी गुपचळी. हा तर तू सांगत होतीस गर्दी होती, पुढे काय झालं?
0: सरबत बरं झालंय. तर अरे रोज व्हॉट्सअपवर मेसेज येतोय महाराष्ट्रभरात पारा 40 आणि 45 वर जाणार आहे वगैरे वगैरे. खर तर गेलाच आहे
1: हो बऱ्याच ठिकाणी.
0: तेव्हा दुपारचं बाहेर पडू नका, हे करू नका, ते करू नका, पण लोक कुठचं ऐकायला, एवढं काय अडलेलं असतं खरंच?
1: बघ बघ मी थट्टा करत नाहीये, मगाशी मी हसलो तर तुला राग आला, पण तू स्वतः 12 वाजता बाहेर पडलीस आणि म्हणून तुला हे दृश्य दिसलं, खरं की नाही?
0: हो
1: म्हणजे म्हणजे काय झालंय कळतंय का? तू सुद्धा त्या गर्दीतलीच एक व्यक्ती झालीस की नाही सांग मला.
0: अरे हो, पण मला की नाही ब्लाऊज पीस घेणं अगदी गरजेचंच होतं.
1: आता सगळेजण असंच म्हणतात की माझं गरजेचं काम होतं. आता कशाला त्या बायका ब्लाऊज पीस आणि फळं किंवा भाजी घ्यायला दुपारी 12 टळटळीतून बाहेर पडतात?
0: जाऊ दे, तू जखमेवर मीठ चोळतोयस आणि त्या अनावश्यक गर्दी करणाऱ्या लोकांची बाजू घेतो.
1: अगं मीठ चोळत नाहीये मी, खरंच एवढ्या उन्हाची तू बाहेर पडत जाऊ नको सुखदा. अगं केवढ्या झळा बसतायत उन्हाच्या, आणि आपल्याला सरकार सांगते त्यात अर्थ आहेच ना, उन्हात जाऊन आल्याचा त्रास लगेच होईल असं नाही, थोड्या वेळाने सुद्धा त्रास होऊ शकतो, पण होऊ शकतो.
0: हा आता तू म्हणाला त्याच्यावर मला लिंक लागली.
1: काय?
0: गेल्या आठवड्यात मला थोडी चक्कर आल्यासारखं वाटत होतं बघ.
1: तर काय, आणि किती गळून गेल्यासारखं झालं होतं आठव, आणि कारण सुद्धा तूच शोधून सांग आठव.
0: मागच्या आठवड्यात की नाही हो ना रे, अण्णा काकांना डबा घ्यायला हॉस्पिटलमध्ये जाणं झालं, शिवाय चांगले आंबे आले म्हणून फळवाल्याचा फोन आला, मग लगेच गेले नाही तर आंबे संपतील म्हणून तशीच भर दुपारी आंबे घ्यायला गेले.
1: आणि मी नेमका टूरवर होतो त्यावेळेस. सुखदा बघ हे सगळे उद्योग करायचे पण सकाळच्या कमी उन्हाच्या वेळी किंवा संध्याकाळी उन्ह जरा सरल्यानंतर. फक्त हूं म्हणून पुन्हा येरे माझ्या मागल्या केलं तर काय उपयोग आहे? तू स्पष्ट सांग की हो मी हे पाळायचा प्रयत्न करेन.
0: हो ना रे करेन, बस हे बघ आता सुद्धा की नाही माझं डोकं बारीक बारीक दुखतंय, मला काही सुचत नाहीये. खर तर मी भरपूर पाणी नेलं होतं बरोबर.
1: अगं आणि ते छत्री टोपी स्कार्फ काय फक्त शोभेसाठी आणलेत का आपण? आणि गॉगल
0: स्कार बांधला ना की सगळं चप्प होऊन जातात केस बघ.
1: हे आता काय म्हणजे तुला कोणाला दाखवायचे ते वाऱ्यावर भरभरणारे केशकुंतल?
0: दाखवायचे नाहीत रे, पण मला नाही आवडत स्कार्फ आणि गॉगल वगैरे, मी सवय नाही रे.
1: सुखदा ग सगळ्या गोष्टी आवड म्हणून करायच्या असं नसतं ग, उन्हात जाताना डोकं आणि खरं तर शक्य तेवढी त्वचा झाकली गेलीच पाहिजे, डोळ्यांवर गॉगल असला पाहिजे फॅशन म्हणून नाही तर उन्हाच्या त्रासाला अटकाव करण्यासाठी.
0: बरोबर आहे तुझं, पण खरं तर मला वाटलं होतं मी येऊन जाईन अर्ध्या पाऊण तासात परत, पण झालं काय जाताना सुद्धा बस उशिराच मिळाली.
1: हे सुखदा मला सांगते डबोलं कुठे पुरून ठेवूया आपण?
0: डबोलं? कसलं डबोलं रे?
1: अगं तू उन्हा तानाची सुद्धा रिक्षा किंवा टॅक्सी न करता बसनी किंवा चालत जातेस, पैसे वाचवतेस, तर ते वाचवलेले जे पैसे आहेत त्याचं डबोलं कुठे ठेवायचं हे विचारतोय मी, कळलं ना?
0: कळतंय कळतंय बरं, उपरोधाने ओतप्रोत भरलेलं वाक्य कळतंय मला.
1: बघ मला एवढं सांगायचंय की आपल्या तब्येतीची काळजी आपणच घ्यायला हवी, ऋतुमानाप्रमाणे आपल्या दैनंदिन गोष्टींमध्ये बदल करायला हवेत. एरवी कसं तू छान व्यायाम आहार आरोग्य सगळ्या बाबतीत अगदी जागरूक आहेस, तुला सल्ला द्यायची पाळी माझ्यावर यायला नको असं तुला वाटतं हो की
0: नाही? खरंय म्हणजे तू म्हणतोयस ते, पण आता खरंच पटतंय मला तुझं, नाही जाणार आता मी उन्हाची बाहेर, आणि गेले तर मग टॅक्सी वगैरे करून जाईन.
1: दॅट्स लाईक अ गुड गर्ल, आय मीन.
0: आणि आणि तुम्ही गुड बॉय, तुम्ही सुद्धा काही गोष्टी करणं काही गोष्टी टाळणं गरजेचं आहे बरं का?
1: अरे मी मी काय केलं, मी तर कधीच उन्हात भटकायला जात नाही.
0: भटकायला म्हणून जात नाशील, पण गाडीने जातोच ना. आणि त्या सरकारी मेसेज मगाशी तू म्हणालास त्याच्यामध्ये हेही म्हटलंय की एवढ्या भयंकर उष्ण वातावरणात कारमध्ये

0: पेय, परफ्यूम्स, लाइटर हे असलं काही ठेवू नका.
1: तुला तर माहिती आहे लायटरचा काय प्रश्नच नाहीये, मी सिगरेट वगैरे ओढतच नाही.
0: लगेच स्वतःची सफाई देण्यापेक्षा तो मेसेज पूर्णपणे वाच.
1: हो वाचतो वाचतो मॅडमजी. कारच्या खिडक्या थोड्या उघड्या ठेवा असं म्हटलंय. टाकीमध्ये इंधन अगदी फुल भरू नका.
0: टायर सुद्धा फार जास्त फुगवू नका.
1: कळलं कळलं. कारनी प्रवास करताना घ्यायची काळजी कळली. अगदी बरोबर आहे तू म्हणतेस ते.
0: चला शेवटी आपलं कोणत्या तरी एका गोष्टीवर एकमत झालं.
1: झालं म्हणजे काय होतं ग, आपलं भांडण नाही म्हणजे तात्विक वाद सुद्धा तेवढ्या पुरते असतात.
0: त्यामुळे ते आटोपतात सुद्धा काही मिनिटात. पर ऐक ना, आज ताडगोळे नाही पण छान जांभळं मिळाली.
1: अरे वा, दे दे दे दे, दे लवकर दे. अगं जांभळं सुद्धा मला तेवढीच आवडतात. आय जस्ट लव जांभूळ. जांभूळ पिकल्या झाड खाली.
0: आय जस्ट लव जांभूळ वाले. अहो ढोल वाले, तुम्ही जरा आवरा आवरा तो ढोल स्वतःला आवरा.
2: सुखदा तू आलेली मला कळलं बरं का, पण मी आज काम करत होते.
1: अगं सुखदा, ही आतल्या खोलीत दार बंद करून काय करत होती कोण जाणे. काही सिक्रेट मिशन वगैरे नाही ना तुम्हा दोघींचं? की त्याच तुझ्या त्या फिरत्या साडीसाठी काहीतरी शिवत होती आतल्या खोलीमध्ये बसून. मी विचारलं पण ताकास तूर लागू दिला नाही तिनं.
2: अरे जीजू हो हो जरा धम खा. अरे आमच्या ऑफिस साठी आम्ही एक प्रोजेक्ट करतोय.
1: हो मला सांग, त्या मुक्तासाठी शर्वरीला आणि या रेवाला प्रोजेक्ट साठी आपलं घरच का लागतं का नेहमी?
2: मी नको येऊ का मग? सांग ही मी चालले आता.
0: थांब ग रोहित, तू नको रे पेडू तिला. सांग बरं आम्हाला कसलं प्रोजेक्ट आहे तुझं.
2: बाय द वे इथे शांतता असते म्हणून एका फ्लो मध्ये काम करता येतं म्हणून मी इथे येते. आणि माझ्या बहिणीच्या घरी येण्यापासून मुझे दुनिया की कोई ताकद रोक नाही सकती.
1: नाही ग बाई, तुला रोकणारा मी कोण बापडा. बरं सांग कसलं प्रोजेक्ट आहे.
2: अरे कंपनीच्या CSR अंडर आम्ही एक उद्यान डेव्हलप करायला घेतलंय. आणि उद्या म्हणजे 20 मे हा आंतरराष्ट्रीय मधमाशी दिवस आहे.
1: अरे बापरे, मग काय तुम्ही मध गोळा करायला जाणार की काय?
2: तू तुला हवं ती बडबड कर, मी सुखदाला सांगेन सगळं. आणि मजा म्हणजे 22 मे हा आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिवस आहे, म्हणजे इंटरनॅशनल डे फॉर बायोलॉजिकल डायव्हर्सिटी.
1: आता कळलं.
0: पण यात तू काय करणार आहेस किंवा आज करत होतीस ते सांग.
2: अगं या प्रोजेक्ट मध्ये निसर्ग, पर्यावरण आणि जैवविविधतेचं महत्व जाणून घेणं, त्याचं संवर्धन करणं आणि त्याविषयी जागरूकता निर्माण करणं यासाठीचे उपक्रम असतात.
1: काय ग, आणि मधमाशांचं काय?
2: हो हो सांगते सांगते. आपली परिसंस्था अन्न सुरक्षा आणि जैवविविधतेमध्ये मधमाशांच्या महत्वपूर्ण भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि त्याचं संरक्षण करणं असे या प्रोजेक्टचे ऑब्जेक्टिव्स आहेत.
1: बापरे, मला तर ऐकूनच झाप लागली.
2: काहीही बोलू नकोस हा, तुम्ही सुद्धा CSR मध्ये काम करत असालच ना.
0: सगळं माहितीये का त्याला, तुझी मजा घेतोय तो, दुसरं काय.
1: पण मग हे सगळं तू मगाशी म्हणजे सुखदायाच्या अगोदर मला का नाही सांगितलंस गरेवा?
0: असू दे रे रोहित, आत्ता कळलंय ना तुला ती काय करत होती ते. मग झालं.
1: नाही नाही नाही, पण तरी तरी तरी सुद्धा
0: किती प्रश्न विचारशील. शांत राहा जरा आणि मलाही थोडं शांतपणे बसू दे.
2: हो ना, काहीतरी खुसपट काढत बसतो नुसता. बरं मला एक सांग जरा, मी खोलीत येत असताना तुमच्या तोंडी ते आय जस्ट लव एवढं वाक्य ऐकलं, मी तुमच्या राजा राणीच्या मध्ये तर आले नाही ना.
1: नाही म्हणजे मी राजा आहे इथवर बरोबर आहे, पण ही राणी
0: काय काय काय म्हणायचंय काय तुला? आणि मी कोण आहे तुझ्या मध्ये?
1: तू तू अगं तू ना, तू तर महाराणी, माझ्या दिलाशी राणी.
2: तुमचे जरा नाटकातले संवाद म्हणून झाले असले तर मला कोणी सांगेल का की कोण कोणाला लव करत होत?
1: सांग सांगेला.
0: अगं रोहित साठी ताडगोळे आणणार होते पण ते मिळाले नाहीत, मग जांभळं आणली.
1: हाय दुर्दैव. पण दुर्दैव कशाला, ताडगोळा न सही मेरा दुसरा प्यार जांभूळ तो मिला.
2: ते जाऊ द्या बरं, पण इथे हा ग्लास कसला दिसतोय? म्हणजे त्या तळाशी बसलेली लिंबाची एक बी त्या पेयाची साक्ष देते.
0: अगदी खरंच आहे, मी उन्हाची आले ना म्हणून रोहितने मला मस्त थंडगार लिंबू सरबत स्वतः करून दिलंय.
1: छान छान, आता येणार ऑर्डर येणार. और एक ग्लास सरबत लाव, मला कल्पना होतीच. आणि म्हणून मी चांगलं अगदी गंजभर सरबत करून फ्रीज मध्ये ठेवलंय. थांबा, देतो रेवाबाई आपल्याला सुद्धा.
2: अशा तापत्या उन्हात सरबताची मजा काही वेगळीच नाही का ग सुखदा?
1: हो सरबत बनवणारा आणून देणारा मी, आणि मजा येते की नाही सुखदा सांगणार. वा वा वा. काय जमाना आलाय
0: रोहित. तुला आठवतं का रे आपण बांधवगडला जंगल सफारीला जाऊन अशाच कडक उन्हात रेस्ट हाऊस मध्ये परतलो होतो
1: आणि तेव्हा तिथला तो मुलगा आधी आपल्याला कोलन वॉटर

0: गारेगार टिश्यू द्यायचा, चेहरा मान हात पुसायला, काय स्वर्ग सुख वाटायचं ग त्या क्षणी ते.
1: आणि मग आवळ्याचं किंवा वाळ्याचं थंडगार सरबत हवं तेवढं प्या. आई ग, शरीर आणि आत्मा दोन्ही थंड आणि तृप्त होऊन जायचे.
2: रेवा, आपला बंडू मामा शेतात जाण्यापूर्वी टोपीच्या कांदा ठेवायचा, आठवत आहे ना?
1: हो ना. आणि तुमचे आबा खास उन्हासाठी तलम सुती शुभ्र पांढऱ्या बंडे आणायचे.
0: खर तर आबा अगदी नियमित व्यायाम करणारे, 70व्या वर्षी सुद्धा सूर्यनमस्कार घालणारे. पण ते म्हणायचे उन्हाळ्यात व्यायाम सुद्धा कमी करायला हवा, आणि केलाच तर उन्ह सरल्यानंतर हलका व्यायाम करायला हवा.
1: तू हलका व्यायाम म्हणालास ना, तसा आमच्या आईचा शब्द प्रयोग आहे, हलका आहार.
2: खरंच किती योग्य शब्द प्रयोग आहे तो. हलका आहार म्हणजे पचायला हलका, पोटाला त्रास देणार नाही अशा प्रकारचा आहार.
1: आई म्हणते उन्हाळ्यात पाणी भरपूर प्या. ती तर रात्री झोपण्यापूर्वी धणे जिरे पाण्यात भिजत घालून ठेवते आणि त्याचं पाणी दिवसभर थोडं थोडं पिते आणि आम्हाला सुद्धा तेच पाणी प्यायला सांगते.
0: किती मस्त हे पाणी, अक्षरशः सरबतासारखं लागतं आणि तेही थंड पाण्यात असेल तर आ हा हा हा मजाच.
2: आपल्या आधीची पिढी प्रत्येक ऋतूचा विचार करून त्याप्रमाणे आहार विहार आणि सगळ्याच एकूण गोष्टींचं नियोजन करायचे, नाही का?
1: अगं सुखदा, आपल्या शेजारच्या बंगल्यात डॉक्टर जोग राहायचे माहितीयेत. त्यांच्या कुटुंबात सगळेच आयुर्वेदिक डॉक्टर, त्यामुळे त्यांच्याशी सहज म्हणून मारलेल्या गप्पांमध्ये सुद्धा केवढी छान माहिती मिळायची, आठवतीये?
2: चांगलंच आठवते मला. त्यांच्या बोलण्यात एका मुख्य सूत्राचा नेहमी उल्लेख असायचा.
1: ते म्हणायचे आयुर्वेदानुसार प्रत्येक ऋतूमध्ये शरीरातील वात पित्त आणि कफदोष संतुलित ठेवण्यासाठी विशिष्ट आहाराचं पालन करणं आवश्यक आहे.
0: म्हणजे थंडीमध्ये उष्ण पदार्थ, उन्हाळ्यामध्ये थंड पदार्थ खावेत. इंग्रजीमध्ये म्हणे ना, यू आर व्हॉट यू ईट.
2: खावेत नव्हे, त्यांचा शब्द होता सेवन करावं.
0: सेवन करावे.
2: आयुर्वेदानुसार आहार म्हणजे महाभैषज, म्हणजे सर्वोत्तम औषध मानलं जातं असं ते सांगायचे.
1: अगं पण प्रत्येक वेळी उष्ण पदार्थ उष्ण म्हणजे गरम कसा मिळणार ग?
2: अगं उष्ण म्हणजे हाताला चटका बसेल असा गरम नव्हे, तर ज्यांचा शरीरावर होणारा परिणाम हा उष्णता वाढवणारा असतो असे पदार्थ, म्हणजेच गरम मसाले, सुकामेवा, डाळी, आलं, लसूण.
0: आणि थंड म्हणजे फ्रीज मधले नव्हे, शरीराला थंडावा देणारे, उदाहरणार्थ ताक, पुदिना, काकडी, सरबत, सातू वगैरे.
1: नुसती नावं ऐकली तरी खावं आणि प्यावं वाटू लागलंय. ताक, पुदिना, काकडी,
0: रेवा रेवा, ताक म्हणजे मसाला ताक नाही बरं, घरी विरजण लावून केलेल्या दह्याचं ताक.
2: हा, आणि ते सुद्धा गोड दह्याचं, लाकडी रवीने घुसळलेलं, घुसळताना 100 अंक मोजून केलेलं प्लेन ताक, चिमूटभर सैंधव घातलेलं असं ताक हे आरोग्याला उत्तम. रेफरन्स ते आपले वैद्यबुवा.
0: ताक हे नैसर्गिक प्रोबायोटिक आणि पाचक अमृत आहे, जे पचन सुधारतं, शरीराला थंडावा देतं आणि रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढवतं.
2: त्याच्यात कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन B12 हे सगळं भरपूर असतं, जे हाडांच्या आरोग्यासाठी आणि उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
0: कळलं का?
1: पुरेपुरे तुमचं तक्रम पुराण. आज आहार आणि आरोग्याविषयीचा ओव्हरडोज झालाय मला. आता शाळा संपली असेल तर खाऊ तरी द्या या लेकराला काहीतरी, तो पण चांगला पोटभरीचा बरं का.
2: देते देते पोटभरीचा, पण आहार मात्र हलकाच.
0: बाय द वे रेवा, हलका आहार म्हणजे वेफर्स किंवा केक नव्हे बरं का?
1: जिजू तेवढं माहिती आहे बरं का मला.
2: चला, फक्त रेवासाठी नाही तर सगळ्यांसाठीच खाऊ आणलाय.
0: अरे वा,
2: हे बघा छान कलिंगड आणि डाळिंब. कलिंगड कापून गार करते आणि रोहित तू जरा डाळिंब तेवढं सोलून दे. आणि रेवा तू.
1: मी ही फळं खाण्याचं पवित्र कर्म करते. नव्हे नव्हे, मी या पवित्र अन्नाचं सेवन करते.
0: वा वा वा वा, जिजू आणि ताई बिचारे राबत आहेत आणि ही मात्र.
2: रोहित नको रे, अपुरे झालं, चला शांतपणे खाऊ दे तिला.
1: तूच ग, तूच सुखदा, तूच माझी खरी ताई. वेड्या बहिणीची वेडी ही माया, जिजूला नाही सालीची दया माया.
0: असं काय?
2: त्याच्याशी बोलण्यात वेळ घालवू नको वाया. माझी वेडा बाई नुसती.

श्रोते हो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते चेतना झांजे, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे.

0: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहावा.
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
0: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत उद्योग मंत्र वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.
3: आपलं घर हे निवारा सुरक्षितता तर देतच, पण त्याही पलीकडे आपल्या भावना त्या घराशी जोडलेल्या असतात आणि म्हणूनच ते आपल्याला आपलंसं वाटतं. जगात कुठेही कितीही सुखसुविधा मिळत असल्या तरी कधी एकदा आपल्या घरी परत येतो असं आपल्याला होतं. आपलं स्वतःचं घर हे सर्वात हक्काचं, उबदार, प्रसन्नता देणारं, आपल्या स्वप्नांच्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी बळ देणारं असं ठिकाण असतं. अहो घरच का, आपण काम करतो ते ऑफिस, कारखाना, इथल्या वास्तूशी सुद्धा आपलं नातं जडतं. याशिवाय आपण राहतो त्या परिसरामध्ये, त्या शहरामध्ये ऐतिहासिक वास्तू असल्या तर त्या पाहूनही आपल्या मनात अभिमान दाटून येतो. या वास्तू उभारण्यापूर्वी नगररचनाकार, वास्तुविशारद, अभियंता ते अगदी सर्वसामान्य मजुरापर्यंत अनेक व्यक्ती राबत असतात. वास्तू निर्मिती आणि संवर्धन या क्षेत्रामध्ये गेली 15 वर्ष कार्यरत असलेली युवा वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर हिला आज आपण आमंत्रित केले. ग्रीष्मा नमस्कार.
4: नमस्कार.
3: आणि ती आज आपल्याला तिचे या क्षेत्रातले अनुभव सांगणार आहे. वास्तू संवर्धन हा एक वेगळा विषय आहे तर त्याविषयीही जाणून घ्यायला आवडेल. तर मुळात वास्तू निर्मिती आणि संवर्धन या क्षेत्राची निवड कशी केली?
4: लहानपणापासूनच मला डॉक्टर बनणं किंवा इंजिनियर बनणं एवढा कल नव्हता, त्यामुळे अभ्यास खूप केला असं वगैरे पण नव्हतंच, पण ड्रॉइंगची आवड होती, काहीतरी बनवायची इच्छा असायची कायम.
3: हा हा.
4: आणि क्रिएटिव्हिटीकडे विचार सगळ्यांपेक्षा वेगळे वाटायचे घरातल्यांमध्ये, त्यामुळे मला जसे कपडे आवडायचे तसे माझ्या बहिणीला आवडायचे नाहीत, सगळ्यांची चॉईस कायम वेगळीच पडायची माझी. त्यामुळे मला असं थोडस वेगळंच वाटायचं की मी काहीतरी वेगळा विचार करते की काय. आणि मग हळूहळू त्याच्यातनं सॉफ्टवेअर शिकत गेले थोडे बहुत, कम्प्युटर इंट्रोड्यूस झाला. 10वी 12वीतच मी ऑलरेडी कम्प्युटर शिकायला सुरुवात केलेली, ज्याच्याने मला अॅनिमेशन

0: कडे थोडस कल जास्त होता. सो अॅनिमेशन मध्ये फोटोशॉप वगैरे असे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स लागतात, पण तेव्हा अॅनिमेशन हे डिग्री नव्हती मिळत
1: बर,
0: आणि तेव्हा एवढं प्रचलित पण नव्हतं की आई वडील म्हणतील की जा डिग्री नाहीये पण करिअर कर म्हणून. त्यामुळे मग दुसरी फील्ड ही एक ऐकून माहिती होती मित्रमैत्रिणींमध्ये की आर्किटेक्चर करावं.
1: घरातलं कोणी नव्हतं?
0: नाही, कोणीच नाहीये घरात माझ्या. आणि माझा काका एक सिव्हिल इंजिनियर होता पण त्याचा आर्किटेक्चरशी परत काही संबंधच नाहीये. तर मग तो विचार करून मी एक्झाम दिली मैत्रिणींबरोबर 12वीत. मग सीईटी काही दुसरी दिली नव्हती, इंजिनिअरिंगची मेडिकलची काहीच दिली नव्हती, फक्त ही एक आर्किटेक्चरची दिली. चांगले मार्क मिळाले आणि ऍडमिशन खूप चांगल्या कॉलेजमध्ये झाली माझी, त्यामुळे मग मी कंटिन्यू केलं.
1: अच्छा.
0: गेल्यानंतर मला त्याचा जो फायदा झाला तो जास्त इम्पॅक्टफुल होता.
1: अच्छा. शिक्षण मुंबईमध्ये?
0: मुंबई कमला रहेजा म्हणून एक कॉलेज आहे, इंडियामधलं वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे, टॉप 5 मध्ये येतं ते. तर तिकडे केलंय मी माझं आर्किटेक्चर.
1: अच्छा.
0: आणि मग तिकडे माझे मला विचार कळायला लागले, जे मला आधी वाटायचं की माझे वेगळे विचार आहेत, पण ते काय वेगळे पण आहे आपल्यामध्ये हे तिकडे मला जाऊन कळलं.
1: अच्छा.
0: सो ते मला खूप महत्वाचं टप्पा होता माझ्या आयुष्यातला, 5 वर्ष
1: शोध लागला असं म्हणताय.
0: अगदी.
1: आणि मास्टर्स पण तिथूनच केलं?
0: हो, मी मास्टर्स पण पहिले होती इच्छा बाहेर जाऊन करायची, पण लग्नानंतर जे माझं सासर आहे ते पण 40 वर्ष आमची स्वतःची प्रॅक्टिस आहे माझ्या सासऱ्यांची, तर त्यांना जॉईन केल्यावरती असं वाटलं की इथेच प्रॅक्टिस करायची आहे, तर आपलं परिसर आणि आपलं शहर हे कसं वर्क करतं ते जाणून घेणं जास्त महत्वाचं आहे देन की बाहेर जाऊन शिकून येऊन. कारण खूप जणांना बघितलं जे बाहेर जाऊन शिकतात पण परत इंडियात आल्यावर त्यांना तेवढं प्रोफाईल मिळत नाही, कारण त्यांचं नॉलेज त्या देशाशी लिमिटेड राहतं.
1: बरोबर. आणि प्रत्येक देशामधल्या वास्तूंच्या रचना ह्या त्या त्या देशातल्या संस्कृतीशी सुद्धा
0: संस्कृतीशी जोडलेल्या आहेत, प्लस तिकडचे रूल्स आणि रेग्युलेशन हा महत्वाचा भाग होतो. जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. एक बिल्डिंग आल्यावर तिकडे 100 लोकांचं फुटफॉल वाढतो, रोडवरती ट्रॅफिक वाढतं, चहाच्या टपऱ्या येतात आजूबाजूला, हा सगळा एकंदरीत इम्पॅक्ट होत असतो. सो हा
1: त्याचाही विचार करावा लागतो.
0: सराउंडिंग, माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, इथपासून विचार करायचा असतो खरं.
1: अच्छा.
0: त्यामुळे
1: हे ऐकायला खरंच छान वाटतंय, पण मुंबईत तर आपण इतक्या दाटीवाटीने इमारती पाहतो.
0: तर लँड रेट वाढल्याचा प्रॉब्लेम आहे मुंबईला, लोकांनी इतकं ग्लॉरीफाय करून ठेवलंय की मुंबई म्हणजे स्वप्न नगरी वगैरे, त्यामुळे सगळ्यांना मुंबई द्यायचं आणि मग लँडचं आहे एवढी
1: जमीन तेवढीच आहे,
0: वाढू नाही शकत अजून, तर त्याच्यातच लोक वाढवत चालले.
1: तुमचा स्वतःचा फॅमिली बिझनेस, कुटुंबाचा व्यवसाय आहे आणि त्यामध्येच आपण जायचंय म्हटल्यानंतर सोपं असेल ना तुलनेने?
0: आम्ही या क्षेत्रात गेले 40 वर्ष आहोत. आमच्या कंपनीचं नाव आहे नंदापूरकर असोसिएट्स आणि आम्ही गेले 40 वर्ष आर्किटेक्चर आणि इंटिरियर आणि अर्बन प्रॅक्टिस करत आहोत. सोपं होतं पण एकत्र काम करणं विथ फॅमिली थोडासा फरक पडतो, कारण तुम्ही 24 तास एकत्र असता आणि नंतर एका पॉइंटला कंटाळा पण येतो एकमेकांचा.
1: जी माणसं घरात तीच पुन्हा ऑफिसमध्ये,
0: म्हणजे मला मूल होण्याआधीपर्यंत तर आम्ही फक्त कामच करायचो, घरी जाऊन पण काम ऑफिसला पण काम असंच व्हायचं. पण त्याच्यानंतर थोडं थोडं बदललं, आता आम्ही सध्याचं जनरेशन पण वेगळं झालंय, त्यांना पण वर्क लाईफ आणि फॅमिली लाईफ बॅलन्स हवाय, तर आम्ही पण हळूहळू तो सुरू केला, आता बघूया.
1: बरोबर. करिअर करण्यासाठी स्वतःला एस्टॅब्लिश करणं, सिद्ध करणं हे तुलनेने सोपं गेलं का?
0: बॅकग्राऊंड वाईज कॉन्टॅक्ट मिळायला पटकन सोपं होतं, पण इथे थोडासा असा होता की आमची जुनी प्रॅक्टिस थोडी वेगळ्या पद्धतीची होती. म्हणजे मी आणि माझा नवरा तो पण आर्किटेक्ट आहे, तो अर्बन डिझायनर आहे.
1: अच्छा.
0: आणि मी अर्बन कॉन्झर्वेशनिस्ट आहे. तर आम्ही मास्टर्स पण एकत्रच केलंय.
1: बरं.
0: तर आमची थोडं विचाराची पद्धत किंवा काम करण्याची पद्धत ही थोडी डिझाईन ओरिएंटेड आहे, म्हणजे आम्हाला डिझाईन्स करायला आवडतात, आम्हाला नवीन दररोज नवीन काहीतरी क्रिएट करू का आपण, हा जो एक वेगळा आनंद आहे ना तो अनुभवायला खूप आवडतो.
1: म्हणजे नुसत्या इमारती बांधायच्या नाही,
0: म्हणजे आमची फिलॉसॉफी पण त्यामुळे आम्ही असंच म्हणतो की आम्ही नुसते बिल्डिंग नाही बांधत आहोत. एक सोपी गोष्ट आहे की एक डॉक्टर आपल्याला आजार झाला की आपण डॉक्टरकडे जातो, पण वास्तू ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला आजारी पडूच देऊ शकत नाही. बर इतकं सुंदर तुम्ही त्याला बनवू शकता आणि वास्तू

0: शास्त्र अशा ज्या आपल्या जुन्या गोष्टी आहेत, जे आपल्याला हेरिटेज म्हणतो आम्ही, आता कल्चरल हेरिटेज म्हणतो त्याला, तर त्या गोष्टींचा आपण जर वापर केला खरोखर
1: आणि त्याच्याकडे डोळस वैज्ञानिक दृष्टी असायला हवी का,
0: हा असं वाटतं की या लेवलवरती जर सिटीज डिझाईन झाल्या, ट्रॅफिक मुंबईचा, या गोष्टी आमच्या लेवलवर आम्ही सॉल्व्ह करू शकतो जर चांगले आर्किटेक्ट्स आणि अर्बन प्लॅनर्स म्हणा, डिझायनर्स म्हणा, हे जर गव्हर्नमेंट लेवलला किंवा अशा गोष्टीवरती काम करायला असतील तर हे प्रॉब्लेम्स, हे इश्यूज टॅकल करता येऊ शकतात सोप्या पद्धतीने.
1: म्हणजे नगररचना आणि वास्तुरचना या दोन्ही अतिशय महत्वाच्या आहेत. बरं, पण मग अनुभवासाठी उमेदवारी ही सुद्धा तुमच्या स्वतःच्या व्यवसायात केली की कसं?
0: मी केलंय काम आधी, एक दोन जागी करून बघितलं प्रयत्न आणि मग इथे या स्वतःच्या ऑफिसमध्ये जॉईन केलं.
1: बरं,
0: जेव्हा मी आधी काम करत होते तिकडे मला लक्षात आलं की मला संवर्धन हा विषय जास्त आवडतोय. कारण एक तुम्हाला काळा किल्ला म्हणून माहिती असेल, धारावीमध्ये एक छोटासा किल्ला आहे, तिकडे आम्ही साईटवरती गेल्यावरती आम्हाला लक्षात आलं की एक एवढी छोटीशी वास्तू आहे पण ती लोकांनी ज्या पद्धतीने त्याला वापर करायला सुरुवात केलाय ते एक वेगळंच हे आहे की प्रोटेक्शन आहे त्याला, ASI मॉन्युमेंट आहे, सगळं आहे. सो कम्युनिटी आजूबाजूची ही या हेरिटेज बरोबर म्हणा किंवा या जुन्या वास्तू आहेत ज्या त्यांच्या बरोबर वाढतायत, सो त्यांना त्याच्याबद्दल एक आपुलकी असते, आपलेपणा असतो आणि त्यांनी स्वतःबरोबर ते वास्तूला पण वाढताना बघितले, एज होताना बघितले. स्टोन असतो तो स्वतःचा पण लेअर सोडत जातो एक एक, किंवा त्याला एक पटीना म्हणून आम्ही टर्म वापरतो, त्याला एक कलर चढतो, त्याच्यावर
1: थर येतो,
0: त्याचे रंग बदलतात ओव्हर द इयर्स. सो ह्या गोष्टी त्या लोकांनी तिकडच्या ऑब्झर्व केलेल्या असतात आणि त्यामुळे हे खूप महत्वाचं फील्ड वाटलं मला की ह्या गोष्टी लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत. हे नकळत होतंय त्यांच्याकडनं, त्यांना काही त्याचा, कारण ही फील्डच त्यांच्यासाठी नवीन आहे, जास्त नॉलेज नाहीये,
1: त्याविषयी जागृती करणं हे सुद्धा घडू शकतं
0: आणि लोकांनीच कन्झर्वेशन केलेलं जास्त बेटर आहे कारण ते त्यांच्या पद्धतीने करू शकतात.
1: बरोबर. ग्रीष्मा, तुझे काही महत्वाचे असे वास्तू संवर्धनाचे प्रकल्प, त्याच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
0: सध्या आम्ही बघायला गेलं तर CST स्टेशन जे आपलं आहे
1: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,
0: येस, तर त्याचं आता सध्या काम चालू आहे. तुम्ही येता जाता बघू शकता. आता मी डोम वरती काम करतोय, तिकडे काम करताना वरती चढणं तिथपासून सुरुवात आहे. सरळ बिल्डिंग, नवीन बिल्डिंग वरती चढणं खूप सोपं असतं, लिफ्ट लावलेली असते, स्कॅफोल्डिंग असतं व्यवस्थित, पण ह्या ज्या वास्तू आहेत त्या काळात बनलेल्या, तेव्हा ते डोमचे आकार, तो डोम असा सरळ पण नाहीये की तो अर्धा सरळ आहे आणि मग टर्न पण होतो, त्याला 8 बाजू आहेत. सो प्रत्येक बाजूला जाऊन चेक करणं की तिकडचा दगड किती खराब झालाय, काय झालाय, कुठे क्रॅक्स आहेत, या गोष्टी चेक करायच्या वरती जाऊन त्या कामगारांनी जाऊन काम करायचं, ते स्टॅच्यूच्या वरती चढायचं, त्याला रिपेअर करायला, हे सगळं खूप मॅजिकल आहे म्हणजे. आणि तसे क्राफ्ट्समॅनशिप मिळवणं या काळात हा एक खूप मोठा सध्याचा येणारा आम्हाला अडचण वाटतेय की
1: म्हणजे ते कौशल्य असायला हवं.
0: येस, कारण आता ती क्राफ्ट्समॅनशिप म्हणले तर नवीन मटेरियल आल्यामुळे मार्केटमध्ये जसं फास्ट फॅशन आलीये की दर 15 दिवसांनी लोक कपडे चेंज करतात, डिझाईन्स चेंज करतात, प्रत्येक सीझनला नवीन कपडा येतो, तसं इंटिरियरमध्ये पण हल्ली व्हायला लागलंय. दर 5 वर्षांनी लोकांना स्वतःचं घराचं हे बदलायचं असतं, रिनोव्हेट करायचं असतं, पण ही जी जुनी मटेरियल्स आहे जी नॅचरली आपल्याला मिळाली आहेत ती आपल्या DNA मध्ये आहेत, ती आपल्याला समजतात माणसाला की हे लाकूड आहे. मला ह्याच्यावर खूप सोपं हे होतं की मी माझ्या बाबांना घरात बघितलंय एखादं गोष्ट रिपेअर करताना, पण आजकाल आपण नाही करत पटकन रिपेअर, कारण आपल्याला ते मटेरियलच माहीत नसतं. जुन्या लाकडाच असायचं, स्क्रू लावता यायचा पटकन. आताच्या प्लाय मध्ये किंवा वेगवेगळ्या मटेरियल्स बरोबर आपली तेवढी मैत्रीच नाहीये, कारण आज मैत्री कराल तर 5 वर्षांनी ते मटेरियल गेलेलं पण असेल मार्केटच, त्यामुळे खूप एक अनोळखीपणा पण आहे थोडासा नवीन मटेरियल्स बरोबर.
1: आणि जुनं जे आहे तो ठेवा आहे अक्षरशः, वर्षानुवर्ष टिकून राहिलंय,
0: हो,
1: तर ते राखणं हे खूप महत्वाचं आहे.
0: आणि त्याच्यासाठीच हे कारागीर पण खूप महत्वाचे आहेत, कारण ह्यांच्या पिढ्यान पिढ्या हे काम करत आली आहेत, त्यांना जर नाही जपलं आपण तर हे आर्ट आणि हे क्राफ्ट नष्ट होऊन जाईल, मग पुढे कधी मिळणारच नाहीत काम करायला. त्यामुळे हेरिटेज वाचवण्याचा हा पण एक असला पाहिजे मोटिव्ह की हे क्राफ्ट्समॅन्स, हे लोकांना पण
1: कौशल्य,
0: त्यांना पण इकॉनॉमी मिळाली पाहिजे थ्रू ह्या कामाने.
1: बरोबर. त्यांना रोजगार मिळत राहिला तर ते त्या प्रकारचं काम करत राहतील. आणखी काही प्रकार

0: कल्पनांविषयी.
1: एक आपण महाबळेश्वर क्लब म्हणून एक आहे, ते जास्त करून इंटिरियर एक्सटिरियर लँडस्केप सगळा मिळून आहे. नंतर लोणावळ्याला पण आपण एक म्युझियम करतोय, जे ट्रेन्स गलीज असतात म्हणतात त्यांना, जुन्या ट्रेन्स त्यांच्यासाठी म्युझियम डिझाईन करतोय.
0: अरे वा,
1: ते खूप इंटरेस्टिंग प्रपोजल असणार आहे. त्याला यायला एक साधारण 6-7 महिने जातील अजून. ते पण करताना आम्हाला चॅलेंजेस म्हणायला गेलं तर ट्रेन्स आहेत जुन्या, त्या जेव्हा आपण एवढ्या पब्लिक समोर ओपनली आणतो, हजार्ड असतात, पाऊस खूप आला, वरतून काही पडलं झाडावरून वगैरे वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टींचा खूप विचार करायला लागतो आणि त्याप्रमाणे डिझाईन्स करायला लागतात, त्याप्रमाणे मॅनेजमेंट टुरिस्ट कसा फिरणार आहे आतमध्ये, इथपासून मग त्याच्यासाठी सायनेजेस वेगवेगळे लागतात, मग ब्लाइंड पर्सन शुड बी एबल टू, म्हणजे त्याला पण फिरता आलं पाहिजे
0: आणि वास्तू
1: त्याला ऐकू गेलं पाहिजे, सगळंच ओव्हरऑल
0: बरोबर.
1: सो अशा गोष्टी पण डिझाईन करताना बघाव्या लागतात, विचार कराव्या लागतात.
0: नवीन बांधकाम एखाद्या इमारतीचं आणि जतन संवर्धन एखाद्या वास्तूचं करणं, तर याच्यामागे दृष्टिकोनातला फरक हा काय असतो?
1: दृष्टिकोन असा फरक असू नये असं माझं मत आहे दोन्ही गोष्टीं करताना, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण आज आपल्याला ज्या 100 वर्षापूर्वी इंग्रजांनी बनवून ठेवलेल्या वास्तू, त्याच आपल्याला जसं एकदम कुतूहल वाटतं, आश्चर्यचकित करणाऱ्या वास्तू बघितल्या तर त्याच आहेत. त्याच्यानंतर खूप आर्किटेक्ट्सने काम केलंय, खूप लोकांनी नॉन आर्किटेक्ट्सने पण काम केलंय, पण त्या बिल्डिंग्स बद्दल आज आपल्याला असं आहे का आश्चर्य किंवा कौतुक? का नाहीये? कारण इंग्रजांची मे बी इच्छा होती की त्यांनी अजून राज्य करावं, 100 वर्ष नाही, त्यांना टिकवण्याचं होतं की इथे बिल्डिंग ज्या आम्ही बांधू त्या खूप वर्ष टिकतील, तेवढे वर्ष आम्हाला राज्य करता येईल. आणि आज आपण तो विचाराने पण वास्तू बांधतोय का? जो आपला परंपरा आहे आपली की पहिल्या पिढीने दुसऱ्या पिढीला काहीतरी द्यावं, या जर दृष्टिकोनाने वास्तू बांधल्या गेल्या तर मला वाटतंय की पुढच्या जनरेशनकडे पण काहीतरी हेरिटेज असेल
0: राहील.
1: नाहीतर 100 वर्ष जुनी हीच वस्तू फक्त हेरिटेज म्हणायला जर गेलो तर त्याच्यात काही कौतुक उरणार नाही. नवीन गोष्टींना पण हेरिटेज कसं म्हणता येईल?
0: बरोबर,
1: तो पण विचार केला पाहिजे.
0: या क्षेत्रामध्ये आणि तुमच्या फर्ममध्ये नव्याने तू ज्या वेळेला आलीस ग्रीष्मा, तर त्यावेळेला अशा काही नवीन कल्पना मांडणं किंवा काही सूचना करणं याचं स्वागत होत होतं का? काही समजावून देताना काही वेळेला संघर्ष म्हण किंवा काही काळ जावा लागला असं घडलं का कधी?
1: हो हो, प्रत्येक कंपनीत हा होतो. जेव्हा जुनी जनरेशन जाते आणि नवीन जनरेशन येते तेव्हा त्या दोघांना एकत्र काम करण्यासाठी, कारण जुन्या, आता आमच्या फील्डमध्ये असं झालं की ते जुन्या जनरेशनने फक्त पेपरवर काम केलंय, आता आम्ही कम्प्युटर वापरायला लागलोय. पहिले ड्रॉइंग सगळे मोठे मोठे
0: हातांनी
1: काढलेले असायचे, त्यामुळे हार्डवर्क खूप असायचं खूप. आणि जर आता आपल्या जनरेशनने ठरवलं की मी एवढेच आवर्स काम करणार आहे आणि तेवढ्या तासात माझं काम होणार आहे, तर हे पचनी पडायलाच पहिली वेळ लागतो जुन्या जनरेशनला. तर किती वेळ काम करणं आणि खूप काम केलं म्हणजे खूप वेळ काम केलं, असं जी परिभाषा आहे त्या सगळ्या बदलायला वेळ लागला. कम्प्युटरवरनं प्रिंट्स काढून प्रिंट्सवरती काम करणं किंवा आता आम्हाला प्रिंट काढावीच लागत नाही, अशा गोष्टींना पण समजवायला वेळ लागतो.
0: बरं, मुंबईमध्ये विशेषतः दक्षिण मुंबईमध्ये अनेक वास्तू आहेत की ज्यांच्या खरोखरच संवर्धनासाठी म्हणजे वारसा वास्तू आपण ज्यांना म्हणतो हेरिटेज साईट्स अशा अनेक आहेत, तर त्याच्यामधल्या काही टाटा मेमोरियल हॉस्पिटल असेल किंवा हाफकिन बंगलो वगैरे याचं देखील काम तुम्ही काही प्रमाणात केलं होतं ना?
1: टाटाचं हॉस्पिटल नवीन येतंय जे हाफकिनच्या लँडवर येतंय.
0: अच्छा,
1: जी की एक म्हणजे आता टाटाचं कॅन्सरचं काम आपण माहितीच आहे, सगळ्या वर्ल्डमध्ये माहिती आहे आणि तुम्ही सिच्युएशन बघितली पण असेल किती पेशंट्स मुंबईत येत आहेत फॉर ट्रीटमेंट, तर त्या मानाने म्हणून गव्हर्नमेंटने त्यांना ही लँड अलॉट केली आहे हाफकिनची. त्याच्यावर ते नवीन एक हॉस्पिटल येतं कॅन्सरचं, ते आपण आर्किटेक्ट म्हणून काम करतोय.
0: बरं,
1: तर त्याच्यात कॉन्झर्वेशनचा पार्ट म्हणजे तिथे आम्हाला मूर्ती मिळाली आहे जी ASI मॉन्युमेंट मध्ये येतं, आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडिया म्हणजे ASI, तर त्यांची हे डिपार्टमेंट आहे बेसिकली. आपले सगळे जे वास्तू आहेत किल्ले आहेत हे या बॉडीच्या अंडर येतात,
0: त्याचं संरक्षण
1: करणं आणि त्याच्यासाठी फंड फ्लोट करणं एव्हरीथिंग हे सगळं त्यांच्या अंडर असतं. असे स्टेट आर्किओलॉजी पण एक असतं, हे सेंट्रल झालं स्टेट असतं. आणि आपल्या मुंबईचं बघायला गेलं तर MHCC म्हणून मुंबई हेरिटेज कमिटी असं एक बोर्ड

0: संस्था आहे,
1: संस्था आहे, तर आम्हाला कुठलेही बिल्डिंगचं काही कॉन्झर्वेशन करायचं असेल तर आम्हाला यांच्याकडनं परमिशन्स लागतात, एनओसी लागते, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागतं. सो त्याच्यासाठी म्हणजे हे आम्हाला गाईड करतात इन अ वे की कसं केलं पाहिजे. याच्यात खूप एक्सपर्ट्स असतात त्या कमिटीवरती बसलेले, ते आम्हाला गाईड करतात की तुम्ही असं करा असं करा, हे तुम्ही कसं करता हे आम्हाला सांगा. सो त्याच्यासाठी हे गायडन्स म्हणून आहेत सोबत.
0: अच्छा, हे खूप वेगळ्या प्रकारचं काम आहे नाही का? म्हणजे मगाशी तू म्हणालीस की जसं त्या डोमवरती चढून त्याचं संवर्धन करणं, त्याचे सगळे कोण नीट पाहून त्या त्या ठिकाणची डिझाईन कशी आहेत ती पुन्हा सुरक्षित करणं, या प्रकारचं काम हे आव्हानात्मक आहेच हे कला कौशल्य असणं. पण याचबरोबरीने आणखी काय काय आव्हानं या ऐतिहासिक वास्तूंच्या जतनाच्या बाबतीत जाणवतात?
1: खूप मोठा हे आहे जो की डेटा अवेलेबल नाही आहे बऱ्याच गोष्टींचा. आम्हाला याचे ड्रॉइंग्स शोधणं किंवा ह्याच्यावरती माहिती मिळवणं ही खूप वेगवेगळे डिपार्टमेंट्स इन्वॉल्ड असल्यामुळे पण फरक पडतो की कुठे कधी स्टेट आर्किओलॉजी इन्वॉल्ड असते, कुठे कुठे अजून वेगवेगळ्या बॉडीज इन्वॉल्ड असतात, बोर्ड्स असतात जे स्वतःची, किंवा प्रायव्हेट लँड असेल तर त्यांचं स्वतःचं रूल्स अँड रेग्युलेशन असतात. आता रेल्वेचं आहे तर रेल्वेचे स्वतःचे हेरिटेजचे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत. सो डेटा कलेक्ट करणं सगळ्यांकडनं हा एक खूप मोठा टास्क होतो पहिला. आणि दुसरं म्हणजे मटेरियल्स अचानक शोधताना कळतं की अरे इथपर्यंत पोचलोय आणि आता इथे नवीनच काहीतरी प्रॉब्लेम आढळलाय. आपण ज्या वास्तू स्वच्छ करायला सुरुवात करतो त्याच्यात अनसीन गोष्टी खूप असतात. म्हणजे मे बी तो लेअर आता दगडाने भरलेला आहे पण तो काढल्यावरती अचानक कळतं की अरे इथे खूप मोठं क्रॅक आहे. आणि आता वरती चढल्यावरती लक्षात येतं की आता ह्याला ट्रीट पण करायचंय, मग परत त्याची तयारी खाली करायची, असं ह्या सगळ्या गोष्टी सरप्राईजेस खूप असतात. तर तो पण एक म्हणजे इंटरेस्टिंग आहे पण चॅलेंजिंग पण आहे, कारण अचानक वाटू शकते की त्यासाठी कोणतीतरी स्पेशलाइज्ड क्राफ्ट्समॅनशिप लागू शकते किंवा कोणीतरी स्पेशलाइज्ड कन्सल्टंट लागू शकतो हे काम करायला. तर तेव्हा मग थोडंसं हे होतं. मी म्हणलं तसं की क्राफ्ट्समन्स मिळणं पण एक खूप मोठा प्रॉब्लेम व्हायला लागला हळूहळू, कारण जर हे मटेरियलच वापरले जात नाहीत तर ते लोक पण ह्या फील्डमध्ये का कामं करतील ना, त्यांना पण दुसरी फील्ड शोधायलाच लागते.
0: बरोबर, हे सगळं टीमवर्क सुद्धा आहे नाही का फार मोठं?
1: हो,
0: म्हणजे नुसतंच तुम्ही डिझाईन करून दिलीत आणि झालं असं
1: नाही. खूप मोठं टीमवर्क आहे, आपल्याला खूप लोकांकडनं. आता एशियाटिक लायब्ररी पण आम्ही वापरतो बुक्स आणि ह्याच्यासाठी रिसर्च करायला, तर तिकडनं खूप इंटरेस्टिंग ह्याच्यात ह्या बिल्डिंगचं बोलायला गेलं तर आपण आणखीन एक वेगळा हे पण घेऊ शकतो भाग, कारण ह्याच्यात स्टेन ग्लास जो आहे तो इतका मोठा पार्ट आहे. आत्ता मुंबईत खूप कमी बिल्डिंगमध्ये स्टेन ग्लास उरले आहेत आणि या बिल्डिंगमधली बऱ्यापैकी स्टेन ग्लास ओरिजिनल आहे, काचा ज्या बाहेर दिसतात रंगीत काचा. आणि त्याचं कॉन्झर्वेशन करण्यासाठी एक एक्सपर्ट लागतो.
0: बरं,
1: तो माझ्या पण बियॉन्ड आहे, म्हणजे आय एम द लीड, तरी पण हे काम करणारे एक्सपर्ट्स वेगळेच आहेत. सो ते त्यांना शोधून त्यांच्या बरोबर, तर त्यांच्याकडनं पण खूप शिकायला मिळतं कधी कधी, असं प्रत्येक माणसाकडनं वेगवेगळ्या. सो ह्यातला कार्पेंटर पण काहीतरी शिकवूनच जातो शेवटी, जो दार रिपेअर करायला आलाय, कारण ब्रासच्या कड्या हे ते एवढं जुनं जुनं वस्तू आहेत त्या बिल्डिंग मध्ये ज्या आपण कधी सहज बघायला मिळत नाहीत.
0: म्हणजे ते लाकूड सुद्धा उच्च प्रतीचं आहे, धातू जो वापरला गेलेला आहे तो सुद्धा चांगल्या प्रतीचा, काच चांगल्या प्रतीची,
1: अगदी
0: अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यासाठी लागणारं कुशल मनुष्यबळ मिळवणं हे आव्हान म्हणता येईल. आर्किटेक्चर शिकणाऱ्या तर खूप मुली आहेत, त्यांना वाव याही क्षेत्रात कसा आहे? वास्तू संवर्धनामध्ये
1: वाव आहे, कारण हा आहे ना एक पॅशन ओरिएंटेड फील्ड आहे पूर्णपणे. ह्याच्यामध्ये मुलगा मुलगी जेंडरचा काही फरक पडणार नाहीये. जर तुम्ही डिझाईन आणि ह्याला खूप सिरियसली विचार करत असाल की तुम्हाला आवड आहे, मला काहीतरी बनवायचंय, मला देशासाठी पण काहीतरी चांगलं द्यायचंय. मी म्हणलं तसं की मला मुंबईचा एक छोटासा प्रॉब्लेम, आम्ही आता रिसर्च करतोय की ट्रॅफिक शाळेंच्या बाहेर जो होतो अचानक, एक पीक आवर्स असतात जे आपण शाळेला एंट्री करताना आणि एक्झिट करताना
0: आणि
1: भरतानाचे जे वेळ आहे, त्यावेळेला इतकं ट्रॅफिक असतं त्या रोडला आणि मुलांची सेफ्टी त्या पॉइंटला इतकी रिस्की असतं, तर ह्याच्यावरती आम्ही विचार करतोय की काहीतरी सोल्युशन काढावं म्हणून आमचा रिसर्च चालू आहे याच्यावर पॅरलली. एक तर जर ह्याचं सोल्युशन मिळालं तर खूप आनंद होईल आणि आपल्याला जगभर हे इम्प्लिमेंट पण करता येईल. नुसतंच विचार नाही करायचा पण त्याचं उत्तर पण शोधून काढायचं आहे.

0: हा असा एक पॅशनेट विषय आहे. तुम्हाला काहीतरी दुसऱ्यांसाठी करायची इच्छा आहे तर देशासाठी आपल्या
1: बरोबर.
0: सो तो जर कोणामध्ये असेल तर महिला आणि पुरुष मध्ये फरक राहणार नाही, कोणीही करू शकेल.
1: या क्षेत्रामध्ये तुमची सृजनशीलता ही खूप महत्वाची आहेच. नवीन काहीतरी निर्माण करणं, त्यातला आनंद, त्यातलं समाधान हे खूप मोठं, हे निश्चितच म्हणता येईल आपल्याला. पण वेळेचं गणित कसं असतं, म्हणजे अगदी 10 to 5, 10 to 5 आणि बाहेर, असं शक्य आहे का?
0: नाही, नाही आहे शक्य. तुम्हाला साईटवरनं कधीही फोन येऊ शकतो. आत्ताच कालचीच गोष्ट आहे की डोमचं काम चालू असताना अचानक कुठेतरी लिकेज जाणवलं तर मला त्या क्षणाला त्यावेळेला फोनवरती अटेंटिव्ह राहून किंवा साईटला लगेच जाणं हे तितकंच महत्वाचं आहे. तेव्हा तुम्हाला सगळं विसरायचंय, बाकीचे विषय विसरायचेत आणि धावायचे फक्त. मग तुम्हाला मूल असू दे, घरी कोणी नसू दे, त्याला घेऊन जा.
1: पण ही जबाबदारी,
0: ही जबाबदारी, येस, हे जबाबदारीचंच काम आहे. कारण ह्याच्यावरती खूप लाईफ पण अवलंबून आहेत.
1: बरोबर. या कामातून मिळणारं समाधान हे किती मोठं आहे, की वास्तूचं जतन संवर्धन केलं तुम्ही, त्याची काही कधी पुरस्कार रूपाने पावती सुद्धा मिळत असेल, असं काही घडलंय का?
0: सो आता मी एक राजकीय पक्षाचं केंद्र ऑफिस जे असतं ते दिल्लीला आपण बांधलं, तर त्याची टाईमलाईन खूप टाईट होती. आणि त्याच्यासाठी आम्ही अभ्यास करून पूर्ण इंडियन कल्चर आणि इंडियन टेम्पल आर्किटेक्चर अशा गोष्टींचा अभ्यास केला, आणि त्याचं आणि मॉडर्न आर्किटेक्चरचं मिक्स करून, कारण त्याच्यात टेक्नॉलॉजी हवी. आत्ताच्या काळात जर कुठलं ऑफिस बनवतोय आपण तर त्याला टेक्नॉलॉजी हवीच.
1: बरोबर.
0: दुसरं म्हणजे त्याला नवीन मटेरियल्स हवे, कारण ते जुने मटेरियल आता अवेलेबल नाही आहेत. सो या दोघांचं सगळ्याचं मिक्स करून आम्ही ते ऑफिस केलंय. जेव्हा आम्ही ते खरं पहिल्यांदा बघितलं स्वतः पण, आणि त्याच्याबद्दल आम्हाला एक अवॉर्ड पण मिळाला.
1: अरे वा.
0: आणि सगळ्यांनी खूप कौतुक केलं त्या प्रोजेक्टबद्दल. दो आम्ही तो प्रोजेक्ट खूप दाखवू नाही शकत सिक्युरिटी रिझन्स वगैरे म्हणून, पण त्या प्रोजेक्टला बघून आम्हाला जे समाधान आहे आज, किंवा आता CST पण काम जे चालू आहे, ज्या दिवशी ते पूर्ण होणार आहे तो दिवस आम्ही फक्त वाटच बघते की आय बी द यंगेस्ट टू वर्क ऑन दॅट प्रोजेक्ट मे बी, असं एक मलाही हे आहे की.
1: खूप कौतुक आणि शुभेच्छा सुद्धा तुला या.
0: हे सगळे झाले कौतुकाचे विषय. आपल्याला आपल्या कामाची पावती मिळणं हा एक वेगळा. पण टाटा कॅन्सर हॉस्पिटल जेव्हा पूर्ण होईल आणि तिथे खरं लोकांना इंडियामध्ये त्या लेवलवर ट्रीटमेंट मिळायला लागेल, हे जेव्हा होईल त्या दिवशी ते रस्त्यावरची लोक, लहान लहान मुलं बसलेली होती ना, ती बघून जे मला पहिल्यांदा वाईट वाटलेलं ते आय थिंक दॅट इज मोर व्हॅल्युएबल देन एनिथिंग एल्स.
1: दुसऱ्याचं दुःख दूर करण्यासाठी
0: अगदी
1: उभी राहणारी अशी ती दुसरी वास्तू असणार आहे टाटा स्मारक रुग्णालयाची. तर ग्रीष्मा नंदापूरकर, तू इथे आलीस आणि आम्हाला छान तुझ्या या व्यवसायाविषयी माहिती दिलीस आणि तुझा दृष्टिकोनही त्यातून आम्हाला कळला. उद्योग मंत्र ही आमची मालिका आहे, तर तुझ्याशी या गप्पांमधून असे काही मंत्र, काही टिप्स आपल्या ऐकणाऱ्या मैत्रिणींना नक्की मिळाले असतील. आमच्याशी संवाद साधलास, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू.
2: श्रोत्या, उद्योग मंत्र मालिकेत वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुलिका यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. दुपारचा 1 वाजता आहे. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं कनकलता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वे यात्रा के दूसरे दिन आज तीसरे भारत नॉर्डिक शिखर सम्मेलन में हिस्सा लेंगे. ये

अस्मिता वाहिनीबरोबरच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता. दुपारचा 1:05 आणि

21 सेकंद झाली आहेत. गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमात सुरुवातीला मितवा या चित्रपटातलं सिद्धार्थ महादेवन यांनी गायलेलं मंदार चोळकर यांचं गीत, संगीत शंकर एहसान लॉय यांचं आहे.

महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातलं गीत ऐकूया अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात. गुरु ठाकूर यांचं गीत संगीत अजय अतुल यांचं.

सावरखेड एक गाव या चित्रपटातील कुणाल गांजावाला यांनी गायलेलं दासू यांचं गीत, संगीत अजय अतुल यांचं.

कळत न कळत या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत ऐकूया. संगीत आनंद मोडक यांचं आहे.

कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया. सरकारनामा या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि नोबिता मिरजणकर यांनी गायलेलं अजय झणकर यांचं गीत, संगीत आनंद मोडक यांचं आहे.

0: मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये आणि डिझेल 94.08 रुपये, कोलकाता इथं पेट्रोल 109.70 रुपये आणि डिझेल 96.07 रुपये, तर चेन्नईमध्ये पेट्रोल 104.49 रुपये आणि डिझेलचा दर 96.11 रुपये प्रतिलिटर इतका आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीनं उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 90 पैसे वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींनाच सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला. एका आठवड्याच्या आत दुसऱ्यांदा इंधन दर वाढ केली असून जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाजमाध्यमावर केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात ते आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यासारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांबरोबरची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी काल भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेत दोन्ही देशांच्या अग्रगण्य उद्योगपती आणि संशोधकांना संबोधित केलं. उभय देशांमधल्या ऐतिहासिक आर्थिक संबंधांना एका नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला. भारतातले प्रतिभावान आणि महत्वाकांक्षी तरुण आणि गुंतवणूक स्नेही नियामक चौकटींमुळे नॉर्वेच्या कंपन्यांना मोठी संधी उपलब्ध आहे. उद्योजकांनी नॉर्वेचं विशेष कौशल्य आणि भारतातल्या हरित आणि नील अर्थव्यवस्थेतल्या संधींचा लाभ घ्यावा असं आवाहनही प्रधानमंत्र्यांनी केलं. 2030 पर्यंत भारतानं 5000 गिगावॅट स्वच्छ ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं असून नॉर्वेनं यासाठी सहकार्य करावं असं प्रधानमंत्री म्हणाले.
1: 2030 तक हमने 500 गीगावॉट क्लीन एनर्जी और 5 मिलियन टन ग्रीन हाइड्रोजन प्रोड्यूस करने का टारगेट रखा है. क्लीन एनर्जी इन्वेस्टमेंट नॉर्वे वेल्थ फंड की भी प्राथमिकता है. मैं नॉर्वे को भारत के क्लीन एनर्जी फ्यूचर में अहम हिस्सेदार बनने के लिए आमंत्रित करता हूँ.
0: प्रधानमंत्र्यांनी नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. तसंच व्यापार आणि गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नील अर्थव्यवस्था, चक्राकार अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ आदी क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. प्रधानमंत्री मोदी यांना नॉर्वेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट काल प्रदान करण्यात आला. नॉर्वेचे महाराज राजे हेराल्ड 5वे यांनी एका विशेष सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान केला. दरम्यान आपल्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय परिषदेची उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. ही या परिषदेची 26वी बैठक असून यात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री सहभागी झालेत. तसंच केंद्रीय गृह सचिव, गुप्तचर विभागाचे संचालक, चारही राज्यांचे पोलीस महासंचालक यांच्यासह वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारीही या बैठकीला उपस्थित आहेत. शहा जगदलपूर इथं आयोजित बस्तर के संग या लोककलेच्या कार्यक्रमातही सहभागी झाले होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या याचिका न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं फेटाळल्या आणि अशा कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्येच ठेवण्याचे निर्देश दिले. भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलं, वृद्ध व्यक्ती शक्ती आणि पादचाऱ्यांवर हल्ले केले असून ही गंभीर समस्या आता विमानतळ आणि निवासी संकुलांपर्यंत पोहोचल्याचं न्यायालयानं नमूद केलं आणि आपल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना अवमान आणि शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्राणी जन्म नियंत्रण केंद्र स्थापन करावीत, रेबीज प्रतिबंधक लसींची उपलब्धता वाढवावी, तसंच रेबीजग्रस्त किंवा धोकादायक कुत्र्यांबाबत कायद्याच्या कक्षेत असलेल्या उपाययोजना कराव्यात असे निर्देशही दिले. देशातली सर्व प्रकारची न्यायाधिकरणं आणि समन्यायिक संस्थांचं कामकाज अखंडितपणे सुरू राहावं यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज न्यायाधिकरण आणि समन्यायिक संस्थांचे अध्यक्ष, सभापती आणि सदस्यांचा कालावधी 8 सप्टेंबरपर्यंत वाढवला. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या एका सदस्यानं यासंदर्भात दाखल केलेल्या खटल्यात सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत जॉयमल्य बागची आणि विपुल पांचोली यांच्या पीठानं हा आदेश दिला. केंद्राच्या वतीनं हजर असलेले अटर्नी जनरल आर व्यंकट रमणी यांनी या मुदतवाढीला सहमती दर्शवली. नियुक्ती आणि मुदतवाढीवर विचार विनिमय करण्यासाठी निवड समितीची बैठक 8 सप्टेंबर रोजी होणार असल्याचं पीठानं यावेळी नमूद केलं. एलॉन मस्क आणि ओपन एआय या कंपनी दरम्यानच्या खटल्यावर नुकत्याच झालेल्या सुनावणीमध्ये कॅलिफोर्निया इथल्या एका न्यायालयानं ओपन एआयच्या बाजूनं निकाल दिला. ओपन एआयनं मानवतेच्या हितासाठी काम करण्याच्या आपल्या आश्वासनापासून माघार घेतल्याचा मस्क यांचा दावा न्यायालयानं फेटाळला. 28 एप्रिलपासून या खटल्यावर सुनावणी सुरू आहे. कंपनीनं आपली जुनी तत्वं सोडून दिली असून केवळ नफा कमवण्यावर आणि आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत करण्यावर लक्ष केंद्रित केल्याचा मस्क यांचा आरोप आहे. इलॉन मस्क आणि ओपन एआय कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांच्यातल्या या न्यायालयीन लढाईमुळे एआय तंत्रज्ञानावर कोणाचं नियंत्रण असावं आणि त्याचा विकास कोणत्या गतीनं व्हावा या विचारांना जगभरात चालना मिळाले. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज डेहराडून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला सुवर्ण चतुष्कोन प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात आज दिवसभर उष्णतेची तीव्र लाट राहील असा अंदाज आहे. आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग आणि ओदिशामध्ये आज दिवसा उष्ण आणि दमट हवामान राहील, तर विदर्भ आणि राजस्थानात आज रात्री उष्णतेची लाट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ. 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार. छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय परिषदेची उच्चस्तरीय बैठक सुरू. भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

करण्यात आला तसंच 15 अधिक गावांमध्ये टँकर मंजुरी गावांनी गतीनं पूर्ण करण्यात आली. नागरिकांना पाणी टंचाईचा त्रास कमी व्हावा यासाठी जिल्हा प्रशासन युद्ध पातळीवर काम करत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीत पाणी टंचाई निवारणासाठी अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला. पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध विकास कामांवरही चर्चा करण्यात आली. खरीप हंगाम 2026 च्या पार्श्वभूमीवर कृषी विभागानं जिल्हाभरात विशेष शेतकरी मेळावे आयोजित केले. या मेळाव्यांमध्ये शेतकऱ्यांना बियाण्यांची निवड, खत व्यवस्थापन आणि हवामान आधारित नियोजन याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त उपक्रमातून 7-12 आणि 8-अ उतारे डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले तसंच पीक कर्ज प्रक्रियेत सुलभता आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. पालकमंत्र्यांनी बुलडाणा जिल्ह्याचा विस्तृत दौरा करून खरीप हंगामाची तयारी, पाणी टंचाई आणि आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. नागेशवाडी इथं झालेल्या अतिसाराच्या उद्रेकानंतर त्यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दूषित पाणी पुरवठा करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याचे संकेत देत पाणी शुद्धीकरणासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे आदेश दिले. आरोग्य क्षेत्रातही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. शेगाव इथं झालेल्या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याच्या यशानंतर ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आयुष उपचार सुविधा वाढवण्यासाठी विशेष निधी आणि मंजुरी जाहीर करण्यात आली. यामुळे ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी शिवारात डायल 112 मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी 14 वर्षीय मुलीचा बालविवाह वेळेत रोखला. या कारवाईनंतर महिला आणि बालविकास विभागानं अशा घटनांवर बारीक नजर ठेवण्याचे निर्देश दिले असून बालविवाह प्रतिबंध मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. कृषी क्षेत्रात खरीप 2026 नियोजन अंतर्गत शेतकऱ्यांना हवामान नुसार शेतीचं नियोजन करण्याचे मार्गदर्शन करण्यात आलं. त्याचबरोबर बियाणे आणि खतांचा तुटवडा भासू नये यासाठी प्रशासनानं विशेष दक्षता घेतली. दरम्यान कामगार मंत्री

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. 1:45 झाली आहेत. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमात रामचंद्र जोशी यांनी गायलेलं मधुसूदन पांडुरंग भावे यांचं गीत ऐकूया.

भावधारा कार्यक्रमात आत्ताच आपण सोनाली भाटवडेकर यांनी गायलेलं मंगेश कुलकर्णी यांचं गीत ऐकलं. या कार्यक्रमात आपण रामचंद्र जोशी यांनी गायलेलं मधुसूदन पांडुरंग भावे यांचं गीत आणि सोनाली भाटवडेकर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. त्याचबरोबर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. 1:55 झाली आहेत. पुनः प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया अंजली चिप्पलकट्टी यांच्या माणूस असा का वागतो या ललित विश्लेषण पुस्तकाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध.
1: माणसांना एकमेकांशी बांधणारी तत्व माणसाच्या वर्तनात उत्क्रांतीनेच पेरली आहेत का? त्यांची निगराणी करताना कुठली विषवल्ली कशी फोफावली? ही तणकटे काढून मानवी वर्तनाला विधायक वळण देण्याची अंगभूत क्षमता माणसातच आहे का? माणसाच्या वैयक्तिक आणि सामाजिक परिघातल्या अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा मागोवा घेणारं माणूस असा का वागतो हे अंजली चिप

0: कलकट्टी यांनी लिहिलेलं राजहंस प्रकाशनचं पुस्तक. पारंपरिक शैक्षणिक चौकटी मोडून आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनातून मानवी वर्तन समजावून सांगणारं हे लिखाण मराठी साहित्यात महत्वाची भर घालतं. हे पुस्तक मानवी वर्तनाच्या गुंतागुंतीचा शास्त्रीय आणि बहुआयामी वेध घेणारं महत्वपूर्ण लिखाण आहे. मन आणि शरीर, जाणीव आणि नेणीव, भावना आणि विचार यांचा परस्पर संबंध केवळ तत्वज्ञानापुरता मर्यादित न ठेवता लेखिकेने त्याचा वैज्ञानिक अभ्यास विविध ज्ञानशाखांच्या सहाय्याने उलगडला आहे. मेंदू विज्ञान, मानसशास्त्र, उत्क्रांतीशास्त्र, जनुकशास्त्र, मानववंशशास्त्र अशा शाखांच्या मिलाफातून माणसाच्या व्यक्तिगत आणि सामूहिक वर्तनाची सखोल चिकित्सा या पुस्तकात केली आहे. माणसाच्या वर्तनावर केवळ जैविक घटकांचा नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय घटकांचाही मोठा प्रभाव असतो असं हे पुस्तक ठामपणे मांडतं. नैतिकता, धर्मभावना, विषमता, हिंसा, प्रेम, लैंगिकता, कन्फर्मेशन बायस यासारख्या संकल्पनांचा अभ्यास करताना लेखिकेने विविध संशोधने, प्रयोग आणि सर्वेक्षणांचा आधार घेतला आहे. मानवी समाजातील तणाव, दुभंग आणि सामूहिक वर्तनातील विसंगती हे सगळं समजून घेण्यासाठी हा अभ्यास अत्यंत उपयुक्त ठरतो. पुस्तकाच्या अनुक्रमणिकेकडे नजर टाकली तरी या पुस्तकाच्या सखोल विश्लेषक मांडणीची व्याप्ती ध्यानात येते. भाषा कशी वाकवली वापरली जाते, राष्ट्रहिताच्या नावानं युद्ध कशी पेटवली जातात, समाजमन पेटवून दंगली कशा घडवल्या जातात, भावना, संस्कृती आणि समस्थिती, सामाजिक भांडवल, लिंकिंग कॅपिटल आणि बॉन्डिंग कॅपिटल, सामाजिक भावना उत्क्रांत होताना संस्कारित कशा होतात, या आणि अशा विषयांचा मागोवा घेताना लेखिकेने अनेक ज्ञानशाखा आणि त्यातील संशोधनांचा आधार घेतला आहे. क्लिष्ट वैज्ञानिक संकल्पना सुलभ प्रवाही मराठीत मांडताना लेखिका रोजच्या उदाहरणांचा आणि रूपकांचा वापर करतात. विषबा, हुशारबा यासारख्या संज्ञा, स्मरणयुक्त्या आणि चित्रात्मक मांडणी यामुळे हा वाचन अनुभव सुलभ आणि रंजक बनतो. पुस्तक विद्वत्तापूर्ण असूनही याचमुळे वाचकाला दुरावलेले वाटत नाही. पुस्तकाचे आणखी एक बलस्थान म्हणजे त्याची समाजाभिमुख दृष्टी. केवळ सिद्धांत मांडण्यावर न थांबता भारताच्या सामाजिक राजकीय वास्तवाशी त्यांची सांगड घालत काय करता येईल याबद्दलही लेखिका विचार मांडतात. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि करुणा यांचा समतोल साधत त्या विवेकपूर्ण समाजनिर्मितीची दिशा दाखवतात. माणसाच्या भावभावना, रागलोभ, आशा निराशा मेंदूत उपजतात, तिथेच त्यांची वृद्धी होते, पण त्यांची अभिव्यक्ती मात्र आंतरिक आणि बाह्यवर्ती प्रेरणास्रोतांशी निगडीत असते. बुद्धी आणि प्रज्ञा, कलाकौशल्य आणि क्रीडा नैपुण्य, जाणीवेचा प्रकाश आणि नेणीवेचा अंधार हे सगळं माणसाच्या आत रुजलेलं असतं. पण माणसाच्या वर्तनात निसर्गदत्त प्रेरणांचा आणि बाह्य पर्यावरणाचा तुल्यबळ वाटा असतो. मने आणि समूह दुभंग झालेल्या या अपकाळात हे अन्योन्य संबंध समजून घेणं अपरिहार्य ठरतं. माणूस असा का वागतो हे पुस्तक वाचकाला स्वतःच्या मनात आणि समाजाच्या रचनेत डोकवायला प्रवृत्त करतं. विवेक, संवेदनशीलता आणि वैज्ञानिक दृष्टी विकसित करत अधिक समजूतदार आणि सजग समाजाकडे वाटचाल करण्यासाठी बौद्धिक बळ देतं.
1: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात अंजली चिप्पलकट्टी यांच्या माणूस असा का वागतो या ललित विश्लेषण पुस्तकाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादर करते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला दुपारचे 2 वाजले.
3: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. आजचा विषय आहे पानवेलींचं व्यवस्थापन. याचं वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी. नमस्कार मंडळी, पानवेल हे बागायती आणि बहुवर्षीय असं पीक असून ज्या ठिकाणी थंड सावली आणि बराचसा दमटपणा असेल त्याचप्रमाणे पाण्याचासुद्धा भरपूर पुरवठा असेल अशा ठिकाणी भरपूर सेंद्रिययुक्त पदार्थ, भुसभुशीत स्फुरदयुक्त पोयट्याच्या उत्तम निचऱ्याच्या जमिनीमध्ये पानवेलीची लागवड जरूर करावी. हे पीक हवामान आणि जमीन या बाबतीत अतिशय संवेदनशील आहे, म्हणून उष्ण आणि कोरड्या हवामानापासून संरक्षण होण्यासाठी आजूबाजूला सजीव कुंपण करावं, म्हणजेच हातगा, शेवरी, तुती, पांगारा, शेवगा यांचं कुंपण करावं, किंवा बांबू, घाणेरी, लांब तुरट्या आणि शिंदीच्या पानांच्या मध्ये पाचड घालून तयार केलेल्या उंच अशा ताट्या सभोवती लावाव्यात. मंडळी, पानमळ्याची लागवड

लागवड ही वेलीच्या बेण्यापासून जुलै ऑगस्टमध्ये केली जाते. बेणं लावल्यानंतर पाणी शिंपून द्यावं. बेण्याची लागवड केल्यानंतर 3 आठवड्यात त्याचा जम बसतो. सुमारे 1 महिन्यानं पहिलं नवीन पान वाढलेलं दिसतं आणि मग बेण्यापासून फुटलेले कोंब वाढू लागतात. तेव्हा अगोदरच वाढवलेल्या शेवरी, हातगा, शेवगा, पांगारा या झाडांच्या खोडाला बांधून ते वर चढवावेत. ही बांधणी 15 ते 22.5 सेंटीमीटर अंतरावर केळीच्या सोपटाने सैलसर करावी. पावसाळ्यात वेलींची वाढ जोमानं होते, त्या मानानं हिवाळ्यामध्ये हळूहळू होते. जसजशी वेल वाढत राहील तसतशी जवळच्या झाडात खोडात त्याची बांधणी करत राहावं. मात्र आधारासाठी जी झाडं लावली जातात त्यांना सरळ 12 ते 14 फूट उंचीपर्यंत फांद्याविरहित वाढलेलं ठेवावं, म्हणजे वेलींची बांधणी करता येते. या झाडाचा शेंडा 14 फुटांवर छाटावा, म्हणजे तिथे दाट फांद्या फुटतात आणि त्याची सावली वेलीवर पडते. मंडळी, पानमळ्याला पाण्याचं नियोजन अतिशय महत्त्वाचं आहे. एकदा बेणं लावलं की त्यानंतर 3 दिवस रोज आणि त्यानंतर 1 दिवस आड पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. उन्हाळ्यामध्ये 3-4 दिवसांनी पाणी द्यावं. हिवाळ्यामध्ये 8 ते 10 दिवसाच्या अंतरानं दुपारी पाणी न देता सकाळी किंवा संध्याकाळी द्यावं. मात्र बुंधाशी पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी, पण जमीन मात्र सतत ओलसर ठेवावी. दरवर्षी एकरी 25 गाड्या कुजलेलं शेणखत, 5 टन मासळी खत, 5 टन भुईमुगाची पेंड मे, जून, ऑगस्ट, सप्टेंबर आणि फेब्रुवारी मार्चमध्ये द्यावी. जसजशी वेलींची उंची वाढते तसतशी पानं खुडत जावीत. मंडळी, 10 फुटाच्या वर वेलीचा जोम कमी होतो, त्यावेळी वेलीची उतरण करावी. ही उतरण फेब्रुवारी मार्चमध्ये करावी. उतरण करण्यापूर्वी शेंड्याची लहान पानं सोडून खालची सर्व पानं खुडावीत. उतरण करण्यापूर्वी बागेमध्ये गुंठ्याला 1 ब्रास याप्रमाणे डोंगराच्या पायथ्याची कोरडवाहू माती आणून भरावी. उतरणीच्या दिवशी सकाळी पानवेल आधाराच्या झाडावरून काळजीपूर्वक सोडवून घ्यावी. उतरण झालेली वेल त्याच दिवशी गोल गुंडाळी करून जमिनीमध्ये निम्मी गाडावी आणि हलकं पाणी द्यावं. अशी उतरण वर्षातून एकदा करावी. मंडळी, पानवेलीची पानं खुडत असताना वेलीला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. पक्व झालेली गुणवान पानांची प्रतवारी करून स्वच्छ धुवून योग्य पद्धतीनं केळीच्या सोपटानं आवरण असलेल्या पॅकिंगमध्ये पानं मोजून विशिष्ट पद्धतीनं भरून घ्यावीत. असे तयार केलेले पानाचे डाग विक्रीसाठी पाठवावेत. तर मंडळी, अशा प्रकारे पानवेलीचं जर योग्य प्रकारे व्यवस्थापन केलं तर त्यातून आपण निश्चितच अधिक फायदा मिळवू शकतो. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमाच्या पुन्हा प्रसारणात आज आपण ऐकलीत पानवेलींचं व्यवस्थापन याविषयीची माहिती. वाचनस्वर गायत्री भरणकर यांचा. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग तिसरा ऐकणार आहात. तज्ज्ञ आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
1: नमस्कार श्रोते हो, आजच्या भागात आपण बघूया विपरीत शयन स्थितीतील आसने म्हणजेच पोटावर झोपून करावयाची आसने. सर्वप्रथम बघूया नौकासन. हे आसन शयनस्थितीतही करता येते. या आसनात नौकेप्रमाणे शरीराचा आकार बनतो. पोटावर झोपावे. दोन्ही हात आधी सरळवर उचलून डोक्याकडे न्यावेत. दोन्ही हातांचे तळवे जोडून नमस्कार स्थिती घ्यावे. हळूहळू हात खाली आणत जमिनीकडे न्यावेत. त्यानंतर श्वास भरत पुढून हात व मान मागून पाय व गुडघे वर उचलावेत. पाय सरळ, हात सरळ दिशेने

असावेत. दोन्ही पायांचे गुडघे व चवडे देखील एकमेकांना जोडलेले असावेत. खांदे व हात वर उचलल्यामुळे मान खाली राहण्याची शक्यता असते. ती खाली न ठेवता वर उचलून कान दंडाजवळ येतील अशा रीतीने ठेवावे. संपूर्ण शरीर पोटावर तोलले जाते. सुरुवातीला खांदे पाय उचलता येत नाहीत, मांड्यासुद्धा उचलल्या जाणार नाहीत. सरावाने हळूहळू हे आसन जमू लागते. हे थोडे कठीण आसन असल्याने सुरुवात 5 सेकंदांपासून करून 15 सेकंदांपर्यंत कालावधी वाढवण्याचा प्रयत्न करा.

0: सरावाने हळूहळू हे आसन जमू लागते. हे थोडे कठीण आसन असल्याने सुरुवात 5 सेकंदांपासून करून 15 सेकंदांपर्यंत कालावधी वाढवण्याचा प्रयत्न करावा. ज्यांना पोटाचा त्रास असेल, पोटाची शस्त्रक्रिया झालेली असेल, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच हे आसन करण्यास हरकत नसते. प्रयत्नपूर्वक केलेले नौकासन पाठीच्या स्नायूंचे कार्य सुधरविते, त्यामुळे स्नायूंची लवचिकता वाढते. सोबतच हात, पाय, मांड्या यामधील रक्तसंचार जलद गतीने होण्यास मदत मिळते. आंतरइंद्रियांचे कार्य सुधारते. या आसनात मणिपूर चक्रावर लक्ष केंद्रित केल्यास पोटातील ग्रंथींना चालना मिळते. परिणामी पचन सुधारते. अतिरिक्त चरबी कमी होऊन स्थूलत्व कमी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. आता यानंतर बघूया भुजंगासन. नाक ज्याप्रमाणे फणा काढून शरीर रचना करतो त्याप्रमाणे शरीर रचना करायची असते. पोटावर झोपावे, कपाळ जमिनीला टेकलेले, पाय झुवलेले, बोटांकडील भाग जमिनीला चिटकलेला, हात शरीरालगत ठेवावे. हळूहळू श्वास घेत हात कोपऱ्यात वाकवून वक्षाजवळ स्थिर करावे. हातांचा आधार घेत कंबरेपासूनचे संपूर्ण शरीर वर उचलावे. हात ताट असू द्यावेत. मान मागे झुकवावी. श्वास रोखावा. नजर एका बिंदूवर केंद्रित करावी. आपल्या शारीरिक क्षमतेनुसार 3 ते 5 मिनिटे आसन स्थितीत राहण्याचा सराव करावा. हळूवार श्वास सोडत मान पुढे घ्यावी. अलगद हात कोपऱ्यात वाकवावेत. हळूवारपणे शरीर जमिनीलगत आणावे. संपूर्ण शरीर जमिनीवर टेकवावे. हात शरीरालगत घ्यावा. पूर्वस्थितीत येत आसनमुक्त व्हावे. आता यानंतर भुजंगासनाचाच दुसरा प्रकार बघूया, तिर्यक भुजंगासन. या आसनामध्ये शारीरिक स्थिती भुजंगासनाप्रमाणेच असणार. फक्त पायात खांद्यांइतके अंतर घ्यावे. डाव्या खांद्यावरून मान मागे वळवून उजव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न करावा. हीच क्रिया नंतर दुसऱ्या बाजूनेही करावी. अल्सर, हर्निया, आतड्यांचे विकार, टॉन्सिलचे विकार, कॅन्सर इत्यादी आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. स्पॉन्डिलिसिस, पाठदुखी, खांदेदुखी, सर्व्हायकल स्लिप डिस्क यासारखे विकारांवर हे आसन अत्यंत लाभदायक आहे. तसेच मधुमेह, किडनी विकार, खोकला, दमा इत्यादी आजारातही आराम मिळतो. अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठता दूर होते. पोटावरील चरबी कमी होते. स्त्रियांमध्ये श्वेतप्रदर, अनियमित मासिक धर्म यासारखे त्रास दूर होतात. अंडाशय व गर्भाशयाचे विकारही दूर होण्यास मदत मिळते. याशिवाय पोटावर झोपून करण्याची बरीच आसने आहेत, जसे की शलभासन, सुप्त पद्मासन म्हणजेच विपरीत शयनस्थितीतील मत्स्यासन, विश्रांतीसाठी मकरासन वगैरे यांचाही आपण अभ्यास व सराव करू शकतो. धन्यवाद.
1: योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग तिसरा आपण ऐकत होतात. तज्ज्ञ वर्षा लोखंडे, सदरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. 2:10 झाली आहेत.
3: परिसर.

0: 50% वाढलेलं आहे, तर गेल्या 20 वर्षात त्यात 12% वाढ झालेली आहे. आता हरितगृह वायूचं प्रमाण वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे जंगलतोड, आणि या जंगलतोडीवरती आपण फार महत्व द्यायचं आहे, आणि त्याच्यावरती आपण वैयक्तिकरित्या बऱ्याचशा गोष्टी करू शकतो जंगलतोड रोखण्यासाठी, हा क्लायमेट चेंज वातावरणातील बदल रोखण्यासाठी. आता जंगलतोड आणि जागतिक तापमान वाढ हे कसं संबंधित आहे, तर जंगलतोड हरितगृह वायू उत्सर्जनावरती नकारात्मक परिणाम करतं. जंगलतोड झाल्यामुळे कार्बन डायऑक्साईड वायूचं जे सिक्वेस्ट्रेशन आहे, किंवा ज्याला आपण झाडं काय करतात की झाडं कार्बन डायऑक्साईड देतात आणि ऑक्सिजन तयार करून देतात, ते फार कमी होतं. त्याचमुळे पूर जास्त येतात, वन्यजीवांचा नाश होतो, मानवी जीवनाची गुणवत्ता कमी होते, आणि महासागरांचे आम्लीकरण त्यामुळे वाढतं आणि जैवविविधतेचे हळूहळू नुकसान होते. त्यामुळं आपली जी जैवविविधतेची जी सायकल आहे ती पूर्णतः डिस्टर्ब होते, आणि त्यामुळे हे सगळे वातावरणामध्ये जे बदल आहेत यांना आणखी चालना मिळते. तर जंगलतोड भविष्यात अन्न असुरक्षिततेस कारणीभूत ठरू शकते. सध्या अन्न उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व जमिनीपैकी 52% जमिनींची धूप मध्यम किंवा गंभीरपणे प्रभावित झालेली आहे. दीर्घकाळात सुपीक मातीच्या कमतरतेमुळे कमी उत्पादन आणि अन्नाची असुरक्षितता होऊ शकते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज आपण ज्या शेतीमध्ये जे उत्पादन करतोय त्याच्यामुळे शेतकरी बांधव या गोष्टींना अग्री करतील की उत्पादनात कमी झालेली आहे, आणि या वातावरणाच्या बदलांमुळे त्यांच्या सुपीकतेवरती, जमिनीच्या सुपीकतेवरती, उत्पादनावरती नक्कीच प्रभाव झालेला आहे. यामुळे जैवविविधतेचे नुकसान झालेले आहे. जंगलतोडीमुळे जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणे, जागतिक जैवविविधतेपैकी सुमारे 80% ही जैवविविधता जी आहे ही उष्णकटिबंधीय वर्षावनांमध्ये आढळते, म्हणजे आफ्रिकेच्या जंगलामध्ये आणि इतर जंगलांमध्ये. तर जंगले केवळ वन्यजीवांसाठीच अधिवासच पुरवत नाहीत, तर वैद्यकीय संरक्षणालाही मदत करतात, हे आपण समजून घेतलं पाहिजे. विविध प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी जंगल हे एक महत्वाचे वातावरण आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती. परिसर. परिसर कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुनःप्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 2:15 दिल्ली केंद्रावरून दिलं जाणारं दोपहर समाचार हे हिंदीतलं बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत काही क्षणातच.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: नमस्कार. हवामान बदलांची कारणं काय? तर हवामानात नैसर्गिक बदल हे पूर्वीपासून होत आलेले आहेत आणि ते फार नॉर्मल आहेत. मात्र आता विविध मानवी घडामोडींमुळे जागतिक तापमानात जी वाढ झालेली आहे, आपण वीज प्रकल्प लावलेत, कोळशावर आधारित वीज प्रकल्प लावलेत, प्रत्येकाच्या घरात नाही कमीत कमी तर दोन गाड्या झालेल्या आहेत. आपण प्रत्येक ठिकाणी गाडी घेऊन जातो, त्यामुळे आपण कार्बन उत्सर्जन वाढवलेलं आहे. आपण इंधनासाठी गॅस, कोळसा वापरायला सुरुवात केलेली आहे. तेव्हापासून आतापर्यंत जगात 1.2 सेल्सिअस एवढं तापमानात वाढ झालेली आहे. त्याशिवाय या इंधनांच्या वापरामुळे हवेत सोडले जाणारे वायू हे सूर्याची किरण अडवतात आणि त्यामुळे तापमानात आणखी वाढ होते. आता जर बघितलं तर 19व्या शतकापासून आतापर्यंत वातावरणातील कार्बन डायऑक्साईड, ज्याला आपण CO2 असं म्हणतो, या एकट्या हरितगृह वायूचं प्रमाण

अस्मिता वाहिनीबरोबरच ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण आमचे कार्यक्रम ऐकत आहात. दुपारचे 2:30 वाजले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्राजक्ता मराठे यांचं गायन आपण ऐकणार आहोत. त्यांनी गायलेला राग सामंत सारंग. त्यांना तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांची आणि हार्मोनियमची संगती विनोद पडगे यांनी केली आहे. विलंबित रचना 3 तालात. बोल आहेत ये माई रे पिया के मिलन को आज. द्रुतरचना 3 तालात निबद्ध आहे. बोल आहेत साची कहत वाकी कौन ना माने. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया प्राजक्ता मराठे यांचं गायन राग सामंत सारंग.

नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण प्राजक्ता मराठे यांचं गायन ऐकलं. त्यांनी गायलेला राग सामंत सारंग आपण ऐकलात. त्यांनी तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांची आणि हार्मोनियमची संगती विनोद पडगे यांनी केली होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ. 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार. भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोरी यांचं निधन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रति लिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98 रुपये 64 पैसे तर डिझेल 91 रुपये 58 पैसे झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल 107 रुपये 59 पैसे दरानं आणि डिझेल 94 रुपये 8 पैसे दरानं मिळत आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीनं उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 90 पैसे वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींनाच सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला. जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात केली. इंधन दरवाढीवर विरोधी पक्षाकडून टीका सुरू असताना भाजपनं या वाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी आहे असं म्हटलं आहे. इंधन दरवाढीचा फटका जगातल्या सर्वच देशांना बसला आहे तरीही भारतात इंधन दरात केवळ 4% वाढ झाली आहे असं भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी समाज माध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे.

0: आखाती संकटानंतर इंधन बचत, परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एकसंध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. यासंदर्भात त्यांनी सामाजिक माध्यमावर एक व्हिडिओ जारी केला आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्र प्रथम या भावनेनं सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. पण आपल्या छोट्या छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा, शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, आठवड्यातून एक दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा. कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत, तेही पर्याय पडताळून बघा. परदेशातील प्रवास टाळा, अशी साधी सोपी कामे आपल्याला करायची आहे. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया, राष्ट्र प्रथम या भावनेने एकजूट होऊया.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून दौऱ्याच्या 4th टप्प्यात ते आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यासारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांबरोबरची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी काल भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेत दोन्ही देशांच्या अग्रगण्य उद्योगपती आणि संशोधकांना संबोधित केलं. उभय देशांमधले ऐतिहासिक आर्थिक संबंध नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. 2030 पर्यंत भारतानं 5000 गिगावॉट स्वच्छ ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं असून नॉर्वेनं यासाठी सहकार्य करावं असं प्रधानमंत्री म्हणाले.
2: 2030 तक हमने 500 गीगावाट क्लीन एनर्जी और 5 मिलियन टन ग्रीन हाइड्रोजन प्रोड्यूस करने का टारगेट रखा है. क्लीन एनर्जी इन्वेस्टमेंट नॉर्वे वेल्थ फंड की भी प्राथमिकता है. मैं नॉर्वे को भारत के क्लीन एनर्जी फ्यूचर में अहम हिस्सेदार बनने के लिए आमंत्रित करता हूँ.
0: देशातली सर्व प्रकारची न्यायाधिकरणं आणि समन्यायिक संस्थांचं कामकाज अखंडितपणे सुरू राहावं यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज न्यायाधिकरण आणि समन्यायिक संस्थांचे अध्यक्ष, सभापती आणि सदस्यांचा कालावधी 8 सप्टेंबरपर्यंत वाढवला. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या एका सदस्यानं यासंदर्भात दाखल केलेल्या प्रलंबित खटल्यात सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, जॉय मौल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या पीठानं हा आदेश दिला. केंद्राच्या वतीनं अॅटर्नी जनरल आर व्यंकटरमणी यांनी या मुदतवाढीला सहमती दर्शवली. नियुक्ती आणि मुदतवाढीवर विचारविनिमय करण्यासाठी निवड समितीची बैठक 8 सप्टेंबर रोजी होणार असल्याचं पीठानं यावेळी नमूद केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या याचिका न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं फेटाळल्या आणि अशा कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्येच ठेवण्याचे निर्देश दिले. भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि पादचाऱ्यांवर हल्ले केले असून ही गंभीर समस्या आता विमानतळ आणि निवासी संकुलांपर्यंत पोहोचल्याचं न्यायालयानं नमूद केलं आणि आपल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना अवमान आणि शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला. रेबीज किंवा दुर्धर आजारानं ग्रस्त श्वानांना दयामरण देण्याची परवानगी देखील न्यायालयानं दिली. 70 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात भोंदूबाबा अशोक खरात याला अटक करण्याची मुभा मुंबईतल्या PMLA न्यायालयानं आज सक्तवसुली संचालनालयाला दिली. लैंगिक अत्याचार आणि फसवणूक खंडणी वसुली प्रकरणात अशोक खरात याला यापूर्वीच विविध गुन्ह्यांप्रकरणी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आता ईडीकडूनही त्याला अटक होणार आहे. खरात हा एका मोठ्या खंडणी रॅकेटचा सूत्रधार असल्याचा आणि बेनामी बँक खात्याच्या माध्यमातून 70 कोटींहून अधिक रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप ईडीनं केला आहे. नवी मुंबई विमानतळाचं नामांतर करण्या

महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारला कालमर्यादा घालून द्यावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली. केंद्राला कालमर्यादा घालून देणं हे केंद्र सरकारच्या धोरण निर्मिती प्रक्रियेत हस्तक्षेप केल्यासारखं होईल असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्ल बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचुली यांच्या पीठानं म्हटलं आहे. विमानतळाचं नामकरण करणं हे न्यायालयाचं काम आहे का असा प्रश्न न्यायालयानं याचिकाकर्त्यांना विचारला. तसंच याचिकाकर्त्यांनी हे प्रकरण सक्षम प्राधिकरणासमोर न्यावं असं सांगितलं.

सरकारच्या धोरण निर्मिती प्रक्रियेत हस्तक्षेप केल्यासारखं होईल असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्ल बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचुली यांच्या पीठानं म्हटलं आहे. विमानतळाचं नामकरण करणं हे न्यायालयाचं काम आहे का असा प्रश्न न्यायालयानं याचिकाकर्त्यांना विचारला. तसंच याचिकाकर्त्यांनी हे प्रकरण सक्षम प्राधिकरणासमोर न्यावं असं सांगितलं. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोरी यांचं आज देहरादून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 लष्करात दाखल होऊन ते 1991 मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रिपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007-2009 आणि 2011-2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. नीट पेपरफुटी प्रकरणातले आरोपी शिवराज मोठेगावकर आणि पी व्ही कुलकर्णी यांच्याविरोधात आज लातूरमध्ये मनसेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांना मोठेगावकर याच्या क्लाससमोर अंडी फेकली. मोठेगावकर याच्या केंद्रातल्या विद्यार्थ्यांनी भरलेलं शुल्क त्यांना परत द्यावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. राज्यातल्या औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी उद्या 1 दिवसीय बंद पुकारल्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी नांदेड इथल्या औषध आणि अन्न प्रशासन सहाय्यक आयुक्त कार्यालयानं जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. नियंत्रण कक्षासाठी सहाय्यक आयुक्त आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी त्यांच्याशी संपर्क साधावा तसंच संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक औषधांची आगाऊ खरेदी करावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ. 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार. भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आमचे कार्यक्रम ऐकत आहात. श्रोतेहो, अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेत आपण भेटणार आहोत संध्याकाळी 5 वाजता. मात्र AIR मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरूच राहतील.

श्रोते हो नमस्कार. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगा हर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आमच्या आजच्या दुसऱ्या सभेत मी रेडिओ मित्र संकेत चक्रदेव आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. 5 वाजत आहेत. आता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रतिलिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर 98 रुपये 64 पैसे तर डिझेल 91 रुपये 58 पैसे झाला आहे. मुंबईत पेट्रोल 107 रुपये 59 पैसे तर डिझेल 94 रुपये 8 पैसे दरानं मिळत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात ते आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यासारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांबरोबरची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. रेबीज किंवा दुर्धर आजारानं ग्रस्त श्वानांना दयामरण देण्याची परवानगीही न्यायालयानं दिली. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोरी यांचं आज देहरादून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. तसंच 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खांडोरी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 114 अंकांनी खाली आला आणि 75,201 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 32 अंकांनी घसरून 23,618 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर सुद्धा. 5:02 झाली आहेत. आता गीत संध्या. अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांनी गायलेलं समीर यांचं गीत ऐकूया. संगीतकार आनंद मिलिंद, चित्रपट बेटा

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांनी गायलेलं दिल या चित्रपटातलं गीत ऐकूया. संगीतकार आनंद मिलिंद, गीतकार समीर.

समीर यांचं आणखी एक गीत ऐकूया. सडक या चित्रपटासाठी हे गीत संगीतबद्ध केलंय नदीम श्रवण यांनी. गायक कलाकार अनुराधा पौडवाल आणि मनहर उदास.

कार्यक्रमात शेवटी SP बालसुब्रमण्यम आणि चित्रा यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत लव या चित्रपटासाठी हे गीत संगीतबद्ध केलंय आनंद मिलिन यांनी.

या गीताबरोबरच गीत संध्या हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 5:30 युववाणी हा युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

मंडळी, आज आपण गप्पा मारणार आहोत मेन कॅरेक्टर एनर्जी ह्या विषयावर. मंडळी, आजच्या पिढीमध्ये हा शब्द खूप लोकप्रिय झालाय. सोशल मीडियावर, चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये, गाण्यांमध्ये आणि अनेक तरुणांच्या संभाषणांमध्ये आपण हा शब्द सतत ऐकतो, मेन कॅरेक्टर एनर्जी. पण मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे नेमकं काय? स्वतःला जगाच्या केंद्रस्थानी समजणं का? की स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ मानणं? की स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतःच घेण्याची तयारी? खरं पाहिलं तर मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे स्वतःच्या आयुष्याचा प्रेक्षक न राहता त्याचं मुख्य पात्र बनणं. आपल्या आयुष्यात अनेकदा आपण इतरांच्या अपेक्षांमध्ये इतके अडकतो की स्वतःची कथा लिहिणंच विसरून जातो. कोण काय म्हणेल, लोकांना काय आवडेल, समाज काय विचार करेल, यामध्ये अनेक तरुण स्वतःची ओळख हरवून बसतात. पण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक क्षण असा येतो जेव्हा त्याला जाणवतं की जर मी स्वतःसाठी उभा राहिलो नाही तर माझं आयुष्य दुसऱ्यांच्या निर्णयांमध्ये हरवून जाईल. आणि तिथून सुरू होते स्वतःची कथा घडवण्याची खरी सुरुवात. आजच्या काळात प्रत्येकाला मोठं व्हायचंय, प्रत्येकाला काहीतरी वेगळं करायचंय. पण अनेकदा लोक फक्त यशाचं अंतिम चित्र पाहतात, त्यासाठीचा संघर्ष दिसत नाही, मेहनत दिसत नाही, पडून पुन्हा उभं राहण्याची ताकद दिसत नाही. चित्रपटांमध्ये मुख्य पात्राचं आयुष्य आकर्षक दाखवलं जातं, पण खरं आयुष्य हे 2 तासाचा चित्रपट नसतो. खरं आयुष्य हे रोजच्या छोट्या निर्णयांनी, संघर्षांनी, यशांनी आणि सातत्याने तयार होणारं वास्तव असतं. मित्रांनो, मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे प्रत्येक सकाळी स्वतःला पुन्हा उभं करणं, परिस्थिती कठीण असली तरी स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवणं, स्वतःवर शंका घेणाऱ्या जगात स्वतःवर प्रेम करणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारणं, इतरांशी तुलना न करता स्वतःवर काम करणं. काय आहे ना की प्रत्येक कथेचा स्वतःचा एक वेग असतो, प्रत्येकाचं घड्याळ वेगळं असतं. कुणाचं पहिलं पान पाहून स्वतःच्या 10व्या पानाशी तुलना करणं अगदी चुकीचं आहे. जीवनात मुख्य पात्र होण्यासाठी सर्वात आधी स्वतःला स्वीकारणं गरजेचं आहे. आपण कोण आहोत, आपल्यात काय कमी आहे, काय चांगलं आहे, कोणत्या गोष्टी आपल्याला घाबरवतात, कोणत्या गोष्टी आपल्याला प्रेरणा देतात हे समजून घेणं आवश्यक आहे. कारण जेव्हा माणूस स्वतःला ओळखतो तेव्हाच तो स्वतःचं आयुष्य बदलायला सुरू करतो. आपल्या समाजात अनेकदा आपण सगळ्यांना एकाच साच्यात बसवण्याचा प्रयत्न करतो. चांगले मार्क्स मिळव, स्थिर नोकरी कर, लोकांना आवडेल असं वाग, जास्त प्रश्न विचारू नकोस, शांत राहा. पण प्रत्येक माणूस हा वेगळा असतो, प्रत्येकाचं स्वप्न वेगळं असतं. कुणाला संगीत आवडतं, कुणाला लेखन, कुणाला अभिनय तर कुणाला विज्ञान, कुणाला

वास आवडतो तर कुणाला समाजासाठी काम करायचं असतं, आणि आपण हा आपला वेगळेपणा स्वीकारणं हीच खरी मेन कॅरेक्टर एनर्जी आहे. खूप वेळा तरुणाईला वाटतं की त्यांचं आयुष्य खूप सामान्य आहे, पण खरं पाहिलं तर प्रत्येक आयुष्यात एक कथा असते, प्रत्येक संघर्षामध्ये एक शिकवण असते, प्रत्येक जखम माणसाला अधिक मजबूत बनवते. मुख्य पात्र होण्यासाठी आयुष्य परिपूर्ण असण्याची गरज नसते, फक्त स्वतःच्या आयुष्याला अर्थ देण्याची तयारी असावी लागते.

मित्रांनो, मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे फक्त आत्मविश्वासानं चालणं नाही, ती म्हणजे स्वतःच्या भीतीकडे डोळ्यात डोळे घालून पाहणं, अपयश आलं तरी पुन्हा प्रयत्न करणं, नकार मिळाला तरी स्वतःची किंमत कमी न समजणं आणि स्वतःच्या जीवनात बदल घडवण्याची जबाबदारी दुसऱ्यांवरनं टाकणं. आपल्याला अनेकदा वाटतं की आत्मविश्वास हा जन्मतः मिळतो, पण खरं तर आत्मविश्वास हा तयार करावा लागतो. छोट्या छोट्या गोष्टींमधून तो वाढत जातो. स्वतःला दिलेलं वचन पाळणं, रोज थोडी प्रगती करणं, स्वतःच्या चुका स्वीकारणं आणि नवीन गोष्टी शिकणं, या गोष्टी असतात ज्या आत्मविश्वास तयार करतात. बरेच जण हे आयुष्यभर दुसऱ्यांच्या कथेमध्ये साईड कॅरेक्टर बनून राहतात. ते स्वतःचे निर्णय घेण्यास घाबरतात, स्वतःचं मत व्यक्त करण्यास घाबरतात, स्वतःचं स्वप्न जगण्यास घाबरतात, कारण त्यांना अपयशाची भीती असते. पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की अपयश ही कथा संपल्याची खूण नसते, अनेकदा ती नवा अध्यायाची सुरुवात असते. आपण स्वतःकडे कसं पाहतो यावर आपलं आयुष्य डिपेंडेंट असतं. जर आपण स्वतःला सतत कमी समजत राहिलो तर संधी समोर असूनही आपण मागे राहतो, पण जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करतो तेव्हा आयुष्य बदलायला लागतं. आज अनेक तरुण मानसिक ताणातून जात आहेत. त्यांना सतत असं वाटत राहतं की आपण पुरेसे नाही आहोत. पण पुरेसं असण्याची व्याख्या कोण ठरवतं? समाज, सोशल मीडिया की आपण स्वतः? खरं पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी खास असतं, फक्त स्वतःकडे योग्य नजरेनं पाहण्याची गरज असते. मंडळी, खूप वेळा आपण आपल्या भूतकाळामध्ये स्वतःला मर्यादित करतो. माझ्याकडून होणार नाही, मी एवढा हुशार नाहीच आहे, माझं नशीबच चांगलं नाहीये, माझ्याकडे साधनच नाहीयेत, अशा अनेक गोष्टी आपण स्वतःलाच सांगत राहतो. पण माणसाला पुढे नेणारं सर्वात मोठं साधन म्हणजे त्याची जिद्द. मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे स्वतःच्या जीवनामध्ये सक्रिय होणं, फक्त स्वप्न पाहणं नाही तर त्या स्वप्नांसाठी प्रयत्न करणं, फक्त प्रेरणादायी व्हिडिओ पाहणं नाही तर स्वतःच्या जीवनात कृती करणं. खऱ्या अर्थानं मुख्य पात्र म्हणजेच मेन कॅरेक्टर होण्यासाठी स्वतःच्या मनाची काळजी घेणं आवश्यक आहे. मानसिक आरोग्य, भावनिक स्थैर्य आणि स्वतःसोबतचा संवाद खूप महत्वाचा आहे, कारण बाहेरचं जग जिंकण्यासाठी स्वतःच्या मनामध्ये शांतता असणं आवश्यक आहे. मंडळी, आपल्याला असं सतत वाटत राहतं की आयुष्य सुरू करण्यासाठी योग्य वेळ येईल, पण आयुष्य वाट पाहत नाही. योग्य वेळ ही निर्माण करावी लागते, पहिलं पाऊल टाकावं लागतं. सुरुवात छोटी असली तरी चालते, कारण मोठ्या कथा नेहमी छोट्या सुरुवातीपासूनच सुरू होतात. स्वतःची कथा लिहिताना तुलना टाळणं खूप महत्वाचं आहे, कारण तुलना आत्मविश्वास कमी करते. सोशल मीडियावर दिसणारं प्रत्येक यश हे वास्तव नसतं. प्रत्येकाला आपापले संघर्ष असतात. आपल्या जीवनात काही लोक प्रेरणा देतात तर काही लोक धडा शिकवतात, काही लोक कायमचे सोबती राहतात तर काही फक्त काही काळासाठी येतात, पण प्रत्येक भेट आपल्याला काहीतरी शिकवून जाते. खूप वेळा आयुष्यात काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत, पण प्रत्येक अपूर्ण स्वप्न आपल्याला नवं काहीतरी शिकवतं. प्रत्येक कठीण प्रसंग आपल्याला अधिक मजबूत बनवतो. कधी कधी स्वतःसाठी वेळ काढणं आवश्यक असतं.

0: It's happening, baby.
1: मित्रांनो, जीवनात यश मिळवण्यापेक्षा स्वतःला न हरवणं हे अधिक महत्वाचं आहे. मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे फक्त स्वतःसाठी जगणं नाही, तर ती म्हणजे स्वतःसोबत इतरांच्याही आयुष्यात प्रकाश निर्माण करणं, आपल्या यशामुळे इतरांना प्रेरणा मिळणं, आपल्या शब्दांमुळे कोणाला तरी धीर मिळणं. आजच्या धावपळीच्या जगात आपण सगळेच खूप व्यस्त आहोत, पण प्रत्येकाला आतून एक गोष्ट हवी असते, ती म्हणजे स्वतःचं आयुष्य अर्थपूर्ण वाटावं. आणि आयुष्याला अर्थ मिळतो तो फक्त प्रसिद्धीने नाही, तर अनुभवांनी, नात्यांनी, संवेदनशीलतेनं आणि स्वतःच्या प्रामाणिक प्रयत्नानं. तुम्ही कोणत्याही टप्प्यावर असाल, कितीही संघर्ष करत असाल, तरी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुमची कथा अजून संपलेली नाहीये. आजचा कठीण दिवस हा कायमचा नसतो. परिस्थिती बदलते, माणूस बदलतो, विचार बदलतात आणि जीवन पुन्हा नव्याने सुरू होऊ शकतं. त्यामुळे स्वतःला सतत दोष देणं थांबवलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत परिपूर्ण होण्याचा हट्ट सोडला पाहिजे. स्वतःला थोडी मोकळीक दिली पाहिजे, कारण वाढ ही हळूहळू होत असते. आपलं आयुष्य हे खूप खास आहे. आपली कथा ही आपल्यासाठी

महत्त्वाची आहे, आपल्या स्वप्नांना अर्थ आहे आणि आपल्या स्वतःच्या आयुष्याचं मुख्य पात्र आपणच. त्यामुळे आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या अपेक्षेवर चालता कामा नये. स्वतःचे निर्णय आपल्याला घेता आले पाहिजेत, स्वतःचं मत तयार करता आलं पाहिजे, केलेल्या चुका स्वीकारल्या पाहिजेत आणि त्यातून शिकताही आलं पाहिजे. कारण तुम्ही किती वेळा पडता यापेक्षा तुम्ही किती वेळा पुन्हा उभे राहता हे महत्वाचं असतं. प्रत्येक वेळेस पुन्हा उभं राहणारा माणूसच स्वतःची कथा बदलतो. जग बदलण्यापूर्वी स्वतःच्या मनामध्ये प्रकाश निर्माण करणं गरजेचं आहे. त्यामुळे एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, आपलं आयुष्य ही कोणाच्या कॉपीसारखं असण्याची गरज नाही. आपली कथा ही वेगळीही असू शकते, आपला मार्गही वेगळा असू शकतो, पण जर आपण प्रामाणिकपणे जगलो, स्वतःवर विश्वास ठेवला आणि हार न मानता पुढे चालत राहिलो तर आपली कथा ही नक्कीच सुंदर बनेल. कारण प्रत्येकात एक असामान्य कथा असते, फक्त त्या कथेला जगण्याचं धाडस करता आलं पाहिजे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

ही कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलीकर. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते.

आत्ताच आपण युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम ऐकला. ही मुंबई केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकता येतील. यानंतर ठीक 6 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. त्या आम्ही सहक्षेपित करू.

0: केतन फडके यांची कुळ वहिवाट याविषयी संकेत चक्रदेव यांनी घेतलेली मुलाखत सकाळी 9:30 वाजता.
1: म्हणजे जेव्हा कुळ कायदा अस्तित्वात आला त्यावेळी लोक कसत होते पण त्यांच्या हक्काची नोंद कुठेही नव्हती. हा कुळ कायदा अस्तित्वात आल्यानंतर 1/4/1957 हा दिवस कृषक दिन किंवा टिलर्स डे म्हणून घोषित करण्यात आला.
0: तेव्हा नक्की ऐका कुळ वहिवाट याविषयी ॲडव्होकेट केतन फडके यांची संकेत चक्रदेव यांनी घेतलेली मुलाखत शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं आरती प्रभू यांचं गीत ऐकूया. संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं, चित्रपट निवडुंग.

याबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 6:20 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: पुनः एकवारम्। प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी ओस्लो नगरे तृतीये भारत नॉर्डिक शिखर सम्मेलने भागं भजितवान्, यस्योद्देश्यं प्रौद्योगिकी पुनर्नवीकरणीय ऊर्जा रक्षा व्यापार क्षेत्रे सुसहकारं सुदृढीकरणमस्ति। प्रधानमन्त्रिणा मोदिना स्वीडन देशस्य समकक्षीयेण उल्फ क्रिस्टर्सन इत्यनेन सह संयुक्त लेखे वैश्विक अनिश्चिततावधौ सहभागितायाः विषये अवधानं प्रदत्तम्। आईपीएल क्रिकेट क्रीडायामद्य सायंकाले जयपुरे राजस्थान रॉयल्स दलं लखनऊ सुपर जायंट्स दलं सम्मुखी करिष्यति इति वार्ताः।
1: .47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। 6:30 झाली आहेत। आता आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्याच्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा।

रूपरेषेनंतर लगेचच 6:35 लोकसंगीत, 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून, 7:30 आमचं घर आमचं शेत या शेतीविषयक कार्यक्रमात फळबाग कलमे बनवण्याकरता कोकण जलकुंड एक वरदान याविषयी डॉक्टर प्रवीण इंगळे यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत. 8:15 गझल, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:00 रजनीगंधा, 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित मनोहर चिमोटे यांचं एकल हार्मोनियम वादन, यामध्ये राग मधुकंस, पिलू ठुमरी आणि भैरवी ठुमरी. हे होते आमच्या आजच्या या दुसऱ्या सभेतले काही ठळक कार्यक्रम. आता आमच्या उद्याच्या कार्यक्रमांविषयी.

उद्या बुधवार दिनांक 20 मे 2026 आमच्या पहिल्या सभेत सकाळी 6:05 मंगल प्रभात 6:40 कृषीवाणी या शेतकरी बंधूंसाठीच्या दैनंदिन सूचनापत्रात काजू लागवडीविषयीची माहिती याचं पुनःप्रसारण 2:00 6:45 आरोग्यम धनसंपदा मुंबई केंद्रावरून याचं पुनःप्रसारण 2:05 6:50 परिसर हा पर्यावरणविषयक कार्यक्रम मुंबई केंद्रावरून याचं पुनःप्रसारण 2:10 6:55 आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा 7:00 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून 7:40 भावधारा 8:40 करिअर मंत्रा 9:00 लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीत 9:30 इंद्रधनुष्य 10:00 मराठी चित्रपट संगीत 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग 11:05 गाता रहे मेरा दिल

दुपारच्या सत्रात आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जाणारे कार्यक्रम याप्रमाणे: 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम, 1:05 गीत बहार, 1:40 भंडारा जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके आणि 2:30 नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीत. हे होते आमच्या उद्याच्या पहिल्या सभेतले काही ठळक कार्यक्रम.

ची जात कोकणातील शेतकऱ्यांसाठी वरदान, याविषयी डॉक्टर ज्ञानेश्वर जगताप यांची मुलाखत. 8:15 नाट्यसंगीत, 9:15 स्पॉटलाइट आणि 9:30 चर्चा का विषय है हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून. 10:00 रजनीगंधा आणि रात्री 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित जसराज यांचं गायन राग बागेश्री. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळेत प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. रूपरेषा आत्ताच आपण ऐकलीत. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. तसंच आम्ही बोलत आहोत 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIRLIVE मोबाईल ॲपवर सुद्धा. 6:35 झाली आहेत. आता लोकसंगीत. प्रथम संतोष नायक आणि वीणा बामणे यांनी गायलेली वेसावकर आणि मंडळींची पारंपरिक रचना ऐकूया. संगीतकार विजय कठीण.

उद्या आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:02 गीतसंध्या, 5:30 युववाणी हा युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम, 6:10 गीतबहार, 6:30 आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा, 6:35 लोकसंगीत, 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून, 7:30 आमचं घर आमचं शेत या शेतीविषयक कार्यक्रमात रत्नागिरी आठ भाता

0: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दी कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
1: वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध नामवंत कंपन्यांशी सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन
0: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध संपर्क 96 07 17 84 83

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: उषा मंगेशकर आणि सहकलाकार यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकूया. संगीतकार बाळ पळसुले.

0: कमी वेळात जास्त नफा,
1: बस एका क्लिक वर कमाल हसला।
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा।
4: कृष्णा शिंदे यांनी गायलेलं रमेश जंगम यांचं गीत ऐकूया, संगीतकार मधुकर पाठक।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7 वाजत आहेत. आता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दुप्पट तर द्विपक्षीय व्यापार चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुई यांचं निधन. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक 200% वाढली असून द्विपक्षीय व्यापारही चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं संयुक्त निवेदन करताना आज ते बोलत होते. हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी महत्वाची पावलं उचलल्याचं मोदी म्हणाले. भारत आणि नॉर्डिक देश यांच्या संशोधन आणि नवोन्मेष भागीदारी दृढ केली जाईल असंही मोदी म्हणाले.
1: भारत नॉर्डिक साझेदारी का एक महत्वपूर्ण स्तंभ हमारे व्यापक रिसर्च और इनोवेशन टाइज भी है. इसे सुदृढ़ करने के लिए हम साथ मिलकर यूनिवर्सिटी लैब्स और स्टार्टअप इकोसिस्टम के बीच लिंकेज बढ़ाएंगे.
0: तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेला आजपासून नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं सुरुवात झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह नॉर्वे स्वीडन आयर्लंड फिनलंड आणि डेन्मार्कचे प्रधानमंत्री या परिषदेत सहभागी झाले. या परिषदेआधी मोदी यांनी आयर्लंड फिनलंड डेन्मार्क या देशांच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा केली. आपल्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी आज सामंजस्य करार केले. NTPCL अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांसोबत सुमारे 6,50,000 कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार आहेत. यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक ही देशाला ऊर्जासंपन्न राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यात अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायला इच्छुक असलेल्या कंपन्यांना राज्य

शासन संपूर्ण सहकार्य देईल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावेही उपस्थित होते. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज केलं. भुवनेश्वर इथं पूर्व विभागीय कृषी परिषदेला ते संबोधित करत होते. जागतिक पातळीवर तणाव असूनही शेतकऱ्यांना पुरेसा खतपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातून खतं मिळवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे, असंही चौहान यावेळी म्हणाले. नीट यूजी परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी लातूरच्या आरसीसी क्लासच्या संचालकाच्या अल्पवयीन मुलाचीही सीबीआय कसून चौकशी करत आहे. या मुलानं यंदा नीट परीक्षा दिली होती. सीबीआयच्या पथकानं काल आणि आज क्लासची झडती घेऊन विविध कागदपत्रं आणि शैक्षणिक साहित्याची तपासणी केली. दरम्यान शिवराज मोटेगावकर आणि पी व्ही कुलकर्णी या दोघांच्या विरोधात आज लातूरमध्ये मनसेनं निदर्शनं केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी क्लाससमोर अंडी फेकली आणि विद्यार्थ्यांनी भरलेलं शुल्क त्यांना परत करावं अशी मागणी केली. भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत दुर्गम आणि आदिवासी भागातल्या 26 विद्यार्थ्यांची निवड नीट आणि जेईईच्या विशेष मोफत प्रशिक्षणासाठी करण्यात आली आहे. त्यात नीट परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी 11 मुलं 14 मुली तर जेईई परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी एका मुलीची निवड केली आहे. मार्च 2026 10वीची परीक्षा दिलेल्या आणि वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छणाऱ्या विद्यार्थ्यांची 22 मार्चला चाचणी परीक्षा झाली. यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची या मोफत प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. पुढची 2 वर्ष मुलांना हिंगोली जिल्ह्यातल्या शिरड शहापूर इथल्या शासकीय आश्रमशाळेत तर मुलींना वर्धा जिल्ह्यातल्या सिंधी रेल्वे इथल्या आश्रमशाळेत प्रशिक्षण दिलं जाईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रति लिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98 रुपये 64 पैसे तर डिझेल 91 रुपये 58 पैसे झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल 107 रुपये 59 पैसे दराने आणि डिझेल 94 रुपये 8 पैसे दराने मिळत आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीने उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली आहे. आखाती संकटांनंतर इंधन बचत, परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एकसंध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. या संदर्भात त्यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ जारी केला आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्रप्रथम या भावनेनं सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. पण आपल्या छोट्या छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा, शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, आठवड्यातून एक दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा. कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत, तेही पर्याय पडताळून बघा. परदेशातील प्रवास टाळा, अशी साधी सोपी कामे आपल्याला करायची आहे. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया, राष्ट्र प्रथम या भावनेने एकजूट होऊया.
0: पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींना सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला. जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात केली. तर भाजपानं या वाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी असल्याचं म्हटलं आहे. इंधन दरवाढीचा फटका जगातल्या सर्वच देशांना बसला आहे, तरीही भारतात इंधन दरात केवळ 4% वाढ झाली आहे असं भाजपाच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे.

माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज डेहराडून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे दोन वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. जयपूरमध्ये थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली, तर कोकणात तुरळक ठिकाणी किंचित वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा इथं 46.5 सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दुप्पट, तर द्विपक्षीय व्यापार चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं 3rd भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट

0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: .47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आपण ऐकत आहात आमच्या दुसऱ्या सभेचे कार्यक्रम. आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: या योजनेत आतापर्यंत 8,85,00,000 अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत. जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.
3: नारळातून हवंय भरघोस उत्पन्न, मग जुन्या पद्धतीने करा रामराम. स्वराज्य अग्रो सोबत मिळवा बँकेच्या एफडी पेक्षाही जास्त परतावा. संपर्क 80 80 18 82 18.
4: श्रोते हो, रविवार दिनांक 24 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात गड किल्ले आणि कळसुबाई शिखर सर करणाऱ्या अंजली पिलंडकर यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
5: लोक दुर्ग भ्रमंती करत असताना थोडं आपण सामाजिक भान राखलं पाहिजे, हे लोकांच्या लक्षात येत नाही. भरपूर सारे प्लास्टिक्स बॉटल्स वगैरे किंवा रॅपर्स घेऊन जाणार आणि अशा प्रकारच्या किल्ल्यांवर वगैरे टाकले जातात, ते तिथेच वापर करायचं, तिथेच टाकलं जातं लोकांकडून. मला असं वाटतं की आपण ज्या गड किल्ल्यांवर जातो ते तसेच अबाधित राखण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे.
4: बरोबर, तेव्हा जरूर ऐका रविवारी दिनांक 24 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ 1143 kHz तसंच 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
6: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे. मात्र लहरी हवामान, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम साखरेच्या दरांवर होत असतो. अलीकडेच 13 मे रोजी केंद्र सरकारनं स्थानिक बाजारपेठेत साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी तात्काळ प्रभावानं साखर निर्यातीवर बंदी घातल्याची अधिसूचना काढली. त्यानुसार 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत निर्यात बंदी लागू असेल. या निर्णयाचा ऊस उत्पादक शेतकरी, साखर उद्योगांवर काय परिणाम होणार आहे याचा वेध आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात घेणार आहोत. श्रोते हो, देशात साखरेचा तुटवडा पडू नये तसंच दर नियंत्रणात राहावेत या उद्देशानं हा निर्णय घेतला. त्याचा राज्याच्या साखर उद्योगावर दूरगामी परिणाम कसे असतील, ऊसाचे FRP आणि किमान विक्री मूल्य याचं गणित कसं बसेल याविषयी सांगत आहेत महाराष्ट्र राज्य सहकारी साखर उत्पादक संघाचे अध्यक्ष PR पाटील.
1: या वर्षी 1645 मेट्रिक लाख टनाचं गाळण झालेलं आहे आणि 99.20 मेट्रिक लाख टनाचं साखरेचं उत्पादन झालेलं आहे आणि राज्यातली सरासरी रिकव्हरी 9.49% आहे. 100 रुपये जरी FRP वाढवली असली सरकारनं, तरी सुद्धा शेतकरी ज्या संघटना आहेत त्या संघटना या वाढीबद्दल खुश नाहीत. आणि एका अर्थाने विचार केला तर ते बरोबर आहे, कारण ऊस पिकवायला लागणारा जे खर्च आहे तो दिवसेंदिवस वाढायला लागलेला आहे. खताचे दर वाढलेले आहेत, मजुरीचे दर वाढलेले आहेत, मशागतीचे दर वाढलेले आहेत, बियाण्याचे दर वाढलेले आहेत आणि पाणी पाण्याचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला ऊस शेती करणं परवडत नाही. त्यामुळे शेतकरी संघटना म्हणतात की FRP पुरेसे नाही, त्यामध्ये तथ्य आहे. तरी पण 100 रुपये वाढले त्याबद्दल म्हणजे मी सुद्धा फार मोठा समाधान आहे असं नाही. अजूनही FRP वाढवली पाहिजे, त्याच्या शेतकऱ्याला चांगला दर मिळणार नाही. पण त्याच्याच बरोबरीनं हे महत्वाचं आहे की एका बाजूनं नुसती FRP वाढवायची आणि MSP वाढवायची नाही. MSP म्हणजे मिनिमम सेलिंग प्राइस. FRP आतापर्यंत 6 वेळ आणि ही आता 7वी वेळ वाढवली. 2750 ची आता 3650 झाली. पण दुर्दैवानं MSP ज्याला म्हणतो आपण, साखरेची किमान किंमत ती 2900 होती, ती 3100 रुपयेच आहे. त्यामुळे FRP आणि साखरेचं लिंकअप करणं फार अवघड झालेलं आहे, कारण साखर उत्पादनाचा खर्च सुद्धा वाढलेला आहे. आमच्या महाराष्ट्र राज्य साखर संघाने 3 शेन कामाला लावून मध्यम प्रतीचे चांगल्या प्रतीचे सगळ्या कारखान्याचा उत्पादन खर्च काढला तर तो उत्पादन खर्च आज आता 4050 रुपये वरती जातोय एका क्विंटलचा. त्यामुळे किमान 41 ते 42 रुपये MSP केली पाहिजे अशी साखर उद्योगाची मागणी आहे. जे कारखाने प्रोफेशनल मॅनेजमेंटच्याकडे आहे, व्यावसायिक व्यवस्थापन आहे, त्याचबरोबर योग्य नियोजन आहे, आर्थिक काटकसर आहे, त्या कारखान्यातल्या सभासदांना वेळेवर दर मिळतो. साखरेची निर्यात बंदी केल्यामुळे जे साखरेचे दर कमी झाले त्याचा परिणाम, अनिष्ट परिणाम कारखान्यावर होणार आहे. आणि जर कारखान्यावर परिणाम झाला त्यात अनुषंगानं किंवा अपरिहार्यपणे शेतकऱ्यावर, ऊस तोडणी मजूर यांच्यावर आणि सगळ्या घटकावर होणार आहे. सगळ्याच घटकांना त्याचा फटका बसणार आहे. सरकारची घोषणा झाल्याबरोबर कोसळण्यापूर्वी जे दर क्विंटलला 3800 रुपये होते 3800, ते दुसऱ्या दिवशी 3700 रुपयावर गेले. आणि मार्केट हे सेंटिमीटर असते, त्यामुळे दर किती खाली जातील हे काही नक्की सांगता येणार नाही, पण निश्चितपणे दरावर परिणाम होणार आहे. शेतकरी, तुमची निर्यात बंदी झाली का, निर्यात बंदी चालू आहे का, त्याच्यावरती ऊस लागवड ठरवत नाही तर FRP किती आहे आणि FRP आपल्याला किती पैसे मिळतात याच्यावर शेतकरी ऊस लागवड ठरवत असतो. आणि दुसरा काय आहे, शेतकऱ्याला ऊस लावण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि ऊस एक कठोर पीक आहे, कुठल्याही रोगाला फारसं बळी पडत नाही. एक वेळ फक्त लष्करी आळीचा जर उपद्रव सोडला 10-15 वर्षापूर्वीचा, त्यानंतर असा रोग आलेला नाही. म्हणून शेतकरी ताबडतोबीने लगेच ऊसापासून बाजूला जातील अशी शक्यता नाही. पूर्णपणे इथेनॉलकडे वळणं हा दीर्घकालीन उपाय ठरू शकत नाही. याचं कारण असं आहे की हे सरकारी धोरणामध्ये सुद्धा एक अपयश आहे. कारण का, आपण सगळं कच्चं तेल जवळजवळ 85-86%

247.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर सुद्धा. 7:15 होत आहेत. आता वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: एकत्र त्याला आपण आयात करतो त्याला पर्याय म्हणून भारत सरकारने इथेनॉल आणि इथेनॉलचं ब्लेंडिंग 20% ब्लेंडिंग हे 2030 पर्यंत करायचं ठरवलं. साखर कारखान्यांना डिस्टिलरी काढायला सांगितल्या, कारखान्याने पैसे गुंतवले, कर्ज काढली, डिस्टिलरी काढल्या आणि जे 20% ब्लेंडिंग 2030 होतं ते साखर कारखान्याने 20% ब्लेंडिंग 2025 पूर्ण केलं. पण दुर्दैवानं काही कारण नसताना 2023 भारत सरकारनं ज्यूस्ट इथेनॉल आणि बी ह्यूट इथेनॉलनं बंदी आणली. त्यामुळे कारखान्याला त्यावेळेला फार मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे हे असं निव्वळ इथेनॉल असं नाही, ब्राझील सारखं साखर आणि इथेनॉल असं धोरण असलं पाहिजे. आणि दुसरं इथेनॉल हे तुम्ही आम्ही साखर कारखाने तयार करतो त्याचबरोबर सरकार आता मक्यापासून किंवा सडलेल्या तांदळापासून इथेनॉल करायला प्रोत्साहन द्यायला लागलेलं आहे आणि त्याचं जे वाटप आहे ते तयार होणाऱ्या 78% हे ग्रेन बेस्ड इथेनॉलला दिलेलं आहे आणि आम्हाला उसापासून करणाऱ्या इथेनॉलला फक्त 22% आहे. त्यामुळे साखर संघाची आमची मागणी नेहमी आहे की किमान 50% तरी करा. ऑइल कंपन्यांना 50% साखर कारखान्यातून तयार झालेले इथेनॉल घ्यायचे बंधन घाला आणि धान्यापासून तयार झालेलं घ्यायला 50% करा. हा जो भेद आहे 78% आणि 22% तो लवकरात लवकर काढावा अशी आमची मागणी आहे. जशी FRP वाढवली त्याच पद्धतीनं आता 3550 FRP असताना आम्ही 41 रुपयाची मागणी करत होतो परंतु आता 3650 FRP केल्यामुळे सरकारनं किमान MSP ही 45 रुपये केली पाहिजे, 4500. त्याशिवाय साखर कारखाने टिकू शकणार नाहीत. दुसरं FRP देण्यासाठी साखर कारखान्यांनी फार मोठी कर्ज काढलेली आहेत, त्या कर्जाचा बोजा एवढा आहे त्या कर्जाच्या बोजाचं रिकन्स्ट्रक्शन केलं पाहिजे आणि 2 वर्षाचा मॉनिटरिंग पिरियड आणि 9 वर्षाचे 11 वर्षाचे करून हप्त्याचे छोडून घेतले पाहिजेत. त्याचबरोबर 2004 2007 आणि 2011 साली केंद्र सरकारनं सॉफ्ट लोन दिलं त्या पद्धतीचं सॉफ्ट लोन दिलं पाहिजे आणि साखर कारखान्यांना मदत केली पाहिजे, तरच कारखाने या अरिष्टातून बाहेर पडतील.
1: श्रोते हो, साखर निर्यात, साखरेचे किमान विक्री मूल्य आणि इथेनॉल या तिन्ही आघाड्यांवर केंद्र सरकारचे धोरण आणि त्याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर झालेला परिणाम याविषयी माहिती देत आहेत सकाळ अॅग्रोवनचे संपादक रमेश जाधव.
2: हा जो निर्णय घेतलेला आहे की आधी फेब्रुवारीमध्ये निर्यातीचा कोटा वाढवला आणि आता मात्र थेट निर्यातीवर बंदी घातली, तर हे जे काही सरकारचं धरतीचं धोरण आहे त्याच्यामुळे साखर उद्योगावरती विपरीत परिणाम होणार आहे आणि ह्या वर्षी साखर उद्योगाची स्थिती आहे ती आधीच अडचणीची आहे आणि येणारा जो हंगाम आहे म्हणजे जो ऑक्टोबरमध्ये सुरू होईल त्या हंगामामध्ये निम्मे कारखाने गाळातून सुरू करू शकणार नाहीत अशी भीती राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत आधीच व्यक्त केलेली आहे. या निर्णयामुळे निर्यातीवरती परिणाम होईल कारण निर्यात बंदच आहे, त्याच्यामुळे कारखान्यांचं जे काही आर्थिक गणित आहे ते बिघडणार आहे, त्यामुळे कारखाने आणखी अडचणीत येणार आहेत. म्हणजे जे काही निम्मे कारखाने बंद राहतील असा अंदाज होता तर ती संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर असा होणार आहे की कारखान्यांकडून त्यांना जे ऊसाचे बिल दिले जातात ज्याला आपण FRP म्हणतो, फेअर अँड रिमुनरेटेड प्राईस, तर ती FRP थकवण्याचं प्रमाण वाढेल. म्हणजे सध्या जर आपण देशपातळीवर विचार केला तर साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची जवळपास 12,000 कोटी रुपयांची FRP थकवलेली आहे आणि महाराष्ट्रात ही रक्कम आहे 3,000 कोटींच्या घरात. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे साखर उद्योगांनी अडचणीत येऊन ही FRP थकवण्याचं प्रमाण आणखी वाढेल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर हा थेट परिणाम होणार आहे. सरकारने आता जे सांगितलं की फेब्रुवारीमध्ये म्हणजे 2.5 महिन्यापूर्वी त्यांनी निर्यातीचा कोटा वाढवला होता म्हणजे निर्यातीला प्रोत्साहन देण्याचं सरकारचं धोरण होतं आणि आता 2.5 महिन्यानंतर मात्र त्यांनी थेट निर्यात बंदी केली. तर एक कारण हे सांगितलं जातं की आधीचा जो ऊस उत्पादनाचा अंदाज होता तेवढं काही उत्पादन होणार नाही असं अपडेटेड अंदाज आलेला आहे आणि दुसरं म्हणजे IMD म्हणजे भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि बाकीच्या पण जे काही आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या हवामान विषयक एजन्सीज आहेत त्यांनी यंदा एलनिनो येईल असा अंदाज वर्तवलेला आहे. तर ते एलनिनोचं पूर्ण चित्र स्पष्ट होण्यासाठी मे महिन्याचा शेवटच्या आठवड्यापर्यंत वाट बघावी लागेल, त्यावेळेचा जो अंदाज आहे त्याच्यावर आपल्याला चित्र कळेल. परंतु सध्याचा जे प्राथमिक अंदाज आहे त्याप्रमाणे एलनिनो येईल आणि त्याचा यंदाच्या मान्सूनवरती परिणाम होईल असं एकंदर सरकारलाही भीती वाढते आणि त्याच्यामुळे मग ऊसाचं उत्पादन कमी होईल आणि परिणामी साखरेचं उत्पादन कमी होईल असं सरकारला वाटतं. परंतु सध्या जर बघितलं तर गेल्या वर्षीचा जो काही साखरेचा साठा आहे आणि यंदाचं जे उत्पादन आहे तर ते जर लक्षात घेतलं तर स्थानिक बाजारपेठेत काही साखरेची स्थिती चिंताजनक नाहीये, साखरेचे दर काही वाढायला भेटलेत अशी परिस्थिती अजिबात नाहीये. परंतु 2027 म्हणजे पुढच्या वर्षी साखरेची टंचाई निर्माण होऊन भाव वाढू शकतात अशी भीती सरकारला वाटते, त्याच्यामुळे आतापासूनच सावधगिरीचं पवित्रा म्हणून निर्यात बंदीचं जे काही निर्णय आहे ते सरकारने घेतलेला आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित आहे तेवढी जरी वाढत नसली तरी सातत्याने FRP मध्ये वाढ होते, परंतु दुसऱ्या बाजूला साखरेची किमान विक्री किंमत असते, ज्याला आपण मिनिमम सेल प्राइस असते.

0: म्हणते एमएसपी मात्र काही वाढलेली नाही. म्हणजे तर आपण जर बघितलं तर साधारण 2018-19 मध्ये प्रतिकूल 31 रुपये अशी ती साखरेची एमएसपी होती मिनिमम सेल प्राइस, ती आता पण तेवढीच आहे. तर त्यात वाढ करून ती 38 रुपये करावी अशी साखर उद्योगाची मागणी होती, पण ती काही सरकारने मान्य केलेली नाही. साखरेची जी काही देशांतर्गत बाजारपेठेमध्ये आपण विक्री करतो, कारखाने विक्री करतात, त्याची किमान विक्री मूल्य ते जैसे ते ठेवलेलं आहे आणि इथेनॉल बद्दल सुद्धा धरतोडीचं धोरण आहे, त्याच्यामुळे साखर उद्योग अडचणीत आलेला आहे आणि अनेक कारखाने असे आहेत की त्यांचा आर्थिक ताळेबंद पूर्णपणे बिघडलेला आहे. अशा कारखान्यांनी मग एफआरपी थकवलेली आहे आणि कायद्यानुसार एफआरपी थकवता येत नाही, त्याच्यामुळे मग साखर आयुक्तालय त्यांना नोटीसा बजावून त्यांची जी काही मालमत्ता आहे ती जप्त करून शेतकऱ्यांची बिलं अदा करण्याचे निर्णय घेऊ शकतो. परंतु त्याचा लॉंग टर्म इफेक्ट असा होतो की ते कारखाने बंद पडतात. कारखाने बंद पडले की मग तिथला जो काही ऊस उत्पादक शेतकरी आहे त्याला पुढच्या हंगामामध्ये प्रॉब्लेम होतो. त्यामुळे एफआरपी थकवली का तर थकवलेली आहे. म्हणजे देशभरामध्ये 12,000 कोटी रुपयाची एफआरपी थकवलेली आहे. हा आकडा खूप मोठा आहे आणि महाराष्ट्र हा त्याच्यामधलं सगळ्यात आघाडीचं राज्य आहे साखर उत्पादनामध्ये. तर तिथं 3,000 कोटी रुपयांची थकबाकी एफआरपीची आहे. त्याच्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तर दुहेरी कोंडी झालेली आहे. इकडे एफआरपी थकवलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला पुढच्या हंगामामध्ये काय होईल याच्याबद्दल अनिश्चितता आहे. साखरेसारखं जी कमोडिटी आहे त्याच्यामध्ये आपण ब्राझील नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे साखर उत्पादनामध्ये. तर अशा देशामध्ये जर समजा उत्पादन कमी झालं तर त्याचा परिणाम जागतिक बाजारावरती होतो. भारतामध्ये जर साखरेचं उत्पादन कमी झालं तर जगामध्ये साखरेचे रेट तेजीमध्ये येतात आणि अशा वेळेस जर आपल्याला आयात करण्याची वेळ आली आणि इथली गरज भागवण्यासाठी मग जर इथलं उत्पादन पुरत नसेल तर आपल्याला आयात करण्याची वेळ येऊ शकते. ह्याच्या आधी आपल्याला साखर आयात करावी लागलेली आहे. तर मग ज्यावेळेस भारतासारखा देश साखर आयातीसाठी पावलं उचलतो त्यावेळेस मग जगामध्ये दराचा भडका उडतो आणि आपल्याला महाग दरामध्ये ती साखर आयात करावी लागते. साखर आयात महाग दरामध्ये आयात केली आणि इथला जो तुटवडा आहे तो लक्षात घेतलं की मग इथल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये रेट खूप वाढतात. शेवटीमध्ये सगळा जो फटका आहे तो सर्वसामान्य ग्राहकांना होतो. त्याच्यामुळे कुठल्याही कमोडिटीमध्ये जे काही मागणी पुरवठ्याचं गणित आहे किंवा जे काही महागाईचं गणित आहे ते लक्षात घेऊन सरकारने समतोल साधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तरच मग शेतकऱ्यांना त्या कमोडिटीचं उत्पादन आणि क्षेत्र वाढवण्याचं प्रोत्साहन मिळू शकतं. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये एका टोकाचे निर्णय न घेता बॅलन्स जर दृष्टिकोन सरकारने ठेवला तरच त्याच्यामध्ये सोल्युशन निघू शकतो. हा जो निर्यातबंदीचा निर्णय घेतलेला आहे त्याचा फेरविचार करण्याची गरज आहे. हे सरकारने तातडीने करायला पाहिजे. दुसरं जे काय की साखर कारखान्यांची जी काही आर्थिक कोंडी आता झालेली आहे त्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी साखरेची जे काही किमान विक्री मूल्य आहे त्याच्यामध्ये वाढ करण्याची गरज आहे आणि या साखर कारखान्यांना निर्यातीसाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. निर्यातीसाठी त्यांना इन्सेंटिव्ह दिला पाहिजे. त्याचबरोबर इथेनॉलबद्दलचे काही धोरणात्मक निर्णय ते घेतले पाहिजेत आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जी एफआरपी आता जाहीर झालेली आहे ती खूप तुटपुंजी आहे. त्यामध्ये एफआरपी मध्ये पण वाढ करायला पाहिजे. परंतु साखर उद्योगाबद्दल जे काही धोरणात्मक निर्णय आहेत ते जर सरकारने घेतले नाहीत तरीही वाढवलेली एफआरपी देणं साखर कारखान्यांना शक्य नाहीये. त्याच्यामुळे साखर उद्योगासाठीचे धोरणात्मक निर्णय आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एफआरपी मध्ये वाढ असे दोन्ही निर्णय एकाच वेळी घेण्याची आवश्यकता आहे.
1: श्रोते, एकीकडे सरकार महागाई नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे शेतकरी आणि साखर उद्योगासमोर नवी आव्हानं उभी राहत आहेत. या निर्णयाचा पुढील काही महिन्यात नेमका काय परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. श्रोते हो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादक गौरी देशमुख, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

0: आत्ताच आपण वृत्तविशेष हा कार्यक्रम ऐकला.
1: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. 262.47 अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.

7:30 झाली आहेत. आता आमचं घर आमचं शेत हा शेतीविषयक कार्यक्रम. निवेदन केलंय विद्या तावडे यांनी.

नमस्कार नमस्कार शेतकरी मित्र हो, आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी विद्या तावडे तुमचं स्वागत करते. आज आहे मंगळवार, भारतीय सौरदिनांक 29 वैशाख, शके 1948, अर्थात 19 मे 2026. मंडळी, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हे गीत.

0: हे गीत गायलं होतं संतोष नायक आणि शैला चिखले यांनी. मंडळी, आपला कोकण परिसर हा फळबाग लागवडीसाठी प्रसिद्ध आहे, परंतु सध्या आपण बघतो की वाढत्या तापमानामुळे दुर्गम भागात फळझाडांची कलमं रोपं जगवणं फार जिकिरीचं बनलं आहे. यासाठीच डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं कोकण जलकुंड तंत्रज्ञान विकसित केलं आहे. आज आपण याविषयीच जाणून घेणार आहोत, तेव्हा ऐकूया फळबाग कलमे वाचवण्याकरता कोकण जलकुंड एक वरदान ही डॉक्टर प्रवीण इंगळे यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: मंडळी नमस्कार. मंडळी, आपली फळबाग जी आहे ती व्यवस्थितपणे कार्यरत राहावी, त्यातून आपल्याला चांगलं उत्पादन मिळावं यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो. आपल्या फळबागेमध्ये जी जी कलमं आपण लावलेली असतात ती वाचवण्याकरता पाण्याची फार आवश्यकता असते, तर त्यासाठी कोकण जलकुंड तंत्रज्ञान जे विकसित झालेलं आहे त्याविषयी आज आम्ही आपल्याला माहिती करून देणार आहोत. आणि त्यासाठी जलसिंचन आणि निचरा अभियांत्रिकी विभाग डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील प्राध्यापक आणि या विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रवीण इंगळे सर स्टुडिओमध्ये आलेले आहेत. चला तर मग आपण त्यांचं स्वागत करूया आणि फळबाग कलमं वाचवण्याकरता कोकण जलकुंड एक वरदान कसं ठरतंय, हे तंत्रज्ञान नेमकं कसं आहे या संदर्भात माहिती जाणून घेऊया. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर, या विषयाला अनुसरून सुरुवातीलाच आम्हाला सांगा की कोकण जलकुंड तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय आहे.
2: सर्वप्रथम आपण मला या विषयाबद्दल आमंत्रित केल्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने अतिदुर्गम भागामध्ये किंवा डोंगराळ प्रदेशामध्ये जी आंबा कलमे लागवड किंवा काजू कलमे लागवड शेतकरी करतात आणि त्यांचं जगण्याचं प्रमाण फार कमी आहे,

0: तर ती कलमे जगण्याकरता आपण एक तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे आणि त्या तंत्रज्ञानाला आम्ही कोकण जलकुंड हे नाव दिलेले आहे. तर ही कोकण जलकुंड हे जे काही तंत्रज्ञान आहे हे फार काही असं मोठं असं तंत्रज्ञान नसून त्याच्यामध्ये सर्वसामान्य शेतकरी पण ते स्वतः त्याच्यामध्ये त्यांच्या शेतामध्ये ते राबवू शकतात. तर या तंत्रज्ञानामध्ये आपण काय करतो की ज्या पद्धतीने छोटे शेत तलाव केल्या जातात त्याच पद्धतीचे छोटे खड्डे करून त्याच्यामध्ये प्लास्टिकचे अस्तरी कापड आपण टाकतो आणि त्याच्यामध्ये पावसाचं जे पाणी आहे जो पाऊस आपण जून महिन्यापासून तर साधारणपणे ऑगस्टच्या शेवटच्या महिन्यापर्यंत येतो तो पाणी आपण पूर्णतः त्याच्यामध्ये साठवतो आणि हे साठवलेलं पाणी नंतर मग कलमांना ज्यावेळेस त्या कलमांना पाण्याची उपलब्धता नसते त्यावेळेस आपण हे पाणी त्या कलमांना देतो. तर हे जे काही तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानास आपण कोकण जलकुंड असे म्हणतो.
1: अच्छा, म्हणजे अतिशय सोप्या पद्धतीचं हे तंत्रज्ञान आहे असं म्हणायला हरकत नाही, क्लिष्ट काय नाहीये त्यामध्ये.
0: हे तंत्रज्ञान एकदम सोपं सुटसुटीत आहे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असं आहे.
1: नक्कीच. बरोबर, याची अजून काही वैशिष्ट्ये सांगता येतील का?
0: हा, कोकण जलकुंड जे आपण विकसित केलेले तंत्रज्ञान आहे याचा मुख्य उद्देश असा आहे की जर आपण बघितलं तर साधारणतः जून महिन्यापासून तर ऑगस्ट महिन्यापर्यंत या 3 ते 4 महिन्यात कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होतो आणि साधारणतः हा पाऊस 3000 ते 3500 मिलीमीटर इतका पाऊस असतो. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या सर्व जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हा पाऊस होत असतो. परंतु एकदा काय पाऊस झाल्यानंतर उर्वरित हंगामामध्ये जर आपण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जमिनी बघितल्या तर ह्या जांभ्या जमिनी आहेत आणि यांचं पाणी धारण क्षमता ही अत्यंत कमी आहे आणि त्यानंतर मग पावसाळा गेल्यानंतर जी आपण कलमे लावतो शेतामध्ये त्या कलमांना पाण्याचा ताण बसतो आणि मग ही कलमं लावलेली ही जगत नाही. तर ही कलमं जगण्याकरता पावसाळ्यामध्ये जे साठवलेलं पाणी आहे कोकण जलकुंडामध्ये ते ही कलमं जगवण्यासाठी वापरतो. हा एक महत्त्वपूर्ण विषय आहे. दुसरा असा आहे की या तंत्रज्ञानाला कुठंही आपल्याला विद्युत पुरवठा लागत नाही किंवा बरेच वेळा असं होतं की डोंगरावर कुठंतरी बाग असते आणि तिथं विद्युत पुरवठा उपलब्ध नसतो. तर तिथेच जर आहे त्याच ठिकाणी आपण पाणी साठवण केली आणि त्या पाण्याचा वापर ही कलमं जगवण्यासाठी केली तर आपल्याला विद्युत पुरवठ्याची पण आवश्यकता नाही आणि जवळच पाण्याचा स्रोत असल्यामुळे शेतकऱ्यांना लांबून पाणी विकत आणावं लागत नाही किंवा अत्यंत खर्चिक बाब ही अशी नाही आहे त्याच्यासाठी स्वतंत्र असे मजदूर किंवा मनुष्यबळ लागत नाही. तर ही या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य आहे. आणि याच्यामध्ये अजून एक खास बाब अशी आहे या तंत्रज्ञानाची की याच्यासाठी काही फार मोठं तुम्हाला विशिष्ट अशी टेक्नॉलॉजी किंवा वस्तू किंवा असं काही लागत नाही. तर याच्यासाठी आपल्याला फक्त एक प्लास्टिकचं आच्छादित कापड लागतं आणि त्याच्यामध्ये आपण पावसाचं पाणी साठवतो आणि ते पाणी आपण पिकांना देतो.
1: बरोबर, म्हणजे अतिशय स्वस्त आणि कष्टविरहित असं म्हटलं तरी सुद्धा चालू शकेल. वा बरं सर, ही महत्त्वाची वैशिष्ट्ये तुम्ही सांगितलीतच, पण नेमकी हे जलकुंड तयार करायची काही पद्धत असेल तर त्याबद्दल काय सांगाल?
0: कोकण जलकुंड तयार करण्याकरिता प्रथम आपण डोंगर भागामध्ये थोडीशी सपाट जागा बघावी. ही जागा बघितल्यानंतर या जागेमध्ये 4 मीटर लांब, 1 मीटर खोल आणि 1 मीटर रुंद अशा पद्धतीचा एक चौकोनी आयताकृती त्याच्यामध्ये गड्डा करावा. हा गड्डा केल्यानंतर याचं जे घनफळ आहे ते साधारणतः 4 क्युबिक मीटर असं इतकं येते, म्हणजे त्याच्यामध्ये साधारणतः 4000 लिटर पाणी एका खड्ड्यामध्ये मावू
1: शकतं.
0: तर साधारणपणे एका वेळेस आपण 2 गड्डे करायचे आहेत असे जलकुंडाचे, 4x1x1, 4x1x1 या अनुसार हे गड्डे केल्यानंतर या गड्ड्यामध्ये जर आपण जांभ्या जमिनी जर आहेत, जांभ्या दगडाच्या जमिनी, तर याच्यामध्ये जो बारीक खडे किंवा दगड असतात हे अणकुचीदार असतात तर हे काढून घ्यावे आणि आपण त्याच्यामध्ये प्लास्टिक टाकायचं आहे. तर हे प्लास्टिक साधारण 400 मायक्रॉन ते 500 मायक्रॉन जे बाजारामध्ये उपलब्ध आहे आणि हे प्लास्टिक खूप मजबूत असते, याच्यामध्ये छान प्रकारे पाणी साठवल्या जातात आणि हे प्लास्टिक बारीक खडीने लवकर पंक्चर होत नाही किंवा त्याला छिद्र पडत नाहीत. तर हे कापड टाकण्यापूर्वी आपण त्या गड्ड्यामध्ये भाताचा जो पेंडा आहे याचा 15 सेंटीमीटर जाडीची गादी तयार करावी आणि ही त्याच्या जो बॉटमचा जो पोर्शन आहे हा तळभाग तळभागामध्ये ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर हे प्लास्टिक घालायचं आहे आणि नंतर चारही बाजूच्या ज्या साईड्स आहेत बाजूच्या चौफेर त्याच्यामध्ये देखील आपण पेंडा टाकायचा आहे, जेणेकरून या जलकुंडाच्या कापडाच्या चारही बाजूला आणि तळभागाला भातपेंड्याचं आच्छादन होईल आणि त्याच्यामुळे ती जी गादी तयार होते त्याच्यामुळे हे प्लास्टिकचं कापड एखाद्या वेळेस चुकून एखादा दगड किंवा अणकुजीदार हे असेल तर त्याच्यामुळे दगडामुळे ते पंक्चर होणार नाही, ही एवढी काळजी

0: येणे अत्यंत महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. त्यानंतर हे प्लास्टिक टाकल्यानंतर प्लास्टिक ज्यावेळेस जमिनीच्या पातळीवर येईल त्यावेळेस याच्या चारही बाजूला 30 सेंटीमीटर बाय 30 सेंटीमीटर बाय 30 सेंटीमीटरचा एक चर खोदायचा आहे आणि या चराची माती जलकुंडाच्या आतल्या बाजूला ठेवून जलकुंडाचं जे कापड आहे ते बाहेरच्या बाजूने घ्यायचं आहे आणि त्याचा एक उंच वटा तयार करून ते जमिनीमध्ये गाळून द्यायचं आहे. याच्यामुळे 30 सेंटीमीटरचा चारही बाजूला जलकुंडाच्या एक उंच बांध असा तयार होतो जेणेकरून पावसाळ्यामध्ये जमिनीवरून वाहून आलेलं जे पाणी आहे गढूळ पाणी आहे ते या जलकुंडामध्ये आत येणार नाही आणि याच्यामधलं पाणी स्वच्छ राहील. जलकुंडामध्ये जे पाणी आपण पावसाचं जे पाणी जमा केलेलं आहे एकूण पाणी साधारणतः एका जलकुंडामध्ये 4000 लिटर पाणी इतके मावते. आता यामध्ये जर आपण बाष्पीभवन या पाण्याचं होऊ द्यायचं नसेल तर याच्याकरता गवताची आच्छादनाची ताटी तयार करावी किंवा एक झाकण तयार करावं आणि हे जलकुंडावर ठेवावं जेणेकरून पाणी बाष्पीभवनाने उडून जाणार नाही.
1: सर, हे जे साठलेलं पाणी असतं ते पाऊस गेल्यानंतर जेव्हा सूर्यप्रकाश येतो तेव्हा त्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात व्हायला लागतं, तर ते कमी व्हावं म्हणून अजून काही उपाय आहे का? किंवा असंही होतं की मोकाट जनावरं असतात, कुत्रे वगैरे फिरत असतात, त्यांच्यापासून सुद्धा या पाण्याला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणजे ते पाण्यात पडले म्हणा किंवा त्यांनी पाणी प्यायलं समजा तर त्याने नुकसान होतं एक प्रकारे, तर त्यासाठी काय उपाययोजना करता येतील?
0: प्रथम आपण जे याच्यामध्ये जलकुंडामधलं जे पाणी आपण साठवतो त्याचे साधारणतः 4000 लिटर पाणी आपण त्याच्यामध्ये एका जलकुंडामध्ये राहतात. आपण 2 जलकुंड केले तर 8000 लिटर पाणी त्याच्यामध्ये साठवते. बरेच वेळा काय होतं की पाऊस गेल्यानंतर डोंगरदऱ्यांच्या भागामध्ये भटकी जनावरे, कुत्रे किंवा इतर रानटी जे जनावरे असतात यांना पाण्याचा जो वास येतो त्यामुळे ही या जलकुंडापर्यंत येतात आणि मग ती त्यामधलं पाणी पिण्याचा प्रयत्न करतात किंवा बरेच वेळा त्याच्यामध्ये ते पडतात आणि ती जनावरं जखमी होतात किंवा मरतात देखील. तर ते होऊ नये म्हणून आपण जलकुंडाच्या चारही बाजूला तात्पुरत्या स्वरूपातील जे काही आपल्याकडे उपलब्ध साधनसामुग्री आहे त्याचं एक कुंपण चारही बाजूला या जलकुंडाच्या बाजूला तयार करायचं आहे. दुसरं म्हणजे याच्यावर मी प्रथम आधी सांगितलेलंच आहे की याच्यावर आपण एक गवताची ताटी टाकावी जेणेकरून पाण्याचं बाष्पीभवन हे होईल. परंतु याच्यामध्ये जर समजा आपण उंडीचं तेल किंवा नीम तेल किंवा मोहरीचं तेल जर याच्यामध्ये टाकलं तर त्याच्या एक पाण्यावर तवंग येतो आणि या तवंगामुळे पण बाष्पीभवन कमी होते आणि या तेलाला एक विशिष्ट असा वास असतो,
1: उग्र वास
0: असतो. तर तो वास आल्यामुळे जनावरं ते पाणी शक्यतो पीत नाही. एवढी जरी आपण काळजी घेतली कुंपण घालणे, त्याच्यावर ताटी टाकणे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल वगैरे टाकलं तर आपण होणारं बाष्पीभवन आणि इतर जनावरांपासून होणारा त्रास आपण टाळू शकतो.
1: बरं, मग असं पाणी जेव्हा आपण फळझाडांना आपल्या कलमांना लावतो देतो तर त्यावेळी त्याचा कसा वापर करायचा?
0: आता याच्यामध्ये जे आपण 4 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर हे जे काय आपण त्या कुंडाचे जे आकारमान घेतलेलं आहे तर याच्यामागचा उद्देश असा आहे की साधारणपणे पावसाचं जे पाणी कोकण विभागात पडतं ते 3000 mm ते 3500 mm इतक्यामध्ये पडतो. आपण 4000 लिटर पाण्याचं स्टोरेज त्याच्यामध्ये केलेलं आहे. तर आपण पावसाळ्यानंतर साधारणतः ऑक्टोबर महिना झाल्यानंतर नोव्हेंबरपासून आपण या कलमांना संरक्षित जल देत असतो, ज्याला आपण कलमे वाचवण्याकरता दिलेलं पाणी, तर हे जे सेव्हिंग वॉटर जे आपण त्याला दिलेलं असते तर हे साधारणतः एका आठवड्यामध्ये एका कलमाला 10 लिटरच्या हिशोबाने आपण पाणी देतो. म्हणजे एका आठवड्यात 10 लिटर टोटल साधारणपणे जर पाऊस गेल्यानंतर पुढील हंगामापर्यंत म्हणजे मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत किंवा पावसाळा सुरू असतो एक साधारणतः 30 आठवड्याचा कालावधी लागतो. या 30 आठवड्यामध्ये प्रति आठवडा 10 लिटर या हिशोबाने 30 आठवड्याचे 3000 लिटर पाणी एका कलमाला पुरेसं होतं आहे. तर याच्याकरता आपण काय करतो की जे आपण 4000 लिटर पाणी त्याच्यामध्ये साठवलेलं आहे त्यातलं 1000 लिटर पाणी हे आपण बाष्पीभवनाने नाश होईल असं गृहीत धरून उर्वरित 3000 लिटर पाणी हे कलमांना उपलब्ध होईल या अनुसार करतो. आता याच्यामध्ये 10 कलमांना एक जलकुंड साधारणतः पुरेसं ठरतं. मग आपल्याकडे किती कलमं आहेत त्यानुसार आपण किती जलकुंड करावी हे आपण ठरवावे. तर मुख्यत्वे हे जे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे हे आपण आंबा आणि काजू या कलमांसाठी विकसित केलेलं आहे.
1: अच्छा, इतर झाडांना म्हणजे फणस आहे म्हणा किंवा
0: त्यांना पण आपण हे वापरू शकतो, फणस किंवा इतर झाडांना पण वापरू शकतो. परंतु पाण्याची जी मात्रा आहे ती थोडीफार कमी जास्त होत असते पिकाचा प्रकार किंवा कलमांचा प्रकार

0: त्यानुसार बदलतंय, तर त्यानुसार थोडंफार पाणी कमी जास्त होतं. शेतकरी हे तंत्रज्ञान स्वतःच्या शेतात स्वतःच राबवता येतात, त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात पण हे राबवू शकतात.
1: बरोबर आहे. बरं, एक महत्त्वाचा मुद्दा की हे जलकुंड तयार करण्यासाठी अतिशय कमी खर्च येतो सुरुवातीलाच तुम्ही म्हटलात, पण तो नेमका किती होतो साधारण?
0: आता याच्यामध्ये ज्या मुख्य बाबी आहेत खर्चाच्या, त्याच्यामध्ये फक्त सर्वात मुख्य जो खर्च आहे तो आहे ते प्लास्टिकचा जो आहे, जे अस्तरीकरण आपण जे करतो त्याचा सगळ्यात जास्त खर्च आपल्याला येतो. तर बाजारामध्ये विविध प्रतीच्या आणि गुणवत्तेचे प्लास्टिक मार्केटमध्ये उपलब्ध आहे, परंतु या तंत्रज्ञानाकरता आपण 500 मायक्रॉनचं जे प्लास्टिक कापड आहे, HDPE ज्याला हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन कापड म्हणतात, आणि 500 मायक्रॉनचं हे आपण वापरतो. या कापडाचं जे आयुष्यमान आहे हे साधारणतः 5 ते 6 वर्ष आहे. जर हे प्लास्टिक तुम्ही कोणत्याही प्रकारचं पंक्चर किंवा त्याला काही इजा झाली नाही तर 5 ते 6 वर्ष तुम्ही सहजपणे ते वापरू शकता. आणि हा जो कापड लागतो हा साधारणतः 7 मीटर बाय 4 मीटर इतका कापड लागतो, म्हणजे ज्याला आपण म्हणतो 28 स्क्वेअर मीटर इतका कापड लागतो. तर बाजारात विविध कंपन्या त्यांची गुणवत्ता आणि याच्यावर त्याच्या किमती ठरत असतात. तसंच महाराष्ट्र शासनाने या बाबतीत कृषी विभागाने सबसिडीमध्ये सदरचे जलकुंड हे शेतकऱ्यांकरता उपलब्ध आहे. हे तंत्रज्ञानाला सबसिडी मिळू शकते याच्यामध्ये. आणि हा एक खर्च झाला प्लास्टिकचा. दुसरा खर्च झाला तुम्हाला खोदकामाचा. खोदकाम शेतकऱ्यांनी स्वतः केलं तर फार स्वस्त पडेल. मजुराद्वारे जरी केलं तर 4 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर इतकाच एक गड्डा करायचा आहे. साधारणतः 2 गड्डे एका ठिकाणी केले तर त्याच्यामध्ये 8000 लिटर पाणी मावते, आणि त्याच्यासाठी जो काही स्थानिक मजुरांचा जो काही खर्च आहे त्यानुसार त्याला आपल्याला तितके खर्च येऊ शकतो. भाताचा पेंडा शेतकऱ्यांकडे उपलब्ध असतो, त्यामुळे त्याच्या आपण याच्यामध्ये किंमत गृहीत धरलेली नाही. आणि त्याला जे लागणारं कुंपण वगैरे आहे ते शेतकरी उपलब्ध साहित्यातूनच करू शकतो. म्हणजे फार मोठं असं काही हे खर्चिक तंत्रज्ञान नाही आहे. याच्यामुळे मुख्य खर्च हा प्लास्टिकचा आणि खोदकामा
1: एवढाच आहे. आणि फायदे अर्थातच अनेक आहेत की पुन्हा पाण्याची उपलब्धता मिळू शकते, आणि शिवाय लांबून पाणी आणणं हा जो त्रास आहे तो वाचू शकतो.
0: हो हो.
1: बरं सर, हे जलकुंड आहे कोकण जलकुंड, ते शक्यतो आंबा आणि काजूच्या कलमांसाठी प्रामुख्याने वापरलं जातं. तर मला असं सांगा की झाडांचं जे वय असतं, म्हणजे 1 वर्षाचं झाड 2 वर्षाचं झाड, त्यानुसार पाण्याच्या मात्रा बदलत जातात, तर त्या संदर्भात या जलकुंडाचा कसा उपयोग करून घेता येईल?
0: जसं मी आधीच सांगितलेलं आहे की जलकुंडाचं जे आकारमान आम्ही ठरवलेलं आहे ते 4000 लिटरचं ठरवलेलं आहे. तर साधारणपणे 10 कलम 1-30 आठवड्यापर्यंत एका जलकुंडावर आपण भिजवू शकतो किंवा त्यांना पाणी देऊ शकतो. तर याच्यामध्ये जी आठवड्याची पाण्याची जी आहे, एकूण मागील 20-25 वर्षाच्या हवामानाच्या आधारित जे काही घटक आहेत त्याच्यावरून आपण या कलमांची पाण्याची गरज काढलेली आहे, आणि ती साधारणतः प्रति आठवडा 10 लिटर इतकी आपण गृहीत धरलेली आहे. तर 10 लिटर प्रति झाड याने 10 झाडांसाठी आणि 3000 लिटर 30 आठवड्यासाठी, तर यानुसार आपण ते पाणी पिकांना देत असतो. आता ज्यावेळेस सुरुवातीला कलम एकदम लहान असतात तर त्यांची पाण्याची गरज फार कमी असते, 0.5 लिटरपासून ते 1.5 लिटर, किंवा मोठी जर थोडी कलम झालेली असती 3 किंवा 4 वर्षाची तर त्यांना आपण 3 ते 4 लिटर पाणी प्रति आठवडा देत असतो. मुख्यत्वे यांचं सिंचनासाठी नसून ही जी कलमं आहेत ही जगली पाहिजेत, आणि सुरुवातीचे 4 ते 5 वर्षाचा जे कालावधीचा जो पिरियड आहे हा अत्यंत क्रिटिकल कालावधी असतो या कलमांचा जगण्याकरता. तर त्याकरता संरक्षित जल या पिकांना उपलब्ध व्हावं म्हणून हे तंत्रज्ञान आपण विकसित केलेलं आहे.
1: बरं सर, या झाडांना जे पाणी घालणं अपेक्षित असतं आठवड्यातून 10 लिटर असं तुम्ही म्हणालात सरासरी, किंवा 5 लिटर, तर ते एकदाच द्यायचं असतं की रोज द्यायचं डिवाइड करून, काय नेमकी पद्धत असते?
0: आता आपण जसं साधारणतः एका झाडाला 10 लिटर पाणी प्रति आठवडा असं या आपण सांगितलेलं आहे, परंतु हे पाणी प्रति आठवडा न देता जर आपण प्रत्येक दिवस थोडं थोडं 1-2 लिटर पाणी जरी दिलं झाडाला तरी चालते. परंतु बरेच वेळा असं होतं की शेतकऱ्यांकडे तेवढा वेळ नसतो की रोज जाऊन सर्व कलमांना पाणी देणं, किंवा मजूर घेतलं तर ते अत्यंत खर्चिक बाब होते. तर म्हणून शेतकऱ्यांनी 1 किंवा 2 दिवसाआड पाणी जरी कलमांना दिलं तरी चालेल, फक्त पाणी देत असताना शेतकऱ्यांनी एक विशेष काळजी घ्यावी की झाडाच्या बाजूला चारी बाजूला जे आपण आळं करतो त्या आळ्यामध्ये गवताचं आच्छादन करावं, म्हणजे दिलेल्या पाण्याचं एकदम बाष्पीभवन होणार नाही आणि ते पाणी तिथंच साठून राहील. हे एक तंत्रज्ञान आहे, म्हणजे आपण त्याला मल्चिंग असं म्हणतो, जे आच्छादन द्यायचं आहे त्याला गवताचं, त्याच्यामुळे पाणी उडून जाणार नाही. दुसरं एक तंत्रज्ञान आपण त्याला आपण म्हणतो की दोन्ही

0: झाडाला जमिनीच्या आत पाणी द्यायचं, म्हणजे भूपृष्ठीय. भूपृष्ठीय म्हणजे ठिबक सिंचन या पद्धतीने पण आपण पाणी देतो, परंतु ज्या ठिकाणी विद्युत पुरवठा उपलब्ध नाही आणि जलकुंडामधलं पाणी आपण जसं उंच सकल भाग आहे तर दुर्गम भाग आहे, तर अशा ठिकाणी मग ठिबक सिंचन तंत्रज्ञान तुम्ही वापरू शकत नाही. मग त्याऐवजी आपण जमिनीच्या आत थोडं एक PVC किंवा बांबूचा एक पाईप आत टाकून घ्यायचा आणि त्याच्या आत 1 ते 1.5 लिटर पाणी 2 किंवा 3 दिवसाच्या अंतराने त्या झाडाच्या कार्यक्षम मुळांच्या भागामध्ये द्यायचं. म्हणजे जे पाणी बाष्पीभवन होणार आहे ते होणार नाही आणि ते कार्यक्षम भागांमध्येच ते पाणी मुळांना उपलब्ध होईल. तर ते देखील आपण PVCचा पाईप किंवा बांबूचा एखादा तुकडा जर आपण मुळांच्या शेजारी लावला तर त्याच्यातून आपल्याला पाणी देता येते.
1: हाही एक चांगला उपाय आहे.
0: किंवा बरेच वेळा आपण जलकुंडाचं जे पाणी आहे, एखादी प्लास्टिकची बॉटल किंवा एखादं मातीचं मडकं जमिनीमध्ये आत गाळून घेऊन त्याच्यामध्ये पण 1 ते 1.5 लिटर पाणी आपण टाकून ते पाणी झाडाला सतत उपलब्ध राहील याची आपण दक्षता घेऊ शकू.
1: यातला मुख्य उद्देश आहे की झाड जगावं
0: असं,
1: कारण अगदी लहान वयाची जेव्हा झाडं असतात तेव्हा पाण्याशिवाय त्यांना पर्याय नसतो.
0: सुरुवातीच्या काळामध्ये जी कलमं असतात ही नाजूक आणि कमकुवत असतात, त्यांची वाढ आणि मुळांची वाढ होण्याकरता आपल्याला सिंचन किंवा पाणी संरक्षित जल त्याला देणे अत्यंत आवश्यक आहे. यासोबत आपण थोड्या प्रमाणात विद्राव्य खतांचा पण देखील वापर करू शकतो. त्या झाडाच्या बाजूला आपण ऑर्गॅनिक मॅटर जे आहे ते देखील आपण त्याच्यामध्ये झाडाच्या मुळांशी ठेवावं, जेणेकरून काय होईल की शेणखत वगैरे टाकलं तर ते पाणी धरून ठेवते झाडांच्या.
1: बरोबर, म्हणजे अशा अनेक छोट्या छोट्या उपायांनी आपण झाडाचं आयुष्य वाचवू शकतो. बरं सर, ही सगळी जी माहिती आपण आता सांगितलीत त्याविषयी जर अजून काही जाणून घ्यायचं असेल आमच्या शेतकऱ्यांना, किंवा एकूण जलकुंड कसं कार्य करतं आणि एकूण, तर ती माहिती त्यांना कशी उपलब्ध होईल?
0: डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांनी जलकुंडाच्या बाबतीमध्ये काही छोटी घडीपत्रिका तयार केलेल्या आहेत. त्या घडीपत्रिका विद्यापीठाच्या विस्तार विभागाकडे उपलब्ध आहेत, शेतकऱ्यांना तिथून उपलब्ध होतील. परंतु बऱ्याच वेळा असं होते की शेतकऱ्यांना ते घडीपत्रिका जरी मिळाली नाही तरी आमच्या विद्यापीठांनी विकसित केलेल्या सगळे तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार होण्याकरता फेसबुक आणि यूट्यूब चॅनल सुरू केलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही गुगलवर जर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ एवढा जरी शब्द टाकला आणि फेसबुक किंवा यूट्यूब चॅनल हे जरी तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला ते चॅनल उपलब्ध होऊन जाईल आणि त्याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला विद्यापीठाने विकसित केलेले विविध तंत्रज्ञान, विविध फळझाडांच्या जाती किंवा वाण किंवा इतर तंत्रज्ञान, मशनरी यांची सर्व माहिती तुम्हाला एका क्लिकवर उपलब्ध आहे. तरी माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की त्यांनी विद्यापीठाच्या या फेसबुक आणि यूट्यूब चॅनलचा सबस्क्राईब करावं आणि तंत्रज्ञानाचा जो काही त्यांना माहिती हवी आहे ती त्यांच्या एका क्लिकवर उपलब्ध होईल.
1: नक्कीच, म्हणजे शेतकऱ्यांनी याचा फायदा उठवायला हवा.
0: हां, फायदा घ्यायला हवा.
1: बरोबर. आणि केवळ हे जलकुंड तंत्रज्ञानच नव्हे तर शेतीशी निगडीत अशा सगळ्या गोष्टी इथं उपलब्ध आहेत.
0: हां, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ जवळजवळ सगळ्याच फळपिकांवर विविध तंत्रज्ञानावर काम करत असतं आणि हे तंत्रज्ञान बऱ्याच वेळेस आपल्या कोकण विभागातील शेतकऱ्यांना फारच उपयुक्त ठरतं. तर त्या तंत्रज्ञानाची त्यांना संपूर्ण माहिती होण्याकरता विद्यापीठाद्वारे यूट्यूब चॅनल आणि फेसबुक हे विकसित करण्यात आलेलं आहे. तर शेतकऱ्यांनी त्याचा जरूर उपयोग करून घ्यावा.
1: नक्कीच. तर शेतकरी मित्रांनो, इंगळे सरांनी आज जी माहिती सांगितली जलकुंडाबाबत त्याचा आपल्या फळबागेला नक्कीच फायदा होणार आहे. तर या संदर्भात तुम्ही नक्की विचार करा आणि आपली फळबाग कलम वाचवण्याकरता या कोकण जलकुंड तंत्रज्ञानाचा नक्कीच वापर करून घ्या. सर, आज आपण इथे आलात आणि आमच्या सर्व शेतकरी बांधवांना अतिशय उपयुक्त माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: फळबाग कलमे वाचवण्याकरता कोकण जलकुंड एक वरदान ही डॉक्टर प्रवीण इंगळे यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. बरं तर मंडळी, याबरोबरच आजचा आपला आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम संपला. नमस्कार.

आमचं घर आमचं शेत हा शेतीविषयक कार्यक्रम आपण ऐकलात. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात अखिल भारतीय नाट्य परिषद रत्नागिरी आयोजित नटवर्य कैलासवासी रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्य स्पर्धेविषयी सांगत आहेत कोकणातील ज्येष्ठ अभिनेत्री अनुया बाम.
2: ह्या गावागाव स्पर्धा आम्ही म्हणजे आयोजन केलेलं आहे ना, प्रत्येक गावात आम्ही जातो परीक्षक म्हणून. तर अशा ठिकाणी आम्हाला असे अनेक कलाकार दिसतात, आढळून येतात की अरे हा कलाकार इथे उत्सवाच्या नाटकात इतकं चांगलं काम करतोय, तर हा एखाद्या सिरियल किंवा चांगल्या नाटकात सुद्धा चांगलं काम करू शकेल. याला
1: त्यांच्याशी संवाद साधला अनघा मगदूम यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. श्रोते हो ही मुलाखत ऐकूया मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर. ट्यून करा 1143 किलोहर्ट्सवर किंवा 101.5 MHz FM वाहिनीवर किंवा न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
3: आकाशवाणीच्या गौरवशाली प्रसारणाच्या 90व्या वर्षपूर्ती निमित्त आकाशवाणी रत्नागिरी घेऊन येत आहे विशेष सुगम संगीत मैफिल.
4: बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:00 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.
3: गायक कलाकार वैदेही करंबेळकर आणि अभिजित नांदगावकर.

0: तेव्हा सुरांनी नटलेल्या या अविस्मरणीय सोहळ्यामध्ये तुम्हीही आमच्या सोबत नक्की सहभागी व्हा.
1: बुधवारी 20 मे 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजता
2: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दशकभरात दुप्पट तर व्यापार चारपटीनं वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन। महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार। 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित। रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं शेतकऱ्यांना आवाहन। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ। आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन। गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक 200% वाढली असून द्विपक्षीय व्यापारही चौपटीनं वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं। नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं संयुक्त निवेदन करताना ते आज बोलत होते। हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी महत्वाची पावलं उचलल्याचं मोदी म्हणाले। भारतानं ऑक्टोबर 2025 नॉर्वे आइसलंड या देशांसोबत व्यापार आणि आर्थिक करार केले, तसंच काही महिन्यांपूर्वीच युरोपियन युनियनसोबतही मुक्त व्यापार करार केला। या महत्वाकांक्षी कराराद्वारे एका सुवर्णयुगाची सुरुवात होत आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले। भारत आणि नॉर्डिक देश यांच्यात संशोधन आणि नवोन्मेष भागीदारी दृढ केली जाईल, असंही मोदी म्हणाले।
1: भारत नॉर्डिक साझेदारी का एक महत्वपूर्ण स्तंभ हमारे व्यापक रिसर्च और इनोवेशन टाइज भी है। इसे सुदृढ़ करने के लिए हम साथ मिलकर यूनिवर्सिटी लैब्स और स्टार्टअप इकोसिस्टम के बीच लिंकेजेस बढ़ाएंगे।
0: तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद आज नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं झाली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह नॉर्वे, स्वीडन, आइसलंड, फिनलंड आणि डेन्मार्कचे प्रधानमंत्री या परिषदेत सहभागी झाले। या परिषदेआधी मोदी यांनी आइसलंड, फिनलंड, डेन्मार्क या देशांच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा केली। आपल्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील। इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत। महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी आज सामंजस्य करार केले। NTPCL अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांसोबत सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार आहेत। यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे। शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज केलं। भुवनेश्वर इथे पूर्व विभागीय कृषी परिषदेला ते संबोधित करत होते। अनुदानित खतांचा गैरवापर करणाऱ्या तसंच बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतांचा पुरवठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश चौहान यांनी यावेळी दिले। केंद्र सरकारनं खत अनुदानासाठी 39,000 कोटी रुपयांना मंजुरी दिल्याचंही चौहान यांनी सांगितलं। येत्या 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली इथं भारताच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ब्रिक्स परिषदेला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन उपस्थित राहणार आहेत। दक्षिण आफ्रिकेतल्या रशियन दूतावासानं समाज माध्यमावर ही माहिती दिली। पुतीन यांची केवळ 1 वर्षातली ही दुसरी भारत भेट असेल। गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावारो यांनी भारताला भेट दिली आणि ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभाग घेतला। नीट UG फेरपरीक्षा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली। ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई

या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रतिलिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98 रुपये 64 पैसे तर डिझेल 91 रुपये 58 पैसे झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल 107 रुपये 59 पैसे दराने आणि डिझेल 94 रुपये 8 पैसे दराने मिळत आहे. या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस

0: ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी असल्याचं म्हटलं आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज डेहराडून इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 लष्करात दाखल होऊन ते 1991 मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. छत्तीसगडमधला बस्तर विभाग येत्या 5 वर्षात देशातलं सर्वात जास्त विकसित आदिवासी क्षेत्र असेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते आज जगदलपूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. बस्तर नक्षलमुक्त झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारनं या परिसराच्या विकासाची योजना आखली असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: 19 मई 2026 की ये तिथि है कि जहां से नक्सल प्रभावित क्षेत्र में संपूर्ण विकास की परिकल्पना को लॉन्च किया जा रहा है. बस्तर के 7 जिले को नक्सलवाद से मुक्त कराने के लिए भारत सरकार के द्वारा यहां पर करीब करीब 200 सुरक्षा कैंप बनाए.
0: त्याआधी आज सकाळी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय मंडळाची 26वी बैठक जगदलपूरमध्ये झाली. छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री तसंच वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी बैठकीला उपस्थित होते. अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ आज जाहीर झाले. दोन्ही प्रकारांसाठी कर्णधार म्हणून शुभमन गिल तर उपकर्णधारपदी KL राहुलची निवड करण्यात आली. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली आहे तर एकदिवसीय संघातून ऋषभ पंत याला वगळलं आहे. नवोदित फिरकी गोलंदाज मानव सुथार आणि वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार यांना कसोटी संघात स्थान मिळालं आहे. एकदिवसीय सामन्यात प्रिन्स यादव याची निवड झाली आहे. भारतीय उद्योजक गौतम अदानी आणि सागर अदानी यांच्या विरोधात न्यूयॉर्कच्या न्यायालयात दाखल केलेले खटले अमेरिकेच्या कायदे विभागानं कायमकरता मागे घेतले आहेत. भारतातल्या सौर ऊर्जा गुंतवणूकीसंदर्भात तसंच अमेरिकेचे निर्बंध लागू असताना इराणकडून LPG खरेदी केल्याचा आरोप या खटल्यांमध्ये केला होता. तृतीयपंथी व्यक्तींच्या कल्याणासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं 11 मंत्रालयं, महानिबंधक, जनगणना आयुक्त कार्यालय आणि सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांसाठी मार्गदर्शक सूचनांचा 2रा मसुदा जारी केला आहे. नव्या मार्गदर्शक सूचना तृतीयपंथी व्यक्तींचं कल्याण सुनिश्चित करण्यासाठी कृती योग्य 10 प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करत असल्याचं यात म्हटलं आहे. यात राष्ट्रीय डेटा प्रणालीमध्ये लैंगिक विविधतेचा समावेश आहे. लैंगिक समावेशकतेसाठी कायद्यांचा आढावा, समावेशक कायदेशीर चौकटीची उभारणी, मालमत्तेचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, आरोग्यसेवा आणि कामाच्या ठिकाणी समावेशकता याचा समावेश आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना सुरू आहे. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा लखनौ सुपर जायंट्सच्या 8 षटकात बिनबाद 105 धावा झाल्या होत्या. पश्चिम बंगालच्या फालता विधानसभा मतदारसंघात 21 मे रोजी होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीमधून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी उमेदवारी मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दशकभरात दुप्पट तर व्यापार 4 पटीनं वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं 3रा भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित. रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं शेतकऱ्यांना आवाहन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AI अरियालाइव्ह मोबाईल

ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 8:15 झाली आहेत. आता गझल. मुशीर झुंझुनवी यांची रचना ऐकूया. गायक आणि संगीतकार ए हरिहरन.

जगजीत सिंग यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली आणखी एक रचना ऐकूया. ही रचना आहे रियाज कायराबादी यांची.

याबरोबरच गझल हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 8:45 समाचार संध्या, न्यूज @9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. प्रथम समाचार संध्या दिल्ली केंद्रावरून, प्रतीक्षा वाद्यसंगीतात.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूं ही जीवन।
2: श्रोतेहो नमस्कार। रजनीगंधा या कार्यक्रमात मी रेडिओ मित्र संकेत चक्रदेव आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमातलं पहिलं गीत हे गीत आहे शैलेंद्र यांचं, संगीतकार सलील चौधरी। मधुमती या चित्रपटासाठी हे गीत गायलं आहे मुकेश यांनी।

हरियाली और रास्ता या चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं गीत ऐकूया. शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गायलंय लता मंगेशकर यांनी.

0: अगं आहेस कुठे? हल्ली विनिंग वॉकला पण येत नाहीस.
1: अगं काय सांगू, या वाळवणांमध्ये ना माझा अख्खा दिवस जातो.
0: अगं ते सोड, मी तुला फोन का केलाय? अगं आकाशवाणीची ती जाहिरात ऐकलीस की नाही?
1: हो, पण नक्की कसली म्हणतेस तू?
0: काय तू, अगं आकाशवाणीच्या गौरवशाली प्रसारणाच्या 90व्या वर्षपूर्ती निमित्त आकाशवाणी रत्नागिरी आपल्यासाठी अगदी विशेष कार्यक्रम घेऊन आले. अगं आणि मी तुला फोन का केला, त्या कार्यक्रमामध्ये आपण जे रेडिओ वर ऐकतो ना, ते निवेदक पण म्हणे दिसतील ना आपल्याला, भेटतील.
1: अगं पण नक्की कार्यक्रम कसला आहे? नाट्य संगीताचा आहे की शास्त्रीय संगीताचा आहे?
0: ते महत्वाचं आहेच म्हणून मी तुला फोन केला ना. तुझा आवडतीच सुगम संगीत आहे.
1: वा, माझ्या आवडीचं. मग जायचं ना आपण दोघींनी?
0: हो तर. अगं त्यासाठीच फोन केला ना मी तुला. आणि कधी आहे माहितीये का? बुधवारी 20 मे रोजी संध्याकाळी 7 आहे हा, सावरकर नाट्यगृहात. आणि हो,

0: सातला आहे आणि आकाशवाणीचं आहे, म्हणजे सातला बरोबर सुरू होणारच, तेव्हा वेळेत ये बरं.
1: हो हो मी येते, पण मला सांग तिकीट तू काढणार आहेस की मी काढून ठेवू.
0: अगं तेच सांगते मी, ऐक तर, प्रवेश विनामूल्य, म्हणजे आपल्याला तिकीट वगैरे काही काढावंच लागणार नाही.
1: काय सांगतेस काय, मी यांना पण सांगते मग.
2: हा मी पण येणार आहे, मी पण येणार.
0: नक्की ये हा, कधी आहे सांग बरं, नाहीतर विसरशील तू नेहमी प्रमाणे.
1: आहे लक्षात, बुधवारी 20 मेला संध्याकाळी 7 वाजता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.
0: बरोबर अगं.

0: तर विसरशील तू नेहमीप्रमाणे.
1: आहे लक्षात. बुधवारी 20 मेला संध्याकाळी 7 वाजता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.
0: बरोबर. अगं आणि ऐक ना, आपण जरा ना लवकरच भेटूया.
2: म्हणजे मी काय म्हणतोय, तू इकडे येतेस ना, मला ऑफिसला जायला उशीर होतोय.
1: डबा दे पटकन. चल ठेवते.
0: हा बाय बाय बाय, भेटू मग.
1: हो हो नक्की.

किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत होतं मुनीमजी या चित्रपटातलं. साहिर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं सचिन देव बर्मन यांनी. आता ऐकूया मिस मेरी या चित्रपटातलं गीता रॉय आणि सहकलाकार यांनी गायलेलं गीत. गीतकार राजेंद्र कृष्ण, संगीतकार हेमंत कुमार.

श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी। त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता। आमचा फोन नंबर आहे 94035 73485। आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता। आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION@gmail.com। तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड।

यह वादा रहा या चित्रपटातलं हे गीत होतं गुलशन बावरा यांचं. राहुल देव बर्मन यांनी गायलेलं, संगीतबद्ध केलेलं हे गीत गायलं होतं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी. आता ऐकूया मुकेश यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत यहुदी. या चित्रपटासाठी हे गीत संगीतबद्ध केलं आहे शंकर जयकिशन यांनी.

रजनीगंधा हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. रात्रीचे 10:30 वाजले आहेत. आता शास्त्रीय संगीत. आज ऐकूया पंडित मनोहर चिमोटे यांचं एकल हार्मोनियम वादन. प्रथम राग मधुकांस.

हा होता राग मधुकांस। आता ऐकूया पंडित मनोहर चिमोटे यांनी एकल हार्मोनियम वादनात सादर केलेली पिलू रागातली ठुमरी।

ही होती पिलू रागातली ठुमरी. आपण ऐकत आहोत पंडित मनोहर चिमोटे यांचं एकल हार्मोनियम वादन. आता ऐकूया भैरवी रागातली ठुमरी.

ही होती भैरवी रागातली ठुमरी. आपण ऐकत होता पंडित मनोहर चिमोटे यांचं एकल हार्मोनियम वादन. याबरोबरच शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. 262.47 मीटर्स अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.